219 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाश आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 5:56 झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो. प्रथम प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज बुधवार, भारतीय सौरतिथी 18 भाद्रपद, शके 1948 म्हणजेच 9 सप्टेंबर 2026. आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्थानिक प्रसारणानंतर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीच्या प्रसारणाचा आनंद आपण घेऊ शकता. प्रथम प्रसारण सभेला आता सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारणी सनईवर वाजविलेला राग प्रभात आपण ऐकलात. 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्यात आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो, आजचा विषय आहे शेजारधर्म। आपल्या भारतीय संस्कृतीत शेजारधर्माला फार महत्त्व सांगितले आहे। वेद आणि पुराणात वसुदैव कुटुंबकम म्हणजे सगळं जगच एक कुटुंब आहे असं सांगितलं आहे। त्यातली पहिली पायरी शेजारी आहे। महाभारतात युधिष्ठिराने सांगितलं की जो शेजाऱ्याला अडचणीत मदत करीत नाही तो खरा माणूस नाही। शेजारधर्म म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांशी प्रेमाने आणि आदराने आणि मदतीने वागण्याचा धर्म होय। त्यामुळेच शेजारीच खरा आप्त असं आपण म्हणतोस ना, शेजारी सुखी तर आपण सुखी असा संदेश दिला जातो। निंदकाचे घर असावे शेजारी ही संत तुकाराम महाराजांची खूप प्रसिद्ध ओवी आहे। तुकाराम महाराज म्हणतात, निंदा करणाऱ्याचे घर माझ्या शेजारीच असावं, कारण जो आपली निंदा करतो तो आपले दोष दाखवून देतो, त्यामुळे आपण स्वतःला सुधारू शकतो। तो रोज आपले अंगण धुऊन स्वच्छ करतो आहे असं आहे। जे लोक आपली निंदा करतात, टीका करतात, तेच खरं तर आपल्याला देवासारखे वाटायला हवेत, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला आपल्या चुका कळतात आणि आपण चांगले होतो। असं काही देणारा माणूस आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे। चार नातेवाईक, चार भाऊबंधकीचे चार आणि शेजारधर्म पाळणारी चार लोक ही गुणदोषासह स्वीकारावीत असं म्हणतात। शेजारधर्म म्हणजे मोठे नियम नाहीत तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत। सकाळी नमस्कार म्हणणं, दारातील झाडांना पाणी घालणं, अंगण झाडणे, एखाद्या वेळी भाजी उसणी देणं आदी गोष्टी कराव्यात। कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते। शेजारधर्माची सात महत्त्वाची तत्त्वं आहेत। सुखदुःखात सोबत आणि सलोखा मदतीचा हात, सुरक्षितता सण समारंभात एकोपा, खाजगीपणाचा आदर, परिसर स्वच्छ ठेवणे आदी तत्त्व सांभाळावीत। शेजारधर्म पाळल्याने अनेक फायदे आहेत। तणाव कमी होतो, एकटं वाटत नाही, मुलांवर संस्कार होतात, सुरक्षितता वाढते, अडचणीत 2 मिनिटात मदत मिळते। शेजाऱ्याकडे विवाह सोहळा असेल तर आनंदाने सहभागी व्हावं। आजारपण किंवा दुःखप्रसंगी धीर द्यावा, जमेल तशी मदत करावी, मोठ्यांचा मान ठेवावा, लहानांशी प्रेमाने बोलावं, शक्यतो वादविवाद टाळावेत। आवाज किंवा कचरा यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी। एखाद्याला दवाखान्यात न्यायचं असेल तर पहिली मदत ही शेजारीच करतात हे लक्षात ठेवावं। सण समारंभात एकत्र येऊन सदिच्छा द्याव्यात।

धर्म पाळल्याने अनेक फायदे आहेत. तणाव कमी होतो, एकटं वाटत नाही, मुलांवर संस्कार होतात, सुरक्षितता वाढते, अडचणीत 2 मिनिटात मदत मिळते. शेजाऱ्याकडे विवाह सोहळा असेल तर आनंदाने सहभागी व्हावं. आजारपण किंवा दुःखप्रसंगी धीर द्यावा. जमेल तशी मदत करावी. मोठ्यांचा मान ठेवावा. लहानांशी प्रेमाने बोलावं. शक्यतो वादविवाद टाळावेत. आवाज किंवा कचरा यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. एखाद्याला दवाखान्यात न्यायचं असेल तर पहिली मदत ही शेजारीच करतात हे लक्षात ठेवावं. सण समारंभात एकत्र येऊन सदिच्छा द्याव्यात. उगीचच खाजगी चौकशी करून टोकण्याची सवय लावून घेऊ नका. प्रत्येकाच्या खाजगी आयुष्याचा आदर ठेवावा. शेजारीच खरा आप्त असं समजून आदर्श वागणूक ठेवावी. 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातली खरी रंगत आपोआप वाढत जाते. नेहमी आनंद राहण्याचं एक रहस्य असतं. कोण काय बोलतं याचा कधीच विचार करू नका. कोणी काहीही बोललं तरी ते स्मरणातही नाही. माझे जीवन स्वच्छंदी आहे म्हणूनच मी मजेत जगते, म्हणून मी नेहमी आनंदी राहते. आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा आणि दुसऱ्यालाही आनंदात जगू द्या. जन्म शाश्वत आहे तसा मृत्यू देखील शाश्वत आहे. जन्म हा एकदाच मिळतो, पुन्हा नाही. सगळ्यांशी प्रेमाने आदराने आपुलकीने वागून शेजारधर्म पाळूयात.

विचार शलाका या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण शेजार धर्म याविषयी अंजली कुलकर्णी यांचे विचार ऐकलेत. विचार शलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:11 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुमधुर अशा भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात.

सुरेश वाडकर यांनी गायलेली संत एकनाथ महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.

सुधीर फडके यांनी गायलेली ही भक्तिरचना आपण ऐकलीत. रचना आणि संगीत होतं मनोहर कवीश्वर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात पारंपरिक भक्तिरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

आशा भोसले यांनी गायलेली पारंपरिक भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आता ऐकूयात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वामन कर्डक यांचं भीमगीत. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

प्रल्हाद शिंदे आणि सहकारिणी गायलेलं वामन कर्डक यांचं भीमगीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूयात समूह स्वरात देशभक्तीपर रचना.

समूह स्वरात देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकवत आहोत लता मंगेशकर यांनी गायलेली पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली पंडित नरेंद्र शर्मा यांची ही हिंदी भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि श्रोते हो, या भक्तिरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. एफ एम बँड 102 MHz आणि 229.9 MHz अर्थात 1305 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 6:40 होत आहेत. आता शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी वाणी. या कार्यक्रमांतर्गत आज ऐकूयात BT कापसावरील सेंद्रिय अळीचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अशोक जाधव यांनी सांगितलेली माहिती. तत्पूर्वी ऐकूया.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,000+ अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादन वाढीची गुरुकिल्ली ठरलेले आणि सेंद्रिय कर्बाचा निरंतर पुरवठा करणारे
4: संजय अॅग्रोचे F-Code 9. संजय अॅग्रो म्हणजेच विश्वासाची पेरणी आणि समृद्धीची कापणी. संजय अॅग्रो इनपुट्स 99211-999-71.
5: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अशोक जाधव, माजी उपसंचालक संशोधन, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपण BT कपाशीतील सेंद्रिय बोंडअळी कमी करण्याचे एक उपाय यावर माहिती घेणार आहोत. मित्रो, भारताचा कापूस क्षेत्राबाबत जगात पहिला तर उत्पन्नाच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. आपल्या देशात कापूस लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी 95% जास्त क्षेत्र हे BT कापसाच्या वाणाखाली आहे. BT वाणामध्ये बोंड आळीस प्रतिकारक क्षमता असल्यानं हमखास उत्पादन मिळतं. BT कापसाची लागवड करताना अयोग्य व हलक्या जमिनीवर लागवड, योग्य तंत्रज्ञानाचा अभाव, कोरडवाहू क्षेत्र, पाणी, खत आणि रासायनिक कीटकनाशके यांचा असंतुलित आणि प्रमाणाबाहेर वापर यामुळे या पिकांच्या लागवडीत दिवसेंदिवस अडचणी निर्माण होऊन विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढल्याचं दिसून येत आहे. सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पुढे दिसून येतो. BT विरहित म्हणजे रिफ्युजी कापसाचं प्रमाण बियाणं न वापरल्यामुळे सेंद्रिय बोंडअळी वाढल्याचं दिसून येत आहे. यापुढे हे प्रमाण कमी होण्यासाठी उपाययोजना म्हणून काही बाबींचा अवलंब करणं आवश्यक आहे. कारण आपण पाहिलं की सरकारनं एवढं रिस्ट्रिक्शन करूनसुद्धा बहुतेक शेतकरी हे रिफ्युजी वापरतच नाहीत. आणि रिफ्युजी वापरणं हे तांत्रिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे. तर ते न केल्यामुळं या सेंद्रिय बोंडअळीचं प्रमाण वाढल्याचं आपल्याला दिसून येत आहे. सेंद्रिय बोंडअळीचं प्रमाण कमी होण्यास मदत होण्यासाठी आणि BT कापसाचं अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी काही उपाययोजना करणं क्रमपात्र आहे. आता ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये फर्दर कापूस घेणं टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर जास्त नत्राचा वापर त्या ठिकाणी करू नये. कारण नत्राचा वापर जर जास्त केला तर झाडाचा लुसलुसीतपणा वाढतो. झाडाचा लुसलुसीतपणा वाढला तर रस घुसणारे किडी जसं मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी याचं प्रमाण जास्त वाढतं आणि मग आपल्याला अनावश्यक फवारणी त्या ठिकाणी करावं लागते. गरज नसताना फवारणीची गरज पडते. म्हणून नत्राचा गरजेपेक्षा जास्त, शिफारसीपेक्षा जास्त वापर त्या ठिकाणी करू नये. त्यानंतर खोडवा किंवा पुढचे कपाशीचे पीक ठेवू नये. म्हणजे खोडवा तर घेऊच नये, परंतु पीकसुद्धा कपाशीचं वेचणीनंतर, तिसऱ्या वेचणीनंतर शेतामध्ये तसंच सोडून देऊ नये. लगेच ते काढून शेत मोकळं करावं आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी डेब्रिस पडणार नाहीत आणि ते पुढचे जे किडीचे अवस्था वाढणार आहेत त्या वाढणार नाहीत. त्याच्यानंतर कपाशीचे इतर अवशेष म्हणजे पराठ्या शेताच्या बाहेर बांधावर किंवा गावाच्या बाजूला कुठेतरी साचवून ठेवू नये. तसे ठेवले तर त्याच्यामुळे सुद्धा किडीचा प्रादुर्भाव वाढतो. कपाशीची वेचणी झाल्याबरोबर कपाशीच्या पराठ्या आणि इतर पालोपाचळा यांचा वापर शेताबाहेर कंपोस्ट तयार करण्यासाठी करावा. कापूस पराठी काढणी झाली की लगेच शेत नांगरून मोगडून

0: स्वच्छ करून ठेवावं. कमी कालावधीत म्हणजे 150 दिवस किंवा एकाच वेचणीत बहुतेक कापूस येणाऱ्या कापसाच्या वाणांची लागवडीच निवड करावी. असं केलं तर आपल्याला हंगाम लवकर संपेल आणि पुढचा हंगाम हा हंगाम याच्यामधलं अंतर वाढून सेंद्रिय बोंडाळीसाठी त्याचा नियंत्रणासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकाची फेरपालट करावी. आता याच्यामध्ये दुसरे पिकं आहेत जसं तृणधान्य आहेत ज्वारी मका गहू किंवा कडधान्ये जसं मूग उडीद किंवा गळीत धान्य ज्याच्यामध्ये भुईमूग सोयाबीन सूर्यफूल यासारखी पिकांची आपण लागवड केली पाहिजे. त्याच्यानंतर बीटी कापसाबरोबर आंतरपीक म्हणून चवळी सोयाबीन उडीद मूग झेंडू किंवा मका ज्वारी एरंडी भगर यासारख्या आंतरपिकं त्या ठिकाणी घेतली पाहिजे. यामुळं काय होतं की मित्र किडी वाढण्यास मदत होते आणि अप्रत्यक्षरित्या आपल्याला जे बोंडाळे आहेत त्याचं नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते.
1: कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण बीटी कापसावरील सेंद्रिय अळीचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अशोक जाधव यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोतेहो, आज आपण लिव्हर सिरोसिस याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार व यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता लिव्हर सिरोसिस म्हटलं तर पहिला प्रश्न हाच पडतो की लिव्हर सिरोसिस म्हणजे काय, त्यात नेमकं काय होत असतं, याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: लिव्हर हा शरीरातला म्हणजे सगळेच अवयव तसे महत्वाचे असतात, पण लिव्हर सुद्धा अतिशय महत्वाचा ऑर्गन असतं. लिव्हरनी काम केलं नाही तर आपल्याला जगायला शक्य होणार नाही. एक शेवटचं उदाहरण सांगायचं म्हणजे जर लिव्हर टोटली फेल झालं तर लिव्हर बदलून घ्यावं लागतं, त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा लिव्हरचं प्रत्यारोपण असं म्हणतात. तर लिव्हरचे अनेक कार्य सांगितलेले आहेत. मुख्य म्हणजे मेटाबॉलिझम, आपण कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स जे आपण खातो ते पूर्ण शरीराला उपयुक्त अशा स्वरूपात मिळावे त्याच्यासाठी लिव्हर त्याला मेन एक डायजेशन इंटेस्टाईन म्हणजे आतड्यामध्ये होतंच, पण ते सुद्धा ते डायरेक्ट आपल्या शरीराला ते उपयोग करता येत नाही, म्हणून त्याच्यावर लिव्हरच्या थ्रू ते जाऊन त्याचं मेटाबॉलिझम होऊन ते पूर्ण शरीराला हे सगळं उपयुक्त अशा स्वरूपात ते मिळतात. तर मेटाबॉलिझम, शरीराचं मेटाबॉलिझम, इट इज द सीट ऑफ मेटाबॉलिझम ऑफ द बॉडी. तर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्सचा मेटाबॉलिझम तिथे होता. अनेक प्रकारचे प्रतिकारशक्ती आवश्यक गोष्टी ज्या असतात, लिव्हर जर काम करत नसेल तर प्रतिकारशक्ती माणसाची कमकुवत होते. नंतर आपण जेवणातनं काही टॉक्झिन्स जर शरीरात गेले ते दूर करणं, असे जवळपास 500 कार्य लिव्हरचे सांगितलेले आहेत. आपण जी औषधं घेतो ती सुद्धा मेटाबॉलाइज लिव्हरमध्ये होतात. औषधीने आपलं काम केलं तर ते शरीरातनं प्रमाणाच्या बाहेर ते जमा व्हायला नको म्हणून शरीराच्या बाहेर सुद्धा ते फेकावं लागतं, त्यामुळे ते सुद्धा कार्य लिव्हरमध्ये करतं. क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे रक्त गोठण्यासाठी जे आवश्यक फॅक्टर्स असतात ते सुद्धा लिव्हरमध्ये तयार होतात. हे सांगण्यामागे, हे सगळे कार्य सांगण्यामागे हे कारण, हे सिरोसिसमध्ये हे सगळं डिस्टर्ब होणार आहे म्हणूनही मी हे पार्श्वभूमी सांगतोय की हे सगळे लिव्हरचे कार्य आहेत. तर लिव्हर एक पर्टिक्युलर त्याची रचना आहे, अंतर्बाह्य एक मोठा ऑर्गन तर आहेच, मी सांगितलं बाहेरून अतिशय स्मूथ असा दिसणारा तो एकदम सपाट असा ऑर्गन आहे. तर लिव्हर सिरोसिसमध्ये काय होतं की त्याची आंतरबाह्य रचना पूर्ण बदलते. नॉर्मल लिव्हर जे बाहेरून स्मूथ दिसतं ते मग असं ओबडधोबड किंवा त्याला नॉड्युलर असं लिव्हर म्हणतात, त्याच्यात ते छोटे नॉड्युल्स असते तर मायक्रो नॉड्युलर सिरोसिस म्हणतात त्याला. मोठे नॉड्युल्स म्हणजे मोठे त्याचे दाणे जर असले तर मॅक्रो नॉड्युलर सिरोसिस असं म्हणतात.

तर लिव्हर सिरोसिसमध्ये मी सांगितलं की बाह्य रचना बदलते, मायक्रोस्कोपिक लेवलवर सुद्धा नॉर्मल जी लिव्हरची एक सुंदर रचना असते की एका बाजूनी आतड्यांकडनं, इंटेस्टाईनकडनं, स्प्लीनकडनं, पूर्ण पचनसंस्थेकडनं येणारं रक्त लिव्हरकडे एका बाजूनी येतं, मग ते पूर्ण त्या लिव्हरच्या प्रत्येक छोट्या छोट्या पेशीच्या पर्यंत पोहोचतं, ते सर्क्युलेट होतं आणि मग ते फिल्टर होऊन म्हणजे प्युरिफाय होऊन ते पुन्हा हृदयाकडे जातं. तर ही अतिशय सूक्ष्म आणि सुंदर अशी रचना त्या लिव्हरच्या आतमधली असते आणि मग ते हे रक्त हृदयाकडे जातं. तर ही पूर्ण रचना पूर्ण टोटली डिस्टर्ब होऊन जाते. हे सगळे जे मायक्रो सर्क्युलेशन मायक्रोस्कोपिक लेवलवर जे रक्त आणि लिव्हरच्या पेशी याच्यातलं जे एक्सचेंज चालू असतं हे सगळं डिस्टर्ब होतं. पुष्कळदा हे लिव्हर सिरोसिस एकदम डायरेक्ट असं होत नाही आणि लिव्हर सिरोसिस हे डायग्नोसिस तसं पाहिलं तर बायोप्सी घेऊन करता येतं, पण त्याच्याऐवजी आजकाल क्रॉनिक लिव्हर डिझीज असा शब्द प्रयोग केला जातो. कारण क्रॉनिक लिव्हर डिझीजमध्ये लिव्हर सिरोसिस सारखेच लक्षणं असतात, पण तो एक सूक्ष्म मायक्रोस्कोपिक डिफरन्स असतो आणि तो तुम्हाला पेशंटला तपासल्यावर किंवा पुष्कळदा सोनोग्राफी करून की हे क्रॉनिक लिव्हर डिझीज सिरोसिसकडे वळत आहे का हे सुद्धा कळत नाही. म्हणून एक असं मोठा टर्मिनॉलॉजी जे तर सिरोसिसच्या पूर्वीची पण स्टेज येऊ शकते किंवा सिरोसिसही येऊ शकतो असं क्रॉनिक लिव्हर डिझीज असा शब्द प्रयोग हल्ली बऱ्याच प्रमाणात मेडिकल फील्डमध्ये वापरला जातो आणि सिरोसिस म्हणजे ही अशी लिव्हरची अंतर्बाह्य झालेला रचनेतला बदल आणि त्याच्या कार्यांमध्ये झालेला बदल आणि त्याचं फेल्युअर.

0: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. यात आज आपण ऐकणार आहोत गवताळ प्रदेशाची वैशिष्ट्ये याविषयीची माहिती.
2: नमस्कार मंडळी. परिसर या सदराअंतर्गत आज आपण महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता या विषयावर थोडं जाणून घेऊ. आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूदृश्य दिसतात. खिडकीतून पाहताना कधी उंच डोंगर दिसतात, तलाव दिसतात, जंगलं दिसतात, पाणथळीची जागा दिसते, तर कधी माळरान दिसतं. आपण हा विचार करतो की ते कुठल्या प्रकारची झाडं वाढत असतील, इथे कुठल्या प्रकारचे प्राणी राहत असतील, कुठल्या प्रकारचे कीटक राहत असतील, हे सर्व विचार मनात आपल्याला येतात. हे सर्व परिसर म्हणजे जसं डोंगर, तलाव, जंगलं आणि माळरान हे एक आपल्या परिसंस्थेचे म्हणजे पूर्ण इकोसिस्टीमचे महत्त्वाचे घटक आहेत आणि हे स्वतः एक उपपरिसंस्था किंवा स्वतःची एक इकोसिस्टीम हे बाळगून असतात. चला तर मग आपण गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी थोडंसं जाणून घेऊया. गवताळ परिसंस्था ही एक मोकळी नैसर्गिक जागा असते जिथे मोठ्या झाडांऐवजी किंवा दाट झुडपांऐवजी प्रामुख्याने गवत आणि इतर लाकूड नसलेल्या वनस्पतींचे प्राबल्य असते. ज्या प्रदेशात घनदाट जंगल होणे इतका पुरेसा पाऊस पडत नाही पण वाळवंट तयार न होणे इतका पाऊस नक्कीच पडतो अशा ठिकाणी हे प्रदेश तयार होतात. हे गवताळ प्रदेश पृथ्वीच्या एकूण भूभागाचा सुमारे 33% भाग व्यापतात आणि अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडावर त्याचे अस्तित्व आहे. भारतातील गवताळ प्रदेश देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे 24% भाग व्यापतात आणि बहुवार्षिक गवताचे प्राबल्य असलेले हे प्रदेश अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक अधिवास मानले जातात. भारतातील काही मोजक्या उरलेल्या सवाना गवताळ परिसंस्थांपैकी महत्त्वाचे प्रदेश महाराष्ट्रात आहेत. आता आपण गवताळ प्रदेशांची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. विस्तीर्ण आणि मोकळा परिसर, गवतकुलातील वनस्पतींचे प्राबल्य, भरपूर सूर्यप्रकाश, कीटक, फुलपाखरं आणि इतर इनव्हर्टिब्रेट्स जीवांची मोठी संख्या, विविध प्रकारच्या बिया आणि धान्यांची उपलब्धता आणि हा सर्व परिसर पक्ष्यांसाठी अत्यंत अनुकूल असा अधिवास. गवताळ प्रदेशातील जैविक आणि अजैविक घटक कोणते हे आपण आता पाहूया. जैविक घटक तर सर्वात प्रथम येतात उत्पादक म्हणजे प्रोड्युसर्स. गवताळ प्रदेशात प्रामुख्याने गवत

0: हेच मुख्य उत्पादक असतात. काही औषधी वनस्पती लहान झुडपे देखील प्राथमिक जैवभार म्हणजे बायोमास निर्मितीत योगदान देतात. मग येतात भक्षक म्हणजे कन्झ्युमर्स. गवताळ प्रदेशात भक्षकांचे तीन मुख्य प्रकार असतात. प्राथमिक भक्षक म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्स. हे सर्व शाकाहारी प्राणी असतात जे थेट गवतावर उपजीविका करतात, जसे चरणारे सस्तन प्राणी गाई, शेळ्या, मेंढ्या, हरणं, ससे, म्हशी इत्यादी. काही कीटकं, वाळवी आणि अळ्या हे प्राथमिक भक्षक आहेत. नंतर प्रकार पडतो द्वितीय भक्षकांचा म्हणजे सेकंडरी कन्झ्युमर्सचा. हे सर्व मांसभक्षी प्राणी असतात जे प्राथमिक भक्षकांवर किंवा शाकाहारी प्राण्यांवर जगतात. कोल्हे, साप, बेडूक, पाल, पक्षी इत्यादी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खातात. मग येतात तृतीय भक्षक म्हणजे टर्शरी कन्झ्युमर्स. यामध्ये गरुड, ससाणे इत्यादींचा समावेश होतो. हे द्वितीय भक्षकांची शिकार करतात. नंतर येतो विघटक म्हणजे डिकम्पोजर्स. यामध्ये मृत अवशेषांचे विघटन करणारे जीवाणू, बुरशी यांचा समावेश होतो. हे घटक मृत घटकांतील खनिजे पुन्हा मातीत मिसळतात, जेणेकरून उत्पादकांना पुन्हा ते उपलब्ध होतात. नंतर येतात अजैविक घटक म्हणजे अबायोटिक कंपोनंट्स. यामध्ये माती, वातावरणात आढळणाऱ्या पोषक घटकांचा समावेश होतो. वनस्पतींना हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर या घटकांची आवश्यकता असते. हे घटक माती आणि हवेद्वारे पुरवले जातात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेली माहिती ऐकली.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
3: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका ऋचा झा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य भारतस्य UPI इत्यस्य वैश्विक विस्ताराय आह्वानं कृतवान्. सः वित्तीय प्रौद्योगिकी क्षेत्रम् आहूतवान् यत् तत् भारतस्य स्वदेशीयेन उपभोक्तृदेय जालेन UPI इत्यनेन सह अधिकानां देशानां देयप्रणालीः संयोजये तथा भारतीय प्रवासी जनानां धनप्रेषण व्ययस्य न्यूनीकरणे साहाय्यं कुर्यात्. प्रधानमन्त्री एतद् ह्यः मुंबई नगरे ग्लोबल फिनटेक फेस्ट इत्यस्य सप्तम संस्करणं सम्बोधयन् उक्तवान्. प्रधानमन्त्री UPI इत्येतत् वित्तीय प्रौद्योगिकी क्षेत्रस्य विजेतारम् इति वर्णयन् उक्तवान् यत् गते मासे UPI माध्यमेन 400+ crore धनविनिमयाः अभिलेखिताः. सः सबलं प्रतिपादितवान् यत् धनविनिमयव्ययस्य न्यूनीकरणाय वित्तीय प्रौद्योगिकी प्रणालीषु वैश्विकसहकारः नूतनं लक्ष्यं भवितव्यम्.
4: भारत की फिनटेक स्टोरी अद्भुत रही है और इसका एक बड़ा चैंपियन है हमारा UPI. मैंने पिछले साल भी इसकी चर्चा की थी, लेकिन ये इतनी बड़ी ट्रांसफॉर्मेशन है कि जब भी फिनटेक की चर्चा होगी तो वो UPI के बिना अधूरी ही होगी.
3: प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी उक्तवान् यत् भारतेन नवोन्मेषं सर्वसमावेशितान् च केन्द्रे निधाय वित्तीय प्रौद्योगिक्याः यात्रा नूतनानि शिखराणि प्रतिनीता अस्ति. असौ उक्तवान् यत् एजेंटिक AI, टोकनाइजेशन, क्वांटम चेत्यादयः प्रविधयः वित्तीयक्षेत्रे नवीनसम्भावनानां द्वाराणि उद्घाटयन्ति. चतुर्दिवसीयम् ऐषमः ग्लोबल फिनटेक फेस्ट इत्येतत् अद्यारभ्य सितंबर मासस्य 11 दिनांकपर्यन्तं मुंबई नगरे आयोजितः अस्ति. ध्यातव्यमिदं यत् फेस्ट इदं ह्यः एव आरब्धमासीत्. रक्षामन्त्री राजनाथसिंहः अद्य उक्तवान् यत् संकटकाले भारतं सर्वदा दृढतया श्रीलंकायाः पक्षे स्थास्यति। सः उक्तवान् यत् भारत श्रीलंका देशयोः सम्बन्धाः समान इतिहास संस्कृति

0: सर्वप्रथम जाणून घेऊयात या सभेतील उर्वरित कार्यक्रमांविषयी. तत्पूर्वी ऐकूया.
1: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.

वळूयात आपल्या रूपरेषकडे, जाणून घेऊयात या सभेतील उर्वरित कार्यक्रमांविषयी. प्रथम सभे त्यानंतर लगेचच म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 आम्ही प्रसारित करू भावधारा, हा भावगीतांवर आधारित कार्यक्रम.

श्रोतेहो, आज सकाळी 8:40 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:10 लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:10 प्रसारित होईल मिश्र संगीताचा कार्यक्रम. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमामध्ये खिलाडी या चित्रपटातली गीतं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. गीतकार आहेत देव कोहली, श्यामराज आणि अनवर सागर आणि संगीतकार आहेत जतीन ललित. त्यानंतर 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05

आकाशवाणी हा श्रोत्यांच्या फोन फरमाईशवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. श्रोत्यांशी फोनवर संवाद साधणार आहेत सुषमा कुलकर्णी. निर्मिती सहाय्य आहे भास्कर थोरात यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. श्रोते हो, दुपारी 12 वाजल्यापासून ते 3:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला 12 वनिता मंडळ, 1:05 गीतबहार, 1:40 जळगाव जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा हा कार्यक्रम. दुपारी 2 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या तीनही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण.

दुपारी 2:15 वाजता दोपहर समाचार, 2:30 वाजता नादब्रह्म. तर असे होते मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होणारे अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. आता जाणून घेऊयात सायंकालीन प्रसारण सभेतील कार्यक्रमांविषयी.

श्रोतेहो, सायंकालीन प्रसारण सभेत प्रत्येकदा सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 11:10 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. दरम्यान दिल्ली केंद्रावरून दिली जाणारी नियमित बातमीपत्र त्यांच्या नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील. मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम असे असतील: सायंकाळी 5 वाजता नादब्रह्म, 5:30 युववाणी हा कार्यक्रम, 6:30 बलसागर भारत हो, 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम, रात्री 8:15 लोकसंगीत, 8:30 भावगीत, 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम, 9:30 चर्चा का विषय हे आणि रात्री 10:00 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित होत असताना सायंकाळी 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. या कार्यक्रमामध्ये आज लक्ष्मीचा गोठा या मालिकेतला कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमामध्ये सर्जा राजाचा सण, खानमळणी ते बैलपोळा हा विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सहभाग आहे वैशाली वांगीकर यांचा आणि शीतल निमजे यांचा. निर्मिती साही आहे विक्रम इंगुलकर यांचं. तर श्रोतेहो, असे होते आज प्रसारित होणारे विविध कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि FM बँड 102 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर 7:10 मराठी प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना आणि भक्कम पाठबळ तसंच मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक बांधिलकीच्या ग्राहक चळवळीचा नवा इतिहास घडवणारी संस्था पुण्यातील कोथरूड मधील समुत्कर्ष ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. यूपीआय हा भारताच्या फिनटेक प्रवासाचा खरा नायक, पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन. खेळाडूंना नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठीच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातल्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्चस्तरीय समितीची बैठक. आणि लातूर धाराशिव जिल्ह्यांमध्ये शेतपिकांसह फळबागा संकटात विशेष मदत पॅकेज जाहीर करण्याची लोकप्रतिनिधींची मागणी. आता सविस्तर बातम्या. यूपीआय हा भारताच्या फिनटेक प्रवासाचा खरा नायक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करताना ते बोलत होते. जिथे पारंपरिक मॉडेल्स पोहोचू शकले नाहीत तिथे फिनटेक पोहोचू शकतं हे त्याचं वैशिष्ट्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. फिनटेक कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा, स्वतःचं नैतिक डेटा संरक्षण मानक, सक्षम फिनटेक नियामक उद्योग, नवोन्मेष परिसंस्था तयार करणं आणि फिनटेक ग्राहक संरक्षण निर्देशांक तयार करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. फिनटेकचा विस्तार पाहता विकसित भारताच्या भवितव्याबद्दलचा विश्वास अधिक बळकट होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
1: हर बार जब मैं यहां आता हूं तो मुझे पहले से ज्यादा एनर्जी अनुभव होती है, पॉसिबिलिटीज का दायरा एक्सपेंड होता दिखता है. ये साफ साफ लगता है कि रिस्क टेकिंग कैपेसिटी बढ़ रही है, ड्रीम्स और बोल्ड हो रहे हैं और इसलिए विकसित भारत के फ्यूचर को लेकर मेरा विश्वास और मजबूत हो रहा है.
0: त्यापूर्वी गुजरातमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 326 किलोमीटर लांबीच्या आणि 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या 3 महत्वपूर्ण टप्प्यांचं राष्ट्रार्पण पंतप्रधानांच्या हस्ते काल करण्यात आलं. 1500 किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरमुळे उत्तर भारत पश्चिम भारताशी जोडला जाणार असून JNPT बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार आहे. या लोकार्पणाच्या निमित्तानं उरणच्या JNPA इथं झालेल्या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. राज्यातल्या प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठी सुधारित धोरण लागू करायला काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या सुधारित धोरणानुसार आरक्षणासाठी पात्र खेळाडूंना 3 महिन्यांच्या मुदतीत क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करून घेणं आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी प्रगती अर्थात प्रायमरी हेल्थ केअर री इमॅनेज विथ ॲडव्हान्स्ड गव्हर्नन्स अँड ॲक्सेसिबल टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन हा प्रकल्प राबवण्यासही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. हा प्रकल्प 2026 ते 2031 या कालावधीत राबवण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं

0: निराकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची बैठक आज छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. या बैठकीत क्षेत्रीय स्तरावरील विविध बाबींचा सखोल आढावा घेऊन पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. दरम्यान कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे. सरकारनं घेतलेल्या निर्णयांबाबत त्यांनीही आता समाधान व्यक्त करून सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांचे मराठवाड्यातले दौरे कालपासून सुरू झाले असून त्यांच्या दौऱ्यातूनही वस्तुस्थिती समोर येईल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी इथं मागील 10 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची जालना इथल्या जिल्हा रुग्णालयातल्या पथकानं वैद्यकीय तपासणी केली आणि सलाईन लावून उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मराठा आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या सोमठाणा इथल्या सुनील बिरादार या तरुणानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मोड इथं उदगीर लातूर महामार्गावर मृतदेह ठेवून चक्काजाम आंदोलन सुरू केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अंबाजोगाई इथं काल रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी लातूर परळी अहमदपूर मार्गावर ठिय्या देत वाहतूक रोखल्यानं महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्यातून काल भव्य वाहन रॅली काढण्यात आली. हजारो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. उपलब्ध कागदोपत्री नोंदी, वंशावळ आणि संबंधित पुराव्यांची नियमानुसार पडताळणी करून पात्र व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ आणि पारदर्शकपणे करावी असे निर्देश निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. ग्राम आणि तालुका पातळीवरच्या यंत्रणांनी अर्जदारांना आवश्यक नोंदी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावं असंही त्यांनी सांगितलं. कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र जलदगतीनं उपलब्ध करून देण्यासाठी बीड जिल्ह्यात 11, 15 आणि 16 तारखेला विशेष शिबिरं होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्येही 10 ते 17 सप्टेंबर या कालावधीत विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या कामकाजाबाबत काल नांदेड इथं मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर पार पडलं. या टप्प्यात मतदारांकडून प्राप्त होणारे दावे आणि हरकतींची काटेकोरपणे पडताळणी करून त्यांचा नियमानुसार तातडीनं निपटारा करावा असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी दिले. काँग्रेस नेते माजी आमदार धीरज देशमुख यांनी लातूर तालुक्यातल्या करकट्टा आणि माटेफळ इथं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसाअभावी उद्ध्वस्त झालेल्या शेतपिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पीक नुकसानीची मदत अद्यापही मिळालेली नसल्याची व्यथा मांडली. मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यासाठी शासनानं तातडीनं विशेष मदत पॅकेज जाहीर करावं अशी मागणी देशमुख यांनी यावेळी केली. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसानं ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतपिकांसह फळबागा संकटात सापडल्या आहेत. या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी म्हटलं आहे. काल धाराशिव तालुक्यातल्या आंबेवाडी इथल्या सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर ते शेतकऱ्यांशी बोलत होते. राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमधले कथित गैरप्रकार आणि परीक्षा प्रक्रियेतल्या इतर तक्रारींबाबत काल छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात संबंधित उमेदवारांनी आंदोलन केलं. एमपीएससी अध्यक्ष तसंच सचिव यांच्या पदावरील जबाबदारीचा पुनर्विचार करून त्यांच्या जागी निष्पक्ष आणि स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल धाराशिव इथं जनआंदोलन करण्यात आलं. मराठवाड्यासाठी राज्य सरकारनं केलेल्या विविध योजना पूर्ण झाल्या नसल्याबद्दल

0: पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी यावेळी टीका केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या सर्व प्रलंबित तक्रारींचं येत्या 2 दिवसात निवारण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँकांना दिले आहेत. काल यासंदर्भात विविध बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रशासनानं शेतकऱ्यांना फार्मर आयडी प्राप्त करून घेण्याचं तसंच आधार प्रमाणीकरण तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. UPI हा भारताच्या फिनटेक प्रवासाचा खरा नायक, पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन. खेळाडूंना नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठीच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातल्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्चस्तरीय समितीची बैठक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 102 MHz आणि 229 NM अर्थात 1305 KHz वर आपण ऐकता आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.
3: हॅलो डॉक्टर, वारंवार लघवीला होतंय का? लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात? लघवी थांबून थांबून होते? रात्री वारंवार उठावं लागतंय? मुतखडा, मूत्रमार्गातील संसर्ग, प्रोस्टेटच्या समस्या किंवा इतर मूत्रविकारांकडे दुर्लक्ष तर होत नाही आहे ना? मूत्रविकाराची लक्षणं कोणती, त्यांची कारणं काय आणि योग्य वेळी उपचार का महत्त्वाचे आहेत, या आणि अशाच आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात. सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट, मूत्रविकार व पुरुष वंध्यत्वतज्ञ डॉक्टर संतोष समिंद्रे यांच्याकडून 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय लक्षात घ्या, मूत्रविकार.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: तेव्हा श्रोते हो, आज सायंकाळी 7:30 शेतशिवार या कार्यक्रमात ऐका मालिका लक्ष्मीचा गोठा. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये बैलपोळ्यानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहात, सर्जा राजाचा सण, खानमळणी ते बैलपोळा. यामध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त

दादा लाड, डॉक्टर विश्वास साळुंके, डॉक्टर बी एस कातकडे, प्रगतिशील शेतकरी शरद बाबूराव पाटील आणि बळीराम लाड यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम. निवेदन असणार आहे वैशाली वांगेकर आणि शीतल निमजे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळे. तेव्हा आज विसरू नका, ऐका रात्री सायंकाळी 7:30 वाजता शेतशिवार हा कार्यक्रम. (229°) अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7:25 झाली आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, अवयवदानाचं महत्व जाणून घेण्यासाठी आणि अवयवदानाच्या गैरसमजुतींबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. या उदात्त कार्यक्रमात सहभागी असलेल्या संस्थांचं एकमेव उद्दिष्ट हे प्रामुख्याने लोकांना मृत्यूनंतर अवयवदानाचं महत्व पटवून देणं आणि शिक्षित करणं हे आहे. यामुळे आपण अनेक जणांचे जीव वाचवू शकतो. मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, डोळे, फुफ्फुस यासारखे अवयव दान करता येतात आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त लोकांचं जीवन वाचवता येऊ शकतं. परंतु समाजामध्ये अवयवदानाविषयी अनेक गैरसमज, संभ्रम आणि भीती देखील आहे आणि त्यामुळेच अवयवदानाचं प्रमाणही खूप कमी आपल्याला दिसून येतं. या सर्वावर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं अंगदान जीवन संजीवनी अभियान ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेविषयी आणि अवयवदानाचं महत्व जाणून घेण्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलंय राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांना. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: आता मी म्हटलं तसं जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो, तर नेमकं अवयवदान म्हणजे काय, कोणकोणत्या अवयवांचं आपण दान करू शकतो आणि या अभियानाविषयी थोडक्यात माहिती द्या.
1: अवयवदान म्हणजे आपल्या शरीराचे जे ऑर्गन्स असतात ते आपण मेंदू मृत्यू झाल्यानंतर दान करू शकतो. सो कुठले कुठले आपण अवयव दान करू शकतो? हृदय, फुफ्फुसे, यकृत म्हणजे लिव्हर, स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज, किडनी, आतड्या, हे सगळं अवयव आपण दान करू शकतो. आणि हा आणि हे सगळं अवयव झाले, त्याच्या व्यतिरिक्त आपण अमुक टिश्यूज ते पण डोनेट करू शकतो. जसे कॉर्निया म्हणजे डोळे, तसंही त्वचा, स्किन, इवन बोन्स, हाडे जे आहे तेही डोनेट करू शकतो. ट्रॅकिया तेही डोनेट करू शकतो. सो बॉडीचे प्रत्येक भाग जे आहे,
0: संपूर्ण बॉडी पण
1: आणि फुल बॉडी पण डोनेट करू शकतो. सो हे सगळं पॉसिबल आहे आणि ते लिगल आहे. त्यांना गव्हर्नमेंटने सगळं ऑफिशियली परमिट केलं, मान्यता दिलेली आहे. तर हे सगळं आजची तारीख मध्ये संभव आहे.
0: बरोबर. आता मी ज्या अभियानाचा उल्लेख केला, राज्य शासनाने जो सुरू केलाय, तो अभियान मग नेमका काय?
1: सो ह्याच्यामध्ये आपण आजची तारीख मध्ये आपण जर बघायला गेलो तर ज्या लोकांना अवयवदानाची गरज आहे तशी संख्या आजची तारीख मध्ये महाराष्ट्र राज्यात 9000 च्या पुढे आहे. आणि त्याच्यामधून फक्त 10

0: टक्के लोकांना किंवा त्याच्यापेक्षा कमी लोकांना अवयव मिळतो. सो तुम्ही जर हे बघायला गेले की किती लोकांना गरज आहे, जे नोंदणी केलेली आहे आणि ते वेटिंग मध्ये आहे आणि ज्यांना मिळतो त्याच्यामध्ये फार मोठा गॅप आहे,
1: खूपच
0: खूपच गॅप आहे. सो ते गॅप कमी करण्यासाठी जनजागृतीची फार गरज आहे. सो हे जनजागृती सामान्य लोकांमध्ये गरज आहे, डॉक्टरची मंडळीमध्ये गरज आहे, पॅरामेडिकल वर्कर्समध्ये गरज आहे. सगळ्यांमध्ये जागृती आली आणि जे काही गैरसमज आहे ते सगळं क्लिअर झालं तो आपण हे संख्या वाढू शकतो आणि हे जे गॅप आहे ते आपण कमी करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त त्यांची संख्या घेतलेली आहे ज्यांनी नोंदणी केलेलं आहे, जे वेटिंग लिस्ट मध्ये आहे.
1: न केलेले पण खूप असतात,
0: न केलेले पण किती असतो, त्यांना माहिती का मिळणार नाही तर मग कशाला नोंदणी करायचं. सो एक खूप मोठी लिस्ट आहे. तर ते गॅप कमी करण्यासाठी हे अभियानची गरज होती आणि म्हणून मला अभिमान आहे की महाराष्ट्र राज्यातने एवढं मोठं अभियान हातात घेतलं.
1: सर, तुम्ही त्या समितीचे ज्या संचालक आहात त्याला रोटो सोटो असं म्हटलं जातं, तर या नेमक्या राज्य अवयवदान समितीचं काम काय चालतं आणि ही कधी स्थापन झाली?
0: सो ऍक्च्युली 1994 हे ऑर्गन ऍक्ट पास झालं, केंद्र सरकारने केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातने हे अडॉप्ट केलं. आणि आपल्याकडे आपली पद्धत होती ज्याच्यातनं आपण अवयवदानची जागृती चालू केलं होतं आणि सगळं माहिती दिलं होतं, डिस्ट्रीब्युशन कसं करायचं ते सगळं आपण ठरवलं होतं. 2011 आणि 2014 मध्ये ह्याच्यामध्ये चेंजेस केले गव्हर्नमेंटने आणि ते महाराष्ट्र राज्याने अडॉप्ट केले. त्याच्यानंतर 2017 हे रोटो सोटोची स्थापना KEM हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी झाली.
1: मुंबईतल्या KEM
0: हॉस्पिटल जे मुंबईमध्ये आहे ते मोठं वैद्यकीय कॉलेज आहे आणि हॉस्पिटल पण आहे, तिकडे ह्याची स्थापना झाली. आणि तिकडनं आता पूर्ण राज्यात जे काय अवयवदानासाठी अवेअरनेसचे कॅम्पेन्स असतात ते चालू होतात, जे अवयव डोनेट होतात ते कसं आपल्याला कोणाला द्यायचं त्याची लिस्ट मेंटेन करण्यासाठी, जे ज्यांना गरज आहे त्यांची लिस्ट मेंटेन करायची आणि गव्हर्नमेंटला सल्ला द्यायची की आपण पॉलिसीज मध्ये काय चेंज करू शकतो ह्याच्याबद्दल, हे सगळं सोटो रोटोचे काम आहे
1: त्या समितीतर्फे केलं जातं.
0: हे सोटो म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी आणि रोटो म्हणजे जे पश्चिमी भारत कोण आहे त्याच्यामध्ये गुजरात, दमण आणि दीव, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा ह्या सगळ्यासाठी पण आपण
1: रोटो आहे आणि केंद्र सरकारची पण नोटो आहे मला वाटतं.
0: आणि केंद्र सरकार जे बघते ते नोटो आहे म्हणजे नॅशनल, ते पण देशासाठी.
1: बरोबर. आता मी जे मगाशी उल्लेख केला की लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत किंवा संभ्रम असतो, तर हे गैरसमज नेमके लोकांमध्ये काय आहेत आणि ते तुम्ही कसे काय दूर कराल?
0: तुमचं हे म्हणणं एकदम अगदी बरोबर आहे की लोकांमध्ये भरपूर गैरसमज आहे. ह्याच्यामध्ये अमुक गोष्ट आहे जे लोकांना एकदम क्लिअर माहिती असायला पाहिजे. एक की अवयवदान केल्यानंतर विधुप्रता येत नाही. दुसरं, देहाचे अंत्यविधी पूर्णपणे करता येतात आपल्याला. आणि सगळ्या धर्म मध्ये ह्याला जीवनदानाचे कार्य मानतात.
1: अच्छा.
0: तर असं कुठलाही धर्म नाही आहे जे म्हणतात की असं नाही करू शकतो आपण. अवयवची विक्री व खरेदी दोन्ही कायद्याने कम्प्लीट गुन्हा आहे.
1: अच्छा.
0: दान केलेला अवयव विकले जात नाही आणि त्याचे वितरण शासन मान्य संस्थातर्फे पारदर्शकपणे केले पाहिजे. सो त्याच्यामध्ये काहीच मॅन्युप्युलेशन होत नाही, काही वर खाली होत नाही. जे नियमप्रमाणे ज्यांना नंबर लागतो त्यांनाच हे ऑर्गन भेटतो.
1: बरोबर. पण आता ही नेमकी प्रक्रिया सांगा ना की जर एखाद्याला अवयव हवा असेल तर त्यांनी कसं काय अप्लाय करायचं आणि ज्यांना द्यायचं असेल त्यांनी सुद्धा हे प्रोसिजर कसं करायचं?
0: सो ज्यांना हे ऑर्गन्सची गरज आहे ते काय करू शकतात, तुम्ही जसं कोणाला किडनीची गरज आहे
1: बरोबर,
0: तर तुम्ही तुमचे किडनीचे डॉक्टर कडे जायचं.
1: अच्छा.
0: आणि त्यांना सांगायचं की तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करायचं आहे.
1: अच्छा.
0: मग ते जर त्या हॉस्पिटलमध्ये संभव असेल, म्हणजे अनेक हॉस्पिटल असतात ज्यांना ह्याच्यासाठी परवानगी मिळेली आहे.
1: अच्छा.
0: सो ज्यांना परवानगी आहे, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही आहे ज्याच्यामध्ये हे ऑलरेडी परमिशन आहे ट्रान्सप्लांट करायची, तसे सेंटर मध्ये आपली नाव नोंदणी होऊन जातो.
1: अच्छा.
0: तिकडनं महाराष्ट्र राज्यात ते ZTCC म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर जे असतो तिकडे ते नाव जातो आणि तिकडे ऑफिशियली नाव नोंदणी होतो. सो नाव नोंदणी करताना काही खर्च होत नाही.
1: अच्छा.
0: हे कम्प्लिटली फ्री ऑफ चार्ज आहे. नाव नोंदणी करायच्या आधी तुमची कंडिशन आहे की नाही ट्रान्सप्लांट साठी त्याची अमुक टेस्टिंग होतात.
1: अच्छा.
0: ते टेस्ट झाल्यानंतर ते तुम्हाला फिटनेस मिळतो आणि ते फिटनेस नंतर हे सगळं नाव नोंदलं
1: जातं.

0: तो एकदा नाव नोंदलं झालं मग त्याच्यानंतर ते लिस्ट प्रमाणे जेव्हा आपला नंबर लागेल आणि अवेलेबल झालं तर तुम्हाला फोन येईल, तुम्हाला हॉस्पिटलला जायचं, तिकडे अमुक टेस्ट होणार की त्या दिवशी तुमची फिटनेस आहे की नाही ट्रान्सप्लांटची आणि मग ट्रान्सप्लांट होतो. सो प्रत्येक ऑर्गन्स मध्ये तसं फॉलो केला जातो. जे ज्यांना डोनेट करायची इच्छा आहे, सो दोन प्रकारची मृत्यू असते. एक ज्याला आपण सांगतो मेंदू मृत्यू म्हणजे काय,
1: ब्रेन स्टेम डेथ
0: म्हणजे पूर्ण ब्रेन कम्प्लीट परमनंटली डेथ झालंय आणि पण बाकीचं शरीर चांगलं आहे, बाकीचे ऑर्गन्स अजून काम करतोय. कोणाच्या ब्रेन मध्ये हेमरेज झालं म्हणजे रक्तस्राव झाला मेंदूमध्ये, किंवा कोणाला मोठा ऍक्सिडेंट झाला, ब्रेन इंजुरी मेजर झाली आहे, कोणाला स्ट्रोक झालाय, ब्रेन मध्ये मेजर क्लॉट आलाय, त्याच्यामुळे मेंदू मृत्यू झाली आहे. सो असे लोक जे अवयवदान करू शकतो. सो अशी कंडिशन मध्ये डॉक्टर्सची टीम फॅमिलीला येऊन सांगणार, परिवारजनांना सांगणार की आम्हाला असं वाटतोय की हा मेंदू मृत्यू असू शकते. जर तसं झालं तर डॉक्टर्स त्याची टेस्टिंग करणार.
1: अच्छा.
0: की खरोखर मेंदू मृत्यू झाली आहे की नाही. ते टेस्टिंग कशी होतो, चार डॉक्टर्सची कमिटी असते
1: एखाद्या हॉस्पिटलमध्ये.
0: हे पण जे पद्धत आहे, जे ब्रेनस्टेम डेथ डिक्लेअर करायची पद्धत जी आहे, ते त्याच्यासाठी पण हॉस्पिटलला पहिलेपासून गव्हर्नमेंटची परवानगी लागते आणि ते जे कमिटी ऑफ डॉक्टर्स जे आहे त्याची पण नोंदणी गव्हर्नमेंटकडे असते. तेच करू शकतात, सगळे डॉक्टर करू शकत नाही. सो ते चार डॉक्टरची कमिटी असते, ते येऊन दोनदा 7 तासाच्या गॅप मध्ये टेस्टिंग करते आणि बघते की खरोखर ब्रेनस्टेम डेथ झाली आहे की नाही. ते 7 तासाच्या गॅप मध्ये दोनदा झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण मेंदू मृत घोषित करतो. एकदा मेंदू मृत घोषित झाले मग त्याच्यानंतर जे तिकडे समन्वयक असतात, कोऑर्डिनेटर्स जे आपण सांगतो हॉस्पिटलचे, ते जाऊन फॅमिलीला विचारणार की हा मेंदू मृत्यू आता झालेली आहे, तुमची अवयवदान करायची इच्छा आहे की नाही. जर त्यांची फॅमिलीला मग त्यावेळी भरपूर माहितीची गरज पडते, ते सगळं त्याला दिले जाते,
1: समुपदेशन केलं जात,
0: करेक्ट. आणि त्याच्यानंतर मग जर फॅमिलीची परवानगी असेल तर अवयवदानचं प्रोसेस असतो, त्यांची सही झाल्यानंतर फॉर्म वगैरे भरून मग ते ऑपरेशन करून ते सगळं अवयवदान घेऊन मग जे ज्यांना गरज आहे
1: घेतलं जातं आणि त्यांना मात्र संपूर्ण बॉडी मिळते. म्हणजे त्यांना जर काही धार्मिक विधी करायचे असतील,
0: बिलकुल, ते इनफॅक्ट जसं सर्जरी नंतर एकदम सुंदर प्लास्टिक सर्जरीमध्ये कसे टाके घेतात त्या प्रकारने एकदम क्लीन छान पैकी, म्हणजे कुठल्याही प्रकारची
1: डिस्फिगरमेंट
0: विद्रूप होत नाही, ते इम्पॉर्टंट असतो. सो ते आपण त्याच्यामध्ये मेन करतो की जे रिस्पेक्ट जे आपल्याला द्यायला पाहिजे अशा लोकांना ते आपण देतो.
1: बरोबर आहे.
2: तर मंडळी, आताच आपण राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून अवयवदानाचं महत्व जाणून घेतलं. परंतु या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे, ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच पुढच्या भागातही सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:39 झाली आहेत.

0: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावगीतांवर आधारित कार्यक्रम भावधारा.
1: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.
2: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही OTP पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा.
3: RBI सांगते OTP किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या.
0: श्रोतो भावधारा कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात श्रीधर फडके यांनी गायलेली काही भावगीत. सुरुवातीचं हे भावगीत आहे ग्रेस यांचं आणि संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

ग्रेस यांचं हे भावगीत आपण ऐकलं, गायलं आणि संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. आजच्या कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या काही भावगीतांना आम्ही आपल्यापर्यंत आपल्याला ऐकवत आहोत. आता ऐकूयात वसंत सावंत यांचं हे भावगीत.

विमल लिमये यांचं हे भावगीत आपण ऐकलं. भावधारा या कार्यक्रमामध्ये श्रीधर फडके यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली काही भावगीतं आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रोहिणी नीनावे यांचं भावगीत.

रोहिणी निनावे यांचं हे भावगीत आपण ऐकलं आणि याचबरोबर भावधारा हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. भावधारा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतात श्रीधर फडके यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली काही भावगीतं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि FM बँड 102 MHz वर. हे आहे आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 8 वाजत आहेत. आता

लगेच समाचार प्रभात आणि 6:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 8:30 मराठीतून बातम्या आणि त्यानंतर 8:40 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 9:00 प्रादेशिक उर्दू बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: Prime Minister Narendra Modi says UPI is undisputed champion of India's fintech success story. Defence Minister Rajnath Singh describes Indian community in Sri Lanka as important bridge between the two countries. US says it destroyed five Iranian oil tankers in Persian Gulf after attacks on American warship. Canada imposes retaliatory tariffs of up to 50% on more than 600 US goods. Rain likely to lash large parts of central, south, east and west India between September 12 and 21 before southwest monsoon begins its seasonal retreat. And in tennis, Aryna Sabalenka and Francis Tiafoe enter semifinals of US Open in New York. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a great day.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 23 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम विभागातील समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री श्रीलंकेच्या दौऱ्यावर. राष्ट्रीय पोषण माह अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. आणि नैऋत्य मोसमी पाऊस परतीला लागण्यापूर्वी देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. नवनव्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्याचं सांगून ते म्हणाले,
3: 21वीं सदी का दूसरा क्वार्टर हमारे लिए और भी नई संभावनाओं लेकर आया है. एजेंटिक AI, टोकनाइजेशन, क्वांटम, ऐसी टेक्नोलॉजीज फाइनेंशियल सेक्टर में नई संभावनाओं के द्वार खोल रही है. अब हमारे सामने चुनौती है इन संभावनाओं को वास्तविक इम्पैक्ट में कैसे बदले.
2: भारताची UPI देयक प्रणाली वित्त तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी ठरली असून सध्या 11 देशांमध्ये ही प्रणाली वापरली जात आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यासोबतच वित्त तंत्रज्ञान हे आर्थिक समावेशनाचं साधन बनावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वित्त तंत्रज्ञान कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा, नैतिक डेटा निर्मिती मानकं, वित्त तंत्रज्ञान आधारित मजबूत औद्योगिक नवोन्मेष परिसंस्था आणि वित्त तंत्रज्ञान ग्राहक संरक्षण निर्देशांक यांची निर्मिती करावी, असं आवाहन मोदी यांनी केलं. पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका देशाच्या मालवाहतूक साठवण व्यवस्थेला एक नवी गती आणि दिशा देणारी ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं लोकार्पण काल मोदी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वे स्वतंत्र झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा अधिक मालगाड्या धावू शकतात, त्यामुळे इंधनाची बचत, मालवाहतुकीच्या खर्चात घट आणि पर्यावरणाचं संरक्षण यासारखे अनेक फायदे होत आहेत. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्माण करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. JNPT इथं झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहित अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधील वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. मोदी यांनी अलिराजपूरच्या दुर्गम आदिवासी प्रदेशांना राष्ट्रीय रेल्वे ग्रीडशी जोडणाऱ्या टांडा रोड आणि वडोदरा दरम्यान नवीन प्रवासी रेल्वे सेवेसह न्यू सानंद, न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू JNPT या मालवाहू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी केली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 3 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी काल कोलंबोत दाखल झाले. श्रीलंकेतील सर्वोच्च नेतृत्वाशी मजबूत सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. काल त्यांनी श्रीलंकेतील भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधील संबंध इतिहास संस्कृती आणि विश्वासावर आधारित असून संकटाच्या वेळी भारत नेहमीच श्रीलंकेसोबत खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी भारताच्या वेगानं वाढत असलेल्या आर्थिक वृद्धीचा आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 22 सप्टेंबरला गुजरातमधील एकता नगरमध्ये 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयानुसार देशाच्या विविध भागांमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आयोजित करण्यात येणार आहेत. एकता नगर इथं होणाऱ्या या सोहळ्याच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला मूर्त रूप मिळेल. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे आजपासून देशभरात राष्ट्रीय पोषण माह अभियान राबवण्यात येणार आहे. आपल्या अंगणवाड्या आपली जबाबदारी ही राष्ट्रीय पोषण महिन्याची यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. आहारातील विविधता, पुरेशी प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांमधील ताजं आणि गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व, पोषण आणि बालवयातील विकासासाठी शिक्षण तसंच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची 10 वर्ष या बाबींवर या उपक्रमात विशेष भर देण्यात येणार आहे. याच अनुषंगानं वाराणसीत तसंच महाराष्ट्रातील पालघरमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा परस्पर हल्ले सुरू झाल्यानं पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. त्यामुळे या प्रदेशात संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची भीती वाढली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC गेल्या 2 दिवसात अमेरिकेच्या युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकी सैन्यानं इराणचे कच्चे तेल घेऊन जाणारे 5 टँकर्स नष्ट केल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. प्रत्युत्तरादाखल इराणनं जॉर्डनमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसंच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं उच्चस्तरीय समितीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांचं सरकारनं निराकरण केलं आहे. तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्यांचं निरसन करून घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना पथकर अर्थात टोल भरण्यातून सूट देण्यात येणार असल्याची घोषणा काल महाराष्ट्र सरकारनं केली. मुंबई बंगळुरू महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच कोकणाकडे जाणाऱ्या इतर रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत ही सूट लागू राहील. यासाठीचे प्रवाशांनी जवळची पोलीस स्थानकं, वाहतूक पोलीस चौक्या आणि RTO कार्यालयांमध्ये गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन असे लिहिलेले विशेष स्टिकररूपी पास मिळवून ते वाहनावर लावावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. परतीच्या प्रवासासाठीही हा पास वैध राहणार आहे. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाला काल नवी दिल्लीत केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. यावेळी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ PT उषा, क्रीडा सचिव हरिरंजन राव आणि संघनायक सहदेव यादव उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय पथकाच्या अधिकृत जर्सीचं अनावरण करण्यात आलं. खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्याचा दबाव न घेता त्याकडे संधी म्हणून पाहावं आणि त्या संधीचं रुपांतर यशात करावं असं आवाहन मांडवीय यांनी यावेळी बोलताना केलं. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकांची कमाई केली आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीपूर्वीच्या टप्प्यात देशात मॉन्सूनचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 12 ते 21 सप्टेंबर दरम्यान मध्य, दक्षिण पूर्व आणि पश्चिम भारताच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागानं आज ईशान्येकडील राज्य

तसंच बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड, नागालँड आणि ओडिशामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातही पुढील 3-4 दिवसात विजा आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम विभागातील समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री श्रीलंकेच्या दौऱ्यावर. राष्ट्रीय पोषण महा अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. आणि नैऋत्य मोसमी पाऊस परतीला लागण्यापूर्वी देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोते हो, आता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आठ वाजून 56 मिनिटं आणि 40 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ऐकूया देशभक्तीपर समूह गीत.

0: सरकारी मुलाजिमतों में 5% रिजर्वेशन को हमवार करने के लिए नदरसानीशुदा पॉलिसी को रियासती काबीना ने दी मंजूरी। कुनबी सर्टिफिकेट से मुतालिक मसाइल की यकसोई के लिए आज छत्रपति संभाजीनगर में आला सतही कमेटी का इजलास। और लातूर धाराशिव अदला में ज़रई फसलें और बागात बहरान का शिकार, अवामी नुमाइंदों की जानिब से खसूसी राहत पैकेज का ऐलान करने का मुतालबा। इसके साथ ही आकाशवाणी से इलाकाई खबरें ख़त्म हुई। इसके बाद हमारे मरकज का अगला मराठी बुलेटिन सुबह 11 बजे नशर होगा।
1: दोनशे 29.9 MHz अर्थात 13.5 KHz आणि FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। सकाळचे 9:11 झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम लख लख चंदेरी।
2: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही OTP पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा।
3: RBI सांगते OTP किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या।
4: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता पुणे गाडगे आणि सन्स। परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ, अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास। पुणे गाडगे आणि सन्स 1832 पासून।
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातून कुमार सानवाणी अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत। रचना आहे राणी मलिक यांची आणि संगीत अन्नू मलिक यांचं।

कुमार सानू अलकर्णिक यांनी गायलेलं मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातून हे गीत आपण ऐकलं. राणी मलिक यांची रचना संगीतबद्ध केली होती अन्नू मलिक यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उदित नारायण आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं जानवर या चित्रपटातलं गीत. रचना आहे समीर यांची आणि संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

उदित नारायण आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं समीर यांचं जानवर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. श्रोतेहो, लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरात आनंद बक्षी यांचं मोहरा या चित्रपटातलं गीत. संगीत आहे विजू शाह यांचं.

मोहरा या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या आवाजात. रचना होती आनंद बक्षी यांची आणि संगीत होतं विजू शाह यांचं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात अदनन सामी आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं समीर यांचं अजनबी या चित्रपटातलं गीत. संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

सुनिधी चौहान आणि अदनान सामी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजलेत.

परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता, पुना गाडगिळ आणि सन्स, परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ, अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास, पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून.

0: श्रोते हो, दिनांक 10 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत भीमपलास या रागावर आधारित चित्रपट गीतं.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयी एक निवेदन. दिनांक 10 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या दरम्यान हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. उद्याचा विषय आहे मूत्रविकार. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर संतोष समिंद्रे. तर श्रोते हो, 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर सकाळी 9 ते 9:30 दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या मनातील शंकांचं समाधान करा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 220-890 आणि 235-599. आणि मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 0-24-52 हा एसटीडी कोड जरूर लावावा. निवेदन आपण ऐकलं.
4: तुम्ही आयुष्यात किती समाधानी आहात, आनंदी आहात, यापेक्षा तुमच्यामुळं किती जण आनंदी आहेत याला महत्त्व द्या. श्रोते हो, अशा प्रभावी विचारांची उधळण करणारा कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
0: श्रोते हो, आपल्या जिव्हाळ्याचं केंद्र आकाशवाणी परभणी केंद्र आता FM बँड 102 MHz वर आपण ऐकू शकाल.
3: श्रोते हो, आज सायंकाळी 7:30 शेतशिवार या कार्यक्रमामध्ये लक्ष्मीचा गोठा या मालिकेअंतर्गत बैलपोळ्यानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सर्जा राजाचा सण, खानमळणी ते बैलपोळा, यामध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त दादा लाड, डॉक्टर विश्वास साळुंके, डॉक्टर BS कातकडे, प्रगतशील शेतकरी शरद बाबूराव पाटील आणि बळीराम लाड यांच्या प्रतिक्रियेवर आधारित हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. निवेदन आहे वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. तेव्हा जरूर ऐका आज सायंकाळी 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम. 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 9:35 झाली आहेत. आता उर्दू कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: उनका ये बुलेटिन खत्म हुआ।
1: दोनशे एकोणतीस अंश नऊ मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। सकाळचे 10 वाजलेत। आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम।
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता पुणे गाडगे आणि सन्स, परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ। अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास। पुणे गाडगे आणि सन्स 1832 पासून।
1: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकतो आहोत भावगीत। गात आहेत रफिक शेख आणि संगीत आहे आशिष मुजुमदार यांचं।

रफिक शेख यांनी गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं. संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवत आहोत कोळी गीत. गायक कलाकार आहेत श्रीकांत नारायण आणि संगीत आहे विजय कठीण यांचं.

श्रीकांत नारायण यांच्या आवाजात कोळीगीत आत्ताच आपण ऐकलं. मिश्र संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि आता ऐकवत आहोत नाट्यगीत.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच नाट्यगीत आपण ऐकलं आणि श्रोतेहो या नाट्यगीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. कार्यक्रमामध्ये भावगीत, कोळीगीत आणि नाट्यगीत आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो सकाळचे 10:15 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत. या कार्यक्रमांतर्गत आज आम्ही आपल्याला ऐकवत आहोत खिलाडी या चित्रपटातली गीतं. गीतकार आहेत देव कोहली, श्यामराज, अनवर सागर आणि महेंद्र देहलवी. संगीतकार आहेत जतीन ललित.

अभिजित आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आता ऐकूयात अभिजित, उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती, सपना मुखर्जी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत.

अभिजीत, उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती, सपना मुखर्जी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमामध्ये खिलाडी या चित्रपटातली गीतं आम्ही आपल्याला ऐकवत आहोत. आता ऐकूयात आशा भोसले आणि अभिजीत यांनी गायलेलं गीत.

आशा भोसले आणि अभिजित यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं आणि श्रोते हो या गीताबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. या कार्यक्रमांतर्गत खिलाडी या चित्रपटातली गीतं आम्ही आपल्याला ऐकवली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz आणि 229 मीटर्स अर्थात 1305 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 10:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल

नमस्कार श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी आपली रेडिओ मैत्रीण निरुपमा धामणगावकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. पता नहीं कैसे परखता है मुझको ईश्वर, पता नहीं कैसे परखता है मुझको ईश्वर, परीक्षा भी कठिन लेता है और हारने भी नहीं देता. जब समय खराब चलता है तो जिंदगी हर मोड़ पर परीक्षा लेती है. काय श्रोते हो, विचार करता है का कि कार्यक्रम सुरू झाला आणि सुरू झाल्या झाल्या हिचं हे काय सुरू झालं, शायरीवर शायरी. पण काय श्रोते हो, छान वाटते ना. श्रोते हो, हातात असा चहाचा कप, समोर मस्त गरम गरम नाश्ता आणि कानावर पडते ती छानशी शायरी. काय मग, अजून अशी शायरी ऐकाविषयी वाटते का? अहो मी आहे ना. आजचा विषयच असा घेऊयात का, गीत आणि शायरी. श्रोते हो, जीवनात हास्य फुलवतं ते असतं प्रेम, मनातल्या भावना फुलवतं ते असतं प्रेम, उदासीन जगण्याला नवं चैतन्य निर्माण करतं ते असतं प्रेम, एक उत्साह, एक नवी आशा, एक प्रेरणा देतं

श्रोते हो, जीवनात आलेली ही बहार हे प्रेम जीवनात असं काही आनंद निर्माण करतं की जगणं आवडायला लागतं. जीवनातला प्रत्येक क्षण सुंदर वाटायला लागतो. त्या प्रेमापेक्षा, त्या क्षणांपेक्षा काहीही सुंदर नाही असं वाटायला लागतं. आणि मग आपण भरभरून हे आयुष्य जगायला लागतो. प्यार का सफर करने लगा हूँ, प्यार का सफर करने लगा हूँ, दिल की दुनिया बसाने चला हूँ. मैंने ख्वाब अब तक ना देखे थे, मैंने ख्वाब अब तक ना देखे थे, तुझे देख के ख्वाबों में जीने लगा हूँ, ख्वाबों में जीने लगा हूँ.

एखाद्या रुक्ष वाळवंटात फूल दिसावं, ओसाड तप्त अशा धरतीवर पावसाचं पाणी बरसावं, एखादं वादळ यावं त्याप्रमाणे सुख जीवनात यावं आणि या प्रेमात मग आपण सर्व काही विसरून जावं असं काहीसं असतं हो ना श्रोते हो. प्रत्येक क्षणी या डोळ्यांना त्याचीच तर प्रतीक्षा असते. जणू काही हे प्रेम जीवनात आलं आणि आपलं नशीबच बदलून गेले. आँखें भी मेरी पलकों से सवाल करती है, आँखें भी मेरी पलकों से सवाल करती है, हर वक्त आपको ही बस याद करती है. जब तक न कर ले हम दीदार आपका, जब तक न कर ले हम दीदार आपका, भीगी सड़कों पे आकर आपका इंतज़ार करती है, भीगी सड़कों पे आके आपका इंतज़ार करती है.

सदेह ज्याच्या आठवणीत हे मन रमतं ना, त्याच्याशिवाय मग या मनाला काहीही सुचत नाही. बेचैन मनाला, वेड्या मनाला शांत करतं, शांत करतो तो एकच चेहरा, जो असतो डोळ्यात सामावलेला, मनात बसलेला. दिवस रात्र हे मन एकच मागणं मागतं की प्रत्येक क्षणी तो चेहरा समोर असावा. ओठांवर फक्त तेच नाव आणि डोळ्यात फक्त तो चेहरा. हर वक्त आँखों में तेरा ही चेहरा झलक जाए, हर वक्त आँखों में तेरा ही चेहरा झलक जाए, न जाने क्यों हर चेहरे में तेरा चेहरा नजर आए, न जाने क्यों हर चेहरे में तेरा चेहरा नजर आए. यह जमीन रुक जाए आसमां छुप जाए, यह जमीन रुक जाए आसमान छुप जाए, तेरा चेहरा जब नजर आए.

श्रोतेहो, हे जीवन, या जीवनातला प्रत्येक क्षण येतो आणि निघून जातो. कोणत्याही क्षणाला आपण थांबवू शकत नाही. मग तो कितीही हवा हवासा वाटत असेल ना, तरीही. आणि म्हणूनच तर ना श्रोतेहो, जे क्षण आपल्या हातात आहेत ते भरभरून जगले पाहिजेत. त्या क्षणातला तो आनंद भरभरून लुटला पाहिजे, कारण काय माहिती हे क्षण पुन्हा आयुष्यात कधी येतील. प्रेमाचे ते चार क्षणही पुरेसे असतात सर्व आयुष्याची सोबत करण्यासाठी. या क्षणांशिवाय हे जीवन सुनं सुनं वाटायला लागतं, नाही का? सुना सुना लगता है जहाँ सारा, सुना सुना लगता है जहाँ सारा, वक्त भी हमारा हालात का मारा, वक्त भी हमारा हालात का मारा. बस चुका है इतनी शिद्दत से दिल में कोई, बस चुका है इतनी शिद्दत से दिल में कोई, जैसे बिना उसके कोई वजूद नहीं हमारा, बिना उसके जैसे कोई वजूद नहीं हमारा. बिना तेरे किसी का साथ नहीं गवारा, बिना तेरे किसी का साथ नहीं गवारा, तेरे बिना सुना सुना लगता है जहाँ सारा, तेरे बिना सुना सुना लगता है जहाँ सारा.

काय श्रोते हो, अशीच ही सुंदर शायरी आणि धमाल गाणी ऐकतच राहा वाटते, नाही का? पण परत तीच अडचण, वेळ. पण हरकत नाही, आत्ताची वेळ संपली म्हणून काय झालं. अशीच बहारदार गीतं आणि शायरी घेऊन पुन्हा अजून एका कार्यक्रमात आपण येऊ शकतो ना. तेव्हा आता मात्र या कार्यक्रमातून आपल्या रेडिओ मैत्रीण निरुपमा धामणगावकरला निरोप द्या. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर,

वारंवार लघवीला होतंय का? लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात? लघवी थांबून थांबून होते? रात्री वारंवार उठावं लागतंय? मुतखडा, मूत्रमार्गातील संसर्ग, प्रोस्टेटच्या समस्या किंवा इतर मूत्रविकारांकडे दुर्लक्ष तर होत नाही आहे ना? मूत्रविकाराची लक्षणं कोणती, त्यांची कारणं काय आणि योग्य वेळी उपचार का महत्त्वाचे आहेत, या आणि अशाच आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात. सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट, मूत्रविकार व पुरुष वंध्यत्वतज्ज्ञ डॉक्टर संतोष समिंद्रे यांच्याकडून 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय लक्षात घ्या, मूत्रविकार.

श्रोते हो, दिनांक 10 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत भिंपलास या रागावर आधारित चित्रपट गीतं.

आकाशवाणी परभणी केंद्र श्रोतेहो, सकाळची 11:05 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोन फरमाईशवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. श्रोत्यांशी फोनवर संवाद साधणार आहेत सुषमा कुलकर्णी. निर्मिती साही आहे भास्कर थोरात यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी.

0: श्रोते हो नमस्कार. हॅलो आकाशवाणी या तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो आजच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात आपल्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे सुषमा कुलकर्णी यांनी. तर आजच्या कार्यक्रमातली ही बहारदार गीतं आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत भास्कर थोरात यांनी आणि या कार्यक्रमाचे सादर करते आहेत सदानंद कांबळी. चला तर मग श्रोते हो वेळ न घालवता पाहूयात कार्यक्रमात सुरुवातीचा फोन कोणाचा आला आहे ते. हॅलो.
1: हा हॅलो.
0: हा बोला.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार. काय नाव म्हणालात आपलं?
1: अजर पठाण, ताडेगाव तालुका जिल्हा परभणी इथून बोलतो मॅडम.
0: अच्छा, काय करता बरं आपण? काय करता तुम्ही?
1: मॅडम मी मिस्त्री काम करतोय.
0: कार्यक्रम ऐकता आकाशवाणीचे?
1: मॅडम हो ऐकतोच ना. स्वर लहरी, हॅलो डॉक्टर, शनिवार हे सगळे कार्यक्रम ऐकतो मॅडम.
0: बर, तर मग आजच्या कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार?
1: मॅडम आम्हाला आमच्या मित्राची आवड आहे. मित्राचे नाव सांगू का मॅडम?
0: हो सांगा ना.
1: शेख अनवर, शेख पठाण, मुजाहिद पठाण, गोलू शेख.
0: अच्छा,
1: हे आमचे मित्र आहे. त्यांचे ते मित्र म्हणले आमचे ते आपल्या आवडीचं गीत सांगा.
0: हो सांगा ना तुमच्या आवडीचं गाणं.
1: कोयला चित्रपटामधलं देखा तुझे तो.
0: चालेल, कोयला चित्रपटातलं हे गीत छान आपण तुम्हाला ऐकवू. शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित केलेलं.
1: शाहरुख खान, माधुरी दीक्षित.
0: ओके, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: ओके मॅडम.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हां, कोण बोलत आहे?
1: मी अर्चना जोशी बोलायली मॅडम.
0: कुठून बोलत आहे?
1: माजलगावहून.
0: अच्छा, काय करता बरं? आपण
1: मी गृहिणी आहे.
0: गृहिणी आहात? बर.
1: हा,
0: कोण असतं आपल्या घरामध्ये?
1: सध्या तर माझा मुलगा, मी आणि माझे मिस्टर तिघ जणच असतो. मुलीचे लग्न झालेले आहेत.
0: अच्छा, मग मुलगा पण तुमचा जॉब करतो?
1: नाही, मुलगा याज्ञिकी करतो. त्याचं वेद झालेलं आहे सगळं शिक्षण.
0: अच्छा,
1: हा,
0: बरं. आणखी काय छंद आहेत बरं आपले? रेडिओ ऐकता का तुम्ही नेहमी?
1: मला रेडिओचं ऐकायला तर असा रेडिओ फुटला म्हणून मी मोबाईलवर रेडिओ ऐकून घेतलाय.
0: आता ऍपच्या माध्यमातून काय सगळ्यांना ऐकणं सोपं झालंय, आणि
1: हो,
0: FM वरती सुद्धा आता आपलं प्रसारण ऐकायला येतं.
1: आता मला माजलगावला स्वच्छ ऐकू येते, चांगलं अडकत नाही काही नाही.
0: वा वा,
1: आणि माझ्या गावाकडं गेल्यावर पण तिथं पण ऐकू येते. मी कोथळकर आहे, कोथळ्याची राहणारी. मी पहिल्यापासून मला रेडिओचा छंद आहे. मी पहिलं पण रेडिओला फोन लावत होती. मी
0: अच्छा, कोथळा कुठलं बरं?
1: तालुका माजलगावच येते आम्हाला.
0: हो का? अच्छा,
1: हा,
0: तर गाणे ऐकण्याची आवड आहे.
1: हो,
0: बरं, मग आज गाणं कोणतं ऐकणार कार्यक्रमामध्ये?
1: सिंदूर मधलं टाका.
0: कुठलं गाणं
1: हा,
0: ऐकणार?
1: सिंदूर मधलं. आता मला काही नेमकं
0: कुठलंही
1: गाणं
0: चालेल.
1: आठवण झाले, पण मला असं ह्याच्यावर टाका, चांगलं म्हणून टाका, सिंदूर मधलं.
0: हो, नक्की नक्की टाकूयात की
1: हो,
0: आपण. बरं,
1: काही नावं घेऊ इच्छिते मी.
0: हो सांगा ना.
1: माझी मुलगी जाफराबादला, ती ऐकणार आहे. आणि इथं माझ्या तीन मुली आहेत, गायत्री, ग्रीष्मान, गौरी.

0: मुलाचं नाव आनंत आहे, मिस्टरचं नाव सुरेश आहे.
1: वा, चार मुली आहेत तुम्हाला?
0: हो मला चार मुली
1: वा,
0: आहेत.
1: भाग्यवान आहात, लक्ष्मी भरपूर आहे तुमच्या घरी.
0: हो
1: खरंच कन्येच्या रूपाने लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते.
0: मला असा खंत पण वाटलं नाही मॅडम की मला चार मुली झाल्या आणि माझ्या मुली कशा जातील म्हणून. पण आता कसं वरच्यावर लोकांना नको वाटायले, कसं सांभाळ्यामुळे पोरी नको वाटायल्यात. आणि हे जगात म्हणजे पोरगी सांभाळणं इतकी कठीण झाली ना, खूप कठीण झाले. लहान लेकरा सुद्धा संकटे आलेत ना.
1: अगदीच, फार सुरक्षितरित्या आपल्या मुलींना वाढवावं लागतंय, त्यांच्यावर चांगले संस्कार देखील करावे लागतात आणि सांभाळावं तर निश्चितच लागतं मुलींना.
0: हो ना.

0: खूप कठीण झाले. लहान लेकरा सुद्धा संकटे आलीत ना.
1: अगदीच, फार सुरक्षित रित्या आपल्या मुलींना वाढवावं लागतंय, त्यांच्यावर चांगले संस्कार देखील करावे लागतात, आणि सांभाळावं तर निश्चितच लागतं मुलींना.
0: हो ना. आता मला पुन्हा 4 नाती झाल्यात आणखी, मला पोरीला पोरी झाल्यात, 2 नातू इथं.
1: छानच. कार्यक्रमात आज मी तुम्हाला सिंदूर चित्रपटातलं गीत ऐकवते.
0: आपण कोण बोलता मॅडम?
1: मी सुषमा कुलकर्णी.
0: सुषमा कुलकर्णी. बरोबर. हो ना,
1: ठीक आहे. ऐकत राहा रेडिओ, आमचे छान कार्यक्रम, आणि प्रतिक्रिया पण देत जा फेसबुक पेज वरती.
0: हो हो, धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
0: हो धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो मॅडम, आकाशवाणी परभणी.
0: हो, आकाशवाणी परभणी आणि हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम चालू आहे. कोण बोलताय आपण?
1: मॅडम, मी अनिल घनसावंत बोलतो परभणी.
0: अच्छा,
1: हो
0: बरं, काय करता बरं आपण?
1: काय नाही मॅडम, मी अपंग आहे, घरीच राहतो. हो
0: अच्छा, मग रेडिओचे कार्यक्रम ऐकता नियमित?
1: रेडिओचं ऐकतो ना, बिलकुल आज पूर्ण कार्यक्रम ऐकतो
0: अच्छा, गाणं कोणतं ऐकणार कार्यक्रमामध्ये?
1: मॅडम. दिल मधलं ते प्रिया प्रिया.
0: हो, निश्चित आपण हे छान गाणं
1: हो
0: तुम्हाला दिल चित्रपटातलं ऐकूयात. आमिर खान आणि माधुरी दीक्षित, नाही का,
1: हो मॅडम,
0: यांच्यावर चित्रित असलेलं. ओके,
1: हो
0: ऐकूयात मग गीत कार्यक्रमामध्ये.
1: ठीक आहे, हो.

0: हॅलो
1: हॅलो।
0: हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे. स्वागत आहे
1: हाँ
0: कार्यक्रमात
1: हॅलो,
0: आपलं. काय नाव तुमचं?
1: मी चांदूर बाजार जिल्हा अमरावतीवरून संजय कुमार गेडाम बोलतोय।
0: बर, मग आमचे कार्यक्रम तुम्ही कसे ॲपच्या माध्यमातून ऐकता?
1: अहो, ॲपच्या माध्यमातून ऐकतो आणि माझ्याकडं आतापर्यंत नंबर काही होता नाही, तर माझे मित्र आहेत तिथं त्यांनी नंबर दिला मला आज।
0: अच्छा, तर
1: काही नाही,
0: अमरावतीमध्ये काय असतो आपला उद्योग?
1: ताई माझा काही उद्योग वगैरे काहीच नाही आहे। मी 80% अपंग आहे, तर दोन्ही पाय हात गेलेले आहेत माझे।
0: अरे,
1: हो ताई,
0: तर
1: सर्व कार्यक्रम सर्व आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम मी ऐकतो,
0: बर
1: थोडे थोडे थोडे थोडे या ठिकाणी, थोडे त्या ठिकाणी।
0: बर
1: आणि आमचं 1984 पासून बिना का गीत मला लागायचा, त्या काळापासून छंद आहे आमचा रेडिओ
0: रेडिओ
1: ऐकण्याचा।
0: ऐकण्याचा.
1: हो,
0: अच्छा.
1: त्यावेळेस असे डब्यासारखे रेडिओ होते, काही लाकडी होते, त्याच्यानंतर ते बंद झाले। आता डायरेक्ट आम्हाला जसं ऍप मिळालं, तर असं वाटतं की आम्हाला काही काही सुवर्ण अवसर आहे असं वाटतं आम्हाला।
0: वा, चांगली गोष्ट आहे. तसंच कार्यक्रम ऐकत जा आकाशवाणीचं, आणि कार्यक्रम जर चांगले वाटले तर त्याच्या प्रतिक्रिया सुद्धा निश्चितच देत जा फेसबुक पेजवरती. आपलं फेसबुक पेज आहे, त्याला फॉलो
1: हो ताई,
0: करा.
1: बरं बरं। ताई कसं आहे की मी वाचनाचा मला छंद आहे, वाचन वगैरे करत राहतो नेहमी,
0: बर
1: आणि त्याच्या कारणानं माझ्याकडं अनेक पुस्तकं मी आतापर्यंत जमा करून ठेवलेले आहेत।
0: बर
1: त्या कारणानं मला वाचनाचा, काही लिहिण्याचा,
0: बर
1: आकाशवाणीवर मित्र जोडण्याचा असा संबंध आहे। माझा

0: उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार इथपर्यंत माझे मित्र आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून.
1: वा छानच, खूप मित्र परिवार तुम्ही जोडला आहे, छान वाटलं तुमच्याशी बोलून. कुठलं गाणं ऐकणार कार्यक्रमामध्ये?
0: चित्रपटाचं नाव आहे मशाल आणि गीत गायला आहे किशोर कुमार यांनी. गीताचे बोल लिहिल्या जावेद अख्तर आणि संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर. आणि गीताचे बोल आहे लिए सपने निगाहों में चला हूँ तेरी राहों में जिंदगी आ रहा हूँ मैं. या गीताचा जो आशय आहे जीवन कसं असो जे आपलं आपल्याला जगायचं असते आणि चांगले हिंमत ठेवूनच आपलं जीवन आपण जगावं आणि कुठेही असा वाईट विचार मनात येऊ नये की मी कुठे कमी आहे.
1: चालेल मग ऐकूयात कार्यक्रमात हे गीत आपण.
0: काही काही काही मित्रांचे नाव घेऊ काय?
1: हो सांगा की.
0: माझ्या आई वडील आहे साहेबरावजी गेडाम, मथुराबाई गेडाम. माझा भाचा आहे कुमार संघरक्षित घरडे. माझी बहीण आहे प्रतिभाताई घरडे. माझे मित्र आहेत संतोष धरमकार, प्रवीण हागोने, सिद्धार्थ गोंडाने, हिरामनजी शेंडे आणि शशिकांत कांबळे, तुकाराम कांबळे आणि रामहरी लोखंडे.
1: चालेल मग सगळे मिळून कार्यक्रमामध्ये आनंद घ्या. आज या गीताचा फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हेलो,
1: नमस्कार।
0: नमस्कार। कौन बोलता है? बराबर
1: आकाशवाणी परभणी।
0: हो? आकाशवाणी परभणी। हेलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू है।
1: नमस्कार मैडम, दत्ता जगाडे बोलायला झरी
0: बर, काय करता आपण?
1: हो। मॅडम, मी किराणा दुकान चालवतो, वॉटर प्लांट किराणा दुकान आहे।
0: वाह, म्हणजे एक उद्योजक आहात तुम्ही।
1: हा हो मॅडम, हो
0: कसा
1: छोटा
0: चालतो आपला व्यवसाय झरीमध्ये?
1: चांगलं बऱ्यापैकी मॅडम, पण आता थोडा पाऊस पाण्यामुळे थोडा धंद्यावर परिणाम झालाय,
0: आता
1: थोडे
0: होत
1: आता
0: असतो।
1: कमी।
0: व्यवसाय म्हटलं की चढ उतार आलाच, पण त्यात
1: हो ना मॅडम,
0: सातत्य पाहिजे, टिकून राहिलं पाहिजे, म्हणजे निश्चितच यश मिळतंच आपल्याला हमखास।
1: हो ना हो ना।
0: या व्यतिरिक्त आणखी काय करता बरं आपण? व्यवसाय व्यतिरिक्त काय
1: हाँ,
0: आहे तुमचं?
1: व्यवस्था गाडी है मॅडम, छोटी
0: बर,
1: गाडी है, क्रूझर ती चालू तो
0: छानच। आपले
1: दोन्ही पण
0: कार्यक्रम
1: करते।
0: कोणते कोणते कार्यक्रम ऐकता? कोणते कार्यक्रम आवडतात? तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला मला निश्चित आवडेल।
1: हो ना मॅडम, मी आपले शेतीशाळाचे कार्यक्रम ते छान आहे, ते आवडतो,
0: बर,
1: आणि आपलं याचा हॅलो डॉक्टर ते पण छान आहे।
0: मला एक
1: हो
0: सांगा, एक श्रोता म्हणून हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम म्हणजे श्रोत्यांसाठी उपयुक्त ठरतोय का? म्हणजे वेगवेगळ्या आजारांवरती डॉक्टर स्वतः आपल्याशी फोनवरून संवाद साधतायत आणि बरीचशी माहिती लोकांपर्यंत पोहोचती आहे या कार्यक्रमातनं, तर तुम्हाला काय वाटतंय बरं?
1: हो ना मॅडम, खूपच उपयुक्त माहिती आहे, त्या माहिती पासून ती तज्ज्ञ डॉक्टर यांचं मार्गदर्शन मिळतंय ग्रामीण मधील लोकांना, तर खूपच छान माहिती मिळते। हृदयविकार असेल, अजून कोणती बघनधारी, असे वेगवेगळे जे आहे
0: आजार
1: समजा आजार,
0: आहेत
1: त्याच्या उपयुक्त माहिती देतात।
0: अगदीच अगदीच। बऱ्याच
1: आम्ही
0: गीत कोणतं ऐकणार तुम्ही
1: मी आमचे
0: कार्यक्रमात?
1: आजोबा हे शिवाजीराव जगाडे खूप ऐकतात रेडिओ।
0: बर बर
1: शिवाजीराव जगाडे आजोबा आहेत आमचे, खूपच ऐकतात रेडिओ।
0: बर, छानच। मला
1: हा
0: वाटतं ज्येष्ठ नागरिक साधारणपणे, मला तर असं वाटतं की टीव्हीपेक्षा रेडिओ ऐकणं जास्त पसंत करतात, नाही का?
1: हो, जास्त ऐकतो कारण की
0: अगदीच।
1: ते शेतामध्ये असतात आणि त्याच्यामुळे त्यांना ते रेडिओवर जास्त इंटरेस्ट वाटतो, जे रेडिओ ऐकतात।
0: अगदीच।
1: आणि आता मोबाईल मुळे नवीन पिढी थोडं दुर्लक्षित झाली, पण मला पण आवडतो रेडिओ।
0: मोबाईलमध्ये सुद्धा आता ॲपच्या माध्यमातून आपण रेडिओ ऐकू शकतोय, म्हणजे कुठेही जरी गेलो तरी आपल्याला
1: हो ना,
0: मोबाईल तर सोबत असतोच, मग रेडिओ सुद्धा त्यामुळे सोबत आपल्या असतोच कायमस्वरूपी।
1: हाँ, सोबत जातो रेडिओ 24 तास सोबत जातो।
0: अगदीच अगदीच।
1: हो ना
0: कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकणार बरं आपण?
1: मॅडम, दिलवाले चित्रपटातलं गाणं
0: बरं, कुठलं गाणं ऐकता का? कुठलंही चालेल,
1: कोणतं पण गेलं तरी चालेल।
0: ठीक आहे। मग
1: हो, खूप
0: कार्यक्रमात आज दिलवाले
1: छान वाटलं
0: चित्रपटात।
1: मॅडम तुमच्याशी बोलून, खूप फोन लागत नव्हता लागलं।
0: वा, खरंच आम्हाला पण खूप छान वाटलं, कारण कसं आहे माहिती का, भरपूर श्रोते या कार्यक्रमासाठी फोन करत असतात आणि म्हणजे त्यांना प्रत्येकाला यामध्ये सहभागी व्हायचं असतं, पण आता
1: हो ना
0: कधी कोणाचं लागतो कोणाचं लागत नाही।
1: हो ना हो ना।
0: आणि
1: तुमचं नाव काय मॅडम?
0: सुषमा कुलकर्णी।
1: कुलकर्णी मॅडम। हा
0: आणि तुमचं सगळ्यांचं फोन आलं की आम्हाला पण खरंच खूप छान वाटतं की आपला कार्यक्रम लोकप्रिय होतो, सगळ्या श्रोत्यांना बोलायला संवाद साधायला आवडतं आकाशवाणीशी, त्यामुळे खरंच आम्हाला पण छान वाटतं।
1: हो ना मॅडम, हो ना,
0: बरं, आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद।
1: हो चालते, ओके, धन्यवाद। हो।

0: हेलो
1: हेलो।
0: हेलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे, बोला.
1: हाँ नमस्कार ताई,
0: हाँ नमस्कार, कोण बोलताय?
1: विदर्भ यवतमाळहून संतोष खडसे बोलतोय।
0: खडसे,
1: जी मॅम,
0: कुठून बोलताय?
1: यवतमाळ विदर्भ।
0: बर, काय करते आपण?
1: आम्ही तर एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करतो मॅडम जी, आणि आपले आकाशवाणी परभणीचे कार्यक्रम पण वेळोवेळी ऐकत असतो आम्ही,
0: बर,
1: आणि कार्यक्रम आपले खूप छान आहेत। तो
0: धन्यवाद.
1: कायद्याविषयीचा पण कार्यक्रम ऐकतो, युवानीचे पण कार्यक्रम ऐकतो आम्ही, आणि सकाळच्या प्रसारणातले पण विचार शलाका वगैरे सगळे कार्यक्रम ऐकतो आम्ही।
0: म्हणजे एकंदरीतच आमच्या आकाशवाणी केंद्राचे बरेचसे कार्यक्रम आपण नियमित ऐकता.
1: हो, न्यूज ऑन AIR वर येण्याआधीपासून आम्ही ऐकत आहोत आपले कार्यक्रम 2001 पासून।
0: आणि यवतमाळपर्यंत परभणी ऐकायला येत होतं?
1: हाँ येत होतं ना, पण बऱ्यापैकी येत होतं, तेवढंसं
0: अच्छा.
1: क्लिअर नव्हतं येत, पण येत होतं, ऐकण्यापुरतं येत होतं
0: अच्छा, आता ऍपच्या
1: तेव्हापासून।
0: माध्यमातून तुम्ही कुठेही ऐकू शकताय.
1: हो, अगदी सुस्पष्ट आणि एकदम चांगलं प्रसारण ऐकायला भेटतं ऍपच्या माध्यमातून।
0: म्हणजे
1: हाँ
0: आता बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करताय म्हणताय, मग या वेगवेगळ्या छंदांसाठी वेळ कसा काढताय बरं?
1: वेळ आता सुट्टीच्या दिवशी असतो, वीकेंडच्या वेळेस फिरायला वगैरे जातो, आम्हाला पोहायची सुद्धा आवड आहे, भ्रमंतीची सुद्धा आवड आहे।
0: वा,
1: हाँ
0: भ्रमंतीची आवड आहे म्हणताय म्हणून विचारते की तुम्ही भेट दिले कुठल्या ठिकाणांना.
1: तसं कोकणची निसर्ग सफर पण केलेली आहे,
0: वा.
1: आमच्या अमरावतीजवळ चिखलदऱ्याला पण गेलेलो आहे, आमच्या यवतमाळ उमरखेड जवळ सहस्त्रकुंड धबधबा आहे, तिथे पण आम्ही गेलेलो आहे।
0: अच्छा,
1: असे निसर्गरम्य ठिकाणी भेटी द्यायला आम्हाला खूप आवडतं।
0: वा. आता तुम्ही म्हणालात की चिखलदरा आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, तर
1: हो
0: काय वैशिष्ट्य सांगाल बरं तिथलं?
1: तिथे तर कौंडिन्येश्वर एक मंदिर आहे,

0: प्राचीन मंदिर आहे आणि याशिवाय मस्त झरे आहेत, धबधबे आहेत आणि हिरव्यागार वनराईने नटलेला एक सुंदर असा परिसर आहे.
1: अच्छा.
0: मस्त सनसेट पॉइंट वगैरे आहे, खूप छान असा नयनरम्य दिखावा आपल्या प्रकृतीचा निसर्गाचा इथे बघायला मिळतो.
1: वा वा, निश्चितच. म्हणजे निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर अशा ठिकाणी आपण भेट द्यायला खरंच हवी आहे. तर तिथल्या व्यवस्थेविषयी काय सांगाल, म्हणजे तिथली स्वच्छता?
0: हो हो, तसे MTDC चे क्वार्टर्स वगैरे आहेत आणि पर्यटकांना खूप चांगल्या सोयी सुविधा वगैरे आहेत आणि स्वच्छता ही खूप चांगली आहे. याशिवाय आमच्या चिखलदऱ्याला विदर्भाचं नंदनवन देखील म्हणून ओळखले जातात, कारण हे थंड हवेचं ठिकाण देखील आहे.
1: वा, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आज कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकणार?
0: गाणं ऐकूयात मॅडमजी. तसं तर आता यावेळेस बघा, राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा देखील सुरू आहे आणि आपल्या आकाशवाणीवरून पण वेळोवेळी नेत्रदानासंबंधी, आपल्या डोळ्यांच्या महत्वाविषयी, त्यांच्या निगराणीविषयी वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं. आणि तरीही एवढं असलं तरी आपल्याला आकाशवाणीवरून मार्गदर्शन करत असले तरी तेवढी एक लोकचळवळ म्हणून आपण ती पाहिजे त्या प्रमाणात नेत्रदानाविषयी आपल्याला बघायला मिळत नाहीये. आणि आपण अपेक्षा करूया
1: हो निश्चित,
0: सर्व लोकांनी नेत्रदान पश्चात नेत्रदानासाठी आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे.
1: अगदी छान विचार आहे,
0: कारण एका संतांनी म्हटलेलं आहे, मरावे परी कीर्ती रूपी मागे उरावे.
1: अगदी.
0: तर आपण अशा प्रकारचे उपक्रम हाती घेऊन नक्कीच या मृत्यू लोकांनंतरही या दुनियेमध्ये आपण अमर राहू शकतो.
1: अगदी अगदी, खूप छान विचार मांडलाय तुम्ही आज या कार्यक्रमात. आता गीत सांगा कोणतं ऐकणार.
0: एक चित्रपट 2003 साली आला होता हासिल नावाचा, आंखें भी होती है दिल की जुबा, बिन बोले कह देती है, कर देती है हालत ये पल में बयां.
1: अच्छा ठीक आहे, मग हे गाणं कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकू.

0: नक्कीच नक्कीच, धन्यवाद मॅडम जी.
1: हेलो
2: हेलो
1: हेलो, आकाशवाणी कार्यक्रम
2: हेलो.
1: चालू आहे. नमस्कार, कोण बोलत आहे?
2: मॅडम, मी ग्रीष्मा जानकी वल्लभ मोखेडकर बोलते.
1: अच्छा, कुठून बोलता?
2: माजलगावहून मॅडम, बीड
1: माजलगाव.
2: जिल्हा.
1: अरे वा, छानच. आज माजलगावचे मला वाटतं दुसरा का तिसरा फोन आहे कार्यक्रमामध्ये हा.
2: हो, माझ्या मम्मीने पण केला होता. आता आमचं लग्न झालंय. आम्ही पहिले खूप कॉल करायचो गावाकडे असताना लग्नाच्या पहिले.
1: अच्छा, बरं.
2: हा, मम्मीच म्हणली आज फोन लावायचा, लावायचं असेल तर लाव म्हटली तुला. तिनेच नंबर दिला मला.
1: वा वा, छान. कुठे असते सध्या तू?
2: मी माझ्या असते मॅडम, संभाजी चौक म्हणून आहे, तिथे राहते.
1: हो का? बरं, तू काय करतेस?
2: काय नाही मॅडम, हाऊस वाईफच आहे.
1: अच्छा, बरं. मग हाऊस वाईफ आहेस तर घरातली कामं तर प्रत्येक स्त्री करतच असते, मग ते वर्किंग वुमन असू देत किंवा ऑफ म्हणजे हाऊस वाईफ असू देत. तर त्या व्यतिरिक्त तू तु तुझे वेगळे असे काय छंद जपतेस बरं?
2: मला मॅडम, मला गाणे गायला खूप आवडतात, खूप.
1: अरे वा, छान. मग
2: ऐकायला पण आवडतात आणि गायला पण आवडतात.
1: बरं, मग तू संगीताचं शिक्षण घेतलंयस?
2: नाही मॅडम, असंच लहानपणापासून आपलं टीव्हीवर बघून, मोबाईल तर नव्हती तेव्हा, आपण रेडिओवर कार्यक्रम असायचे ना, हॅलो सखी, हॅलो गीतमाला, मग ते असे एरवी. पण काही कार्यक्रम असले की मग गाणे ऐकायचे. आणि माझी 8 वर्षाची मुलगी, तिला सुद्धा खूप गाणे आवडतात.
1: अरे वा, छानच. आणि संगीत ही एक अशी गोष्ट आहे ना की माणसाला कितीही एकाकीपण येऊ देत किंवा काही खूप दुःखातही माणूस असू देत, कधी असं वाटत असेल की नाही बाबा आता मला आज खूप कंटाळा आलाय, अशा वेळी जर आपण ऐकलं कुठलं एखादं गाणं ऐकलं किंवा वाद्य ऐकलं तर निश्चित माणसाच्या मनाला प्रसन्नता वाटते आणि एक नवीन पुन्हा काहीतरी करण्याचा उत्साह देखील
2: आणि
1: निर्माण
2: टेन्शन
1: होतो.
2: पण निघून जातं. मेन म्हणजे गाणं ऐकलं का तर असं
1: हां.
2: टेन्शन पण निघून जातं, असं वाटतं अरे बापरे आता काही नाही, सगळं व्यवस्थित होईल.
1: अगदीच. बरं, मग तू म्हणालीस की तुला गाणं गायला आवडतं, तर 2 ओळी तू आम्हाला गाऊन दाखवशील एखादं गाणं?
2: हो मॅडम, आज सोमवार आहे तर आज शंभू शंकराचं गाणं म्हणून दाखवल मी.
1: हो.
2: शिव शंकर को जिसने पूजा उसका भी उद्धार हुआ, अंत काल को भव सागर में उसका बेड़ा पार हो. भोले शंकर की पूजा करो, बाल चरणों में इसके पड़ो.
1: वाह, खूप सुंदर, खूप छान आवाज आहे तुझा. मी तुला सांगू का, प्रत्येक स्त्रीला खूप साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्याच लागतात, पण त्यातून सुद्धा स्वतःसाठी थोडासा वेळ तिने द्यायलाच हवा, जेणेकरून तिच्या ज्या काही आवडी आहेत, तिचे छंद आहेत, ते तिला जोपासता यावेत. आणि
2: आणि माझे मिस्टर पण मला खूप साथ देतात. ते काय म्हणतात, बाबा नोकरी करायची नको म्हणतात, कारण तू नोकरी केली तर घराकडे दुर्लक्ष होऊ दे, दुर्लक्षच जाऊ दे, पण तुझी एक तर गैरसोय होणार, मुलांची गैरसोय होणार. ते माणूस नोकरी म्हणलं की त्याच्यात मागे लागतं, माणूस वेळेवर जेवत नाही,
1: हरकत
2: त्यामुळे ते
1: नाहीये.
2: म्हणतात जाऊ दे.
1: मुलं थोडीशी मोठी होत आहेत, पण निश्चित तू तुझ्या ह्या गाण्याच्या छंदाला पुढे ने, चांगलं जोपास,
2: हो
1: चांगल्या
2: मॅडम,
1: पद्धतीने शिक्षण घे संगीताचं आणि आवड अशीच तुझी पुढे नेत राहा.
2: हो
1: तर
2: हो
1: कार्यक्रमात तू आज कुठलं गाणं ऐकणार आहेस?
2: मला आज ना राहत फते अलकांचं एखादं, मला खूप आवडतात ते सिंगर.
1: बर, चालेल. त्यांचं एखादं
2: आशिष
1: गाणं?
2: पासलं त्यांचं गाणं का, ओ रे पिया.
1: हो, निश्चित आपण ऐकूयात हे गाणं.
2: अजानतली मधलं ओ रे पिया.
1: हो हो हो, नक्की नक्की. आज आपण हे गाणं कार्यक्रमामध्ये ऐकू. तू फोन केलास त्याबद्दल खूप धन्यवाद.
2: हो, थँक्यू मॅडम, मला पण खूप बरं वाटलं.
1: हो, चल, मला पण खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून.
2: धन्यवाद मॅडम.

0: श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो आकाशवाणी हा श्रोत्यांच्या आवडीचा फोन फरमाईशवर आधारित गीतांचा कार्यक्रम ऐकलात. आपल्याशी फोनवरून संवाद साधला होता सुषमा कुलकर्णी यांनी आणि आपल्यापर्यंत आजच्या कार्यक्रमातली गीतं पोहोचवली होती भास्कर थोरात यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. चला तर मग श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा पुन्हा भेटूया अशाच आपल्या फोन इन कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपला या कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार.
1: हॅलो आकाशवाणी हा श्रोत्यांचा फोन फरमाईशी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोत्यांशी फोनवर संवाद साधला होता सुषमा कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz हे आहे आकाशवाणी परभणी केंद्र. यानंतर ठीक 12 वाजल्यापासून ते 3:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. तसंच FM बँड 102 MHz विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. तेव्हा आता सुरुवातीला वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

0: कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पॉक्सो कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, प्रत्येक कळीला उमळण्याचा अधिकार असतो, पण काही वेळा निर्दयी हात त्या कळ्यांवर घाव घालतात. बालपण हे फुलपाखरासारखं नाजूक असतं, त्याच्या रंगांवर भीतीची सावली पडू नये म्हणून समाजानं आणि कायद्यानं सतर्क राहणं गरजेचं आहे. अशाच बालकांच्या संरक्षणासाठी भारतात पॉक्सो कायदा अस्तित्वात आला, बालकांना लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण देणारा हा कायदा. आज ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांच्याकडून या कायद्यासंबंधी आपण माहिती करून घेणार आहोत. महिला हक्कासाठी सातत्यानं लढणाऱ्या, कायद्याच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे. वर्षाताई या बीकॉम LLB आहेत. गेली 36 वर्ष त्या गर्भातल्या स्त्रीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत त्यांच्या न्यायासाठी लढा देतात. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून देशभर PCPA कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 संयुक्त राष्ट्रसंघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार मिळालाय. विशेष म्हणजे हा सन्मान मिळवणाऱ्या या तिसऱ्या भारतीय आहेत. कमला भसीन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं यांनी मराठीत भाषांतरही केलेलं आहे. त्यांनी किशोरवयीन मुलांचे 250 अधिक गट करून 2500 मुलांना जीवन कौशल्य मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. स्वागत करूया ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांचं.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, पॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. सुरुवातीला सांगा, या कायद्याची गरज का भासली असावी?
1: खरं तर खूप विरोधाभासी वाटू शकतो हा शब्द, की बालकांच्या संदर्भाने होणारा लैंगिक अत्याचार. बालक म्हणजे 18 वर्षाखालची लेकरं, मुलं आणि मुली दोघेही. आणि 18 वर्षाखालच्या मुलांना, म्हणजे आता 10व्या वर्षी मुलींना पाळी येऊ लागलेली आहे बदललेल्या सगळ्या वातावरणाचा परिणाम म्हणून. पण साधारणपणे 10व्या वर्षी जरी पाळी जरी आली तरी तिला आपण समजतंय, ती प्रौढ आहे असं आपण 18 वर्षानंतर म्हणतो. मतदानही त्याच्यानंतर होतं, लग्नाची परवानगी आपण 18 नंतर देतो, पण 18 पर्यंत आपण तिला बालक समजतो, तिला किंवा त्याला. आणि तोपर्यंत त्यांचे लैंगिक अवयव या सगळ्यासाठी विकसित झालेले नसतात. आणि ते विकसित झालेले जरी असले तरी ते वापरण्यासाठीची जी क्षमता, जी आर्थिक परिस्थिती, ती समज, मानसिकता, हे सगळं त्यांच्याकडे नाही आहे. म्हणून आपण त्यांना बालक म्हणतो. असं जरी असलं तरी त्यांच्या संदर्भाने अगदी 10 पेक्षाही खालच्या वयातल्या, अगदी 4 वर्षाच्या जन्मलेला, म्हणजे अलीकडे मी 8 महिन्याच्या मुलीवर झालेले अत्याचार पाहिलेले आहेत. त्यामुळे बदललेल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये 8 महिन्याच्या बालिकेसोबत सुद्धा ह्या घटना घडू शकतात. आणि हे जेव्हा निदर्शनाला आलं की केवळ आपल्याकडची भारतीय न्यायसंहिता किंवा आता जे पूर्वीचं जे IPC हे बालकांच्या संदर्भाने होणाऱ्या लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी पुरेसं नाही. एक प्रिव्हेंटिव्ह, प्रतिबंधकात्मक काही व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल. आणि बालकांच्या संदर्भाने होणारे हे अत्याचार, पोलीस स्टेशनला ज्या पद्धतीने स्त्रिया किंवा इतरांच्या संदर्भाने होणारे गुन्हे आपण हाताळतो तसे हाताळता येणार नाहीत. तसे हाताळताना खूप अडचणी येतात, त्या बालकांना त्याचा उलट ट्रोमा होतोय. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा या पद्धतीच्या कायद्याची गरज बोलली गेली. त्याच्या आधी जे जे ऍक्ट आपल्याकडे होताच, त्याच्या आधी बाल संरक्षण मंडळ आपल्याकडे होती, पण तरी सुद्धा स्वतंत्र कायद्याची गरज भासावी इतक्या मोठ्या प्रमाणावर बालकांच्या संदर्भाने अत्याचार होताना दिसले. अलीकडेच एप्स्टीन फाईलची पण चर्चा आपण ऐकली, तिथेपासून ते आपल्याकडे नसरापूरमध्ये झालेली घटना असेल किंवा बदलापूरमध्ये झालेला मुलीच्या संदर्भाने उल्लेख आपण केवळ प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचलं म्हणून करतो, पण माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 30-30 गुन्हे दाखल आहेत आजच्या तारखेला. आणि म्हणून ह्या कायद्याची गरज आणि कायद्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण घेतलेल्या न्यायालयांची निर्मिती केली गेली. आणि हा कायदा 46 वेगवेगळ्या कलमांचा कायदा आहे. आणि बालकांना संरक्षण देईल, बालकांची मानसिकता लक्षात घेईल आणि मग ती केस हाताळली जाईल असं वातावरण देईल, असे डायरेक्शन्स कायद्यामध्ये दिलेले आहेत. आणि हा कायदा चालवण्यासाठी न्यायालयांना सुद्धा काही डायरेक्शन्स कायद्याअंतर्गतच दिलेले आहेत.

0: काय करा आणि काय करू नका. आपल्याकडे कमिशन आहे म्हणजे जसं महिला आयोग आहे आपल्याकडे तसा बाल आयोग पण आहे आपल्याकडे ज्याला आपण चाइल्ड राईट कमिशन म्हणतो. तिथेपासून ते गाव पातळीवरती अंगणवाडी स्तरावरती अंगणवाडी आणि ग्रामसेवक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण स्तरामध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या वाड्या वस्त्यांवरती आणि गावामध्ये आपल्याकडे बाल संरक्षण समिती बाल हक्क संरक्षण समिती व्हिलेज चाइल्ड राईट प्रोटेक्शन कमिटी आहे. पण हे एरवीप्रमाणेच की तिथे तो बोर्ड लावलेला असतो अंगणवाडी ताई त्याच्यावरती आपलं नाव टाकते ग्रामसेवकांचं नाव आणि मोबाईल नंबर टाकलेला असतो त्याच्यावर काही सदस्य कार्यरत असतात पण ते कागदावरच राहतं. मुलांच्या संदर्भाने गावामध्ये काही चुकीचं घडत असेल तर त्याची नोंद घ्यावी म्हणजे चाइल्ड मॅरेज होत असेल तर घरामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार कमी जास्ती होत असेल तर त्यांची पळवापळवी होत असेल तर त्यांना चाइल्ड लेबर म्हणून कामाला लावत असतील तर या सगळ्याच्या संदर्भाने त्या बालहक्क संरक्षण समितीने काम करणं अपेक्षित आहे. त्याच वेळेला पोक्सो अंतर्गत जर काही लैंगिक अत्याचार होत असतील तर त्याच्याही संदर्भाने त्यांनी कामकाज करावं असं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्याकडे ही सगळी व्यवस्था दिलेली आहे. कायदा अतिशय सक्षम दिलेला आहे आणि या कायद्याच्या संदर्भाने खूप मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत आहेत. न्यायालय पण अतिशय संवेदनशीलपणे न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले की 6 महिन्याच्या आतमध्ये ते निकाली निघाले पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे नुसते तारीखवर तारीख तारीखवर तारीख असं ह्या कायद्याच्या बाबतीत चालणार नाहीये.
1: बरोबर.
0: आणखीन एक विशेष गोष्ट याच्यामधली अशी आहे की लैंगिक अवयव तर तयार नाही आहेत बालकाचे मग लैंगिक अत्याचार कसे. स्किन टू स्किन टच असण्याची गरज नाही. त्या बालकाचं पोर्नोग्राफिक इमेजेस वापरणं चुकीचे चाळे त्यांना करायला लावणं त्याच्या संदर्भाने चुकीच्या गोष्टी त्याच्या फोटोग्राफी करणं त्याची व्हिडिओग्राफी करणं आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीची पोर्नोग्राफी बालकांच्या संदर्भाने फोटोग्राफ्स किंवा त्यांच्या संदर्भाने असले व्हिडिओज जर सेव्ह केले तर त्याला 5 वर्षाची शिक्षा आहे. त्या बालकाची त्यांच्या कुटुंबाची पूर्ण गोपनीयता सांभाळली पाहिजे. पहिला कायदा आहे की ज्याच्यामध्ये वृत्तपत्रांना डायरेक्शन्स दिलेले आहेत. बातमी आली तुमच्याकडे तर काय करा आणि काय करू नका हे मीडियाला सुद्धा त्याच्यामध्ये डायरेक्शन्स दिलेले आहेत. पोलिसांनी सुद्धा वर्दीमध्ये जाऊन स्टेटमेंट घ्यायचं नाहीये.
1: अच्छा.
0: कारण त्या बालकाला भीती वाटू शकते. घटना घडलेली पहिली इन्फॉर्मेशन आली पोलिसांकडे की तातडीनं जाऊन त्याचे स्टेटमेंट्स घेत असताना सामाजिक कार्यकर्ते काउन्सिलर तिथे हजर राहतील. युनिफॉर्म शिवायचा अधिकारी तिथे असेल होता होईल ती महिला असेल आणि ते बालक जिथे कम्फर्टेबल असेल
1: म्हणजे घरी असेल तर
0: घरी असेल ते म्हणाले की इथे आपण तिथे बसू. समजा घरातलाच कोणीतरी आरोपी आहे तर
1: बरेचदा आणि असं कोणीतरी जवळच असतात नाते
0: जवळचे नातेवाईक असतात ओळखीतली माणसं असतात जवळच्या घरातल्या कोणीतरी असू शकतं त्यामुळे जिथं ते कम्फर्टेबल नाहीये बाळ लेकरं फार छान कम्युनिकेट करतात त्यामुळे ते जे बालक जिथे कम्फर्टेबल असेल तिथे ते स्टेटमेंट घेतलं जावं असं कायद्यात म्हटलेलं आहे.
1: बरोबर.
0: आणि अलीकडे नुसतं शारीरिक होणाऱ्या अत्याचाराचा संदर्भ नाही तर पोर्नचा नुसता संदर्भ नाही तर अशा बालकांचा वापर करून मोठे मोठे जे टुरिस्ट प्लेस आहेत तिथे अशा बालकांच्या संदर्भाने बाल लैंगिक पर्यटन वाढलेलं आहे.
1: फारच दुर्दैवी आहे.
0: अशी काही लॉजेस अशी काही ठिकाणं आहेत असं रेकॉर्डवर आलेलं आहे आणि बाहेरून परदेशातून वगैरे असे लोक येऊन अशा पद्धतीने त्यांचा गैरवापर करतात असे संधी साधू लोक आहेत असं तिथे पाहिलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भाने सुद्धा त्याच्या संदर्भातही पोलीस स्टेशननी निगराणी ठेवणं हे अपेक्षित आहे.
1: पण मग तक्रार कोण नोंदवणार म्हणजे ही मुलं तर सध्या नसतात किंवा त्यांना पळवून आणलेलं असतं टुरिस्ट आलेले असतात त्यांनी त्यांचा गैरवापर करून ते निघूनही गेलेले असतात पण मग दाद कशी
0: मोठ्या प्रमाणावर मिसिंग आपल्याकडे अलीकडे दाखवत आहेत. मुलींची मुलांची पळवापळवी अलीकडेच पुणे किंवा सातारा किंवा ह्या भागातल्या मुला मुलींच्या पळवापळवीच्या खूप मोठ्या प्रमाणावर रिपोर्ट्स पण आले आणि बातम्या पण येत आहेत. त्यामुळे ही पळवून नेलेली मुलं असू शकतात त्यामुळे त्यांचा रेस्क्यूचा एक व्यवस्था आपल्याला करावी लागेल. त्याच वेळेला या पद्धतीच्या ज्या घटना घडतायत त्यावेळेला त्यांचे जवळचे नातेवाईक बहीण आई हे जेव्हा तक्रार घेऊन येतात ना त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्यांना सुरक्षित करणं गरजेचं असतं. ही गोष्ट त्या बालकांनी सांगू नये ह्याच्यासाठी आरोपी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून व्हायलंट होऊ शकतात. आपल्यापेक्षा कमकुवत प्रजातीला आपण कसेही वापरू शकतो आणि इतक्या लेवलवर जर त्यांचे हार्मोन्स

0: पद्धतीने हे करत असतील तर त्यांच्यावरती कोणताही सोशल दबाव राहिलेला नाही. करणारे जर आरोपी बघाल ना, भावकी गावकी याच्या सगळ्याच्या संदर्भाने जो एक प्रेशर होतं ते बदललेल्या अर्बनायझेशन मध्ये, अलीकडे आम्ही ते रुर्बनाईज पण म्हणायला लागलो, रुरल कम अर्बन असं म्हणून एक रुर्बनाईज पण व्हायला लागले. तिथे कोणाला कोणाचा पायपोस नाही, कोणाला कोणी विचारणार नाही, अशा वातावरणामध्ये पोर्नोग्राफिक ते सगळं बघणं मीडियामध्ये आणि गरज पडली तर टीमनी जाऊन ते वापरणं, ह्याला लेजिटिमसी मिळतीये. लीगली जरी हे चुकीचं असलं तरी याला जो वचक असायला पाहिजे, अशा पालकांनी सोडवायला जाणं, त्या मुलांना पाठीशी घालणं, हे जे प्रकार घडत आहेत ते थांबणं फार गरजेचं आहे. त्यामुळे या पद्धतीच्या टुरिझमला जर कोणी उठून जात असेल, हे काय जाणं आहे, जाऊन तिथे काय करतात आणि अशा पद्धतीनं ते बाधित तर होत नाहीत, अशा पद्धतीच्या गोष्टी तर तिथे करत नाहीत, हे तपासलं गेलं पाहिजे. आणि तिथल्या तिथल्या पोलीस स्टेशनची आणि त्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की या पद्धतीच्या घटना तिथे घडता कामा नयेत.
1: बरोबर,
0: म्हणजे हा प्रिव्हेंटिव्ह भाग झाला.
2: जेव्हा अशी दुर्दैवी घटना घडते त्यावेळेला कोणतं मोठं चॅलेंज

0: कोणी उठून जात असेल हे काय जाणं आहे, जाऊन तिथे काय करतात, आणि अशा पद्धतीनं ते बाधित तर होत नाहीत, अशा पद्धतीच्या गोष्टी तर तिथे करत नाहीत हे तपासलं गेलं पाहिजे. आणि तिथल्या तिथल्या पोलीस स्टेशनची आणि त्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की या पद्धतीच्या घटना तिथे घडता कामा नयेत.
1: बरोबर,
0: म्हणजे हा प्रिव्हेंटिव्ह भाग झाला.
2: जेव्हा अशी दुर्दैवी घटना घडते त्यावेळेला कोणतं मोठं चॅलेंज निर्माण होतं?
0: एक तर त्या बालकाला त्याचं त्याच्याकडून ते स्टेटमेंट काढून घेणं, ते रेकॉर्डवर आणणं आणि ते आणलेलं स्टेटमेंट परत न्यायालयासमोर परत रेकॉर्ड करणं, हे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग काम अधिकाऱ्यांना करावं लागतं. आणि खूपदा ही बालकं ही स्पेशल बालकं असू शकतात, म्हणजे ती
1: व्यक्तही होऊ
0: शकतात, मतिमंद असू शकतात, ती गतिमंद असू शकतात, ती मूकबधीर असू शकतात, ती अंध असू शकतात. त्यांच्याकडून तज्ज्ञ माणसांच्या मदतीने ते स्टेटमेंट घ्यावी लागतात, त्यामुळे अशा तज्ञांची मदत घ्यावी असं कायद्यात म्हटलेलं आहे. गरज पडली तर अशा तज्ञांना बोलवा आणि त्यांच्या मदतीने एव्हिडन्स रेकॉर्ड करा. त्या आरोपी समोर हे करता कामा नये हे पण नोंदवलेलं आहे.
1: अच्छा.
0: आणि 29 कलम जे आहे ह्या कायद्याचा, ह्या कायद्याचा संपूर्ण आत्मा जे आहे त्याच्यामध्ये त्या बालकांनी एकदा त्या निष्पाप निर्व्याज लेकरांनी एकदा स्टेटमेंट सांगितलं तर ते परत साक्षी पुरावे आणून सिद्ध करण्याची गरज नाही.
1: अच्छा.
0: प्रिझम्पशन आहे इनोसन्स, इट इज प्रिझ्युम्ड बाय द कोर्ट. कोर्ट हे गृहित धरेल की बालक सांगतंय, निर्व्याज निष्पाप बालक, त्याच्यानी न्यायालय म्हणेल की हे लैंगिक अत्याचार आहे.
1: बरोबर.
0: आणि आरोपीला
1: गरज
0: ॲब्सोल्युटली नाही. हा सगळ्यात मोठा आत्मा आहे ह्या कायद्याचा 29वा कलम, आणि त्या कलमानुसार आणि म्हणून ह्या कायद्याची गरज होती. हे दुसऱ्या कुठल्या भारतीय न्याय संहितेमध्ये इतरत्र तुम्हाला बघणार नाही. आणि मग आरोपीला सिद्ध करावे लागेल मी निर्दोष कसा आहे, त्यांनी त्याचे साक्षी पुरावे आणावे आणि स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करावं. सरकारी पक्षाचं पोलीस पक्षाचं हे काम संपलं. एकदा त्या बालकाचं कम्फर्टेबल वातावरणामध्ये व्यवस्थितपणे त्याचं एकदा स्टेटमेंट घेतलं तर कोर्ट विल प्रिझ्युम चाइल्ड्स इनोसन्स असं म्हटलेलं, त्या बालकाचं निर्व्याज आणि निष्पाप असणं आणि त्याचं स्टेटमेंटवर कोर्ट पुरावा म्हणून त्याच्या अफिडेव्हिटवर आणि त्याच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवेल.
1: बरोबर.
0: आणि समोरच्या पार्टीला मग आरोपी पक्षाला स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करावे लागेल. त्यामुळे याच्यामध्ये बालकाच्या बाजूनी व्यवस्था उभी आहे. हे सगळं बालकांच्या संदर्भाने होतं आहे, त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे बाल संरक्षण समिती गावपातळीवर तयार केलेल्या आहेत.
1: अच्छा.
0: कारण ह्या गोष्टी घरामध्ये घडतायत, परिसरामध्ये घडतायत,
1: बरोबर,
0: जवळच्या नात्यामध्ये घडतायत, आणि फक्त मुलींच्या संदर्भाने घडतायत असं समजू नका.
1: पण ऐकायला येत आहे
0: मुलांनाही या पद्धतीने वापरलं जातं आणि फक्त पुरुषच असे अत्याचार करतात असंही समजू नका, असे अत्याचार स्त्रियाही करू शकतात.
2: बालकांचा जो गैरवापर होतोय त्याच्याबद्दलचे जे गुन्हे दाखल होत आहेत, तुमच्या मते याच्या मागची कारणं काय असू शकतील?
0: त्याच्यामध्ये खूपदा घरातला कलह असू शकतो, जमिनीचे वाद असू शकतात, चुकीची प्रेम प्रकरण, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिपची कारणं असू शकतात, किंवा व्यापारी संबंध, उद्योग व्यापाराचे संदर्भ असू शकतात. बालकांचा आपल्या आर्थिक असल्या बानगडींच्यासाठी किंवा वैयक्तिक लैंगिक असल्या वर्तनाच्यासाठी म्हणून बालकांचा गैरवापर होताना दिसतो. सगळ्यात पहिली मी विनंती तुमच्या माध्यमातून समस्त लोकांना करीन की बालकं जेव्हा बोलतात तेव्हा कृपा करून नीट ऐका.
1: बरोबर.
0: ते काकांच्या सोबत मी जाणार नाही अशी ती मुलगी म्हणत असते. आपल्याला वाटते काका एवढे मोठे वयस्क, ती पोरग एवढंच बारकी पोरगी, काय हरकत आहे तिने जायला. जेव्हा ती सांगते ना, बॅड टच गुड टच शिकवत बसायची गरज नाही. लेकरांना वासना आणि प्रेम ह्यातला फरक समजतो. आपल्याकडे मुलांसाठी वेळच नाहीये आणि तो वेळ जेव्हा आहे तेव्हा आपल्याला आर्थिक परिस्थिती अशी आहे की आपल्याला 8-8, 10-10 तास दुसऱ्या व्यवस्थेच्या ताब्यात आपली लेकरं देऊन जावं लागतंय कामाला.
1: तेच म्हणणार होते की आज पाळणा घरात काही आया नोकरीला जाताना ठेवून जातात किंवा घरी सुद्धा काही नानी किंवा अशा ठेवलेल्या असतात सांभाळायला, आणि त्यांनी जर कधी काही अत्याचार केले तर तुम्ही जे म्हणालात ते मुलांनी सांगतायत ते लक्ष द्यायला हवं, किंवा त्यांचे हावभाव पण टिपायला हवेत. जसं भूक लागलेली आपल्या मुलांची आपल्याला कळतं तसं पालकांनी हे पण लक्ष ठेवायला हवं. किंवा मुलगा शांत बसून राहतोय, रडतोय, तुम्ही म्हणालात तसं की कोणाबरोबर तरी जाण्याचं नाही म्हणतोय, घाबरायला लागलाय अचानकच, शाळेत जाणं नाही म्हणतोय, तर थोडं नक्कीच आपण तिथे लक्ष द्यायला हवं. कारण त्यांच्यावर अत्याचार होतात त्याच्यानंतर किती मानसिक त्रासातून ते कुटुंबही जात असतं आणि तो मुलगाही नकळत्या वयात त्याच्यावर हे काहीतरी

0: घडलेलं असतं त्याच्याबाबत, त्याच्यामुळे तो त्या छळ्यातनं जात असतो. आपण त्या मुलांसाठी अजून काय करू शकतो याच्यातनं बाहेर?
1: स्वत्वाची जाणीव न झालेली मुलं आहेत, त्यामुळे त्यांना आपल्याला हे अलर्ट तर करावंच लागेल, पण आपल्याला आपल्या मुलांना क्वालिटी टाइम द्यावं लागेल क्वांटिटी टाइम देण्यापेक्षा. त्यामुळे त्यांना वी शुड बी गुड लिसनर्स, आपल्याला थोडं ऐकावं लागेल मुलं काय म्हणतात, नॉन व्हर्बली काय म्हणतात आणि व्हर्बली काय म्हणतात, म्हणजे शब्दांनी काय बोलतात आणि आपल्या कृतींनी काय सांगतात, याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि ज्या व्यवस्थेच्या ताब्यात आपली मुलं आपण देतोय ना, त्या व्यवस्थेच्या ताब्यात देत असताना त्या सगळ्या व्यवस्था यांना हे प्रशिक्षण असलं पाहिजे कायद्याचं. त्याचे एक इंटरव्ह्यू जेव्हा घेणार ना, तेव्हा या कायद्याचं सगळं त्यांना आपण सांगितलं पाहिजे. म्हणजे मी आता ठरवलं की माझ्या नातवाला सांभाळायला जर माझ्याकडे बाई राहणार असेल तर मी तिची मेडिकल चेकअप करणार, कारण ती आवश्यक आहे, कुठला तिला आजार नाही ना हे बघणं जेवढं आवश्यक आहे
0: बरोबर,
1: तेवढंच ती सायकोलॉजिकली फॅमिली लेवल आणि ह्या सगळ्यामध्ये सुखी आहे ना, व्यवस्थित आहे ना, ती आर्थिक गरज म्हणून आली ना, तिच्या काही चुकीच्या कशा, ती कुठेतरी फिरायला घेऊन गेली आणि दुसऱ्या पुरुषांच्या ताब्यात माझं लेकृती देऊ शकते, चुकीचं वागू शकते, तर तिचं वर्तन कसं आहे आणि तिला हा कायदा आपण सांगितलेला पाहिजे. म्हणजे वी आर अवेअर हे समोरच्याला सांगितलं पाहिजे की असा कायदा आहे बरं का, आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे, हा प्रशिक्षणाचा भाग आहे. त्यामुळे पाळणाघरात आपण सगळ्या ह्या गोष्टी खूप खाजगीपणे करतोय सध्या. ह्याला थोडं इन्स्टिट्यूशनल स्वरूप देण्याची गरज आहे, याला संस्थात्मक स्वरूप देऊन या प्रशिक्षणांना. बाकीच्या गोष्टी आपण बघतोय की खायला ठेवलंय की नाही, डबा ठेवला की नाही, कपडे नीट ठेवले की नाही, मग स्वच्छता बाळगली की नाही, मग त्या वेळेत आल्या की नाही, मग त्या वेळेत गेले, हे सगळं बघतो. त्याच्याबरोबर ही सायकोलॉजिकल या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्याकडे पण आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि गरज पडली तर तिला पण अशा गोष्टींना समुपदेशनाला प्रायर घेऊन जाऊन मग आपण एंगेज केलं पाहिजे. त्यामुळे कायदा चालवण्याची वेळ कोणावर येऊ नये, आणि अशा मुलांच्या संदर्भाने ज्या वेळेला ती वेळ येईल त्यावेळेला आपल्याला कायद्याची माहिती असणं ही फार गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे असं स्पेशल न्यायालय आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठे आहे, असं बालगृह कुठे आहे, बाल संरक्षण मंडळ कुठे आहे, बाल संरक्षण समिती कुठे आहे, याच्याविषयीची माहिती लोक प्रश्न निर्माण झाल्यावर आम्हाला शोधत येतात. आधीच आपल्याला ती माहिती असली आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग असला, आई म्हणून, त्या गावातली एक बचत गटातली महिला म्हणून, त्या गावातल्या महिला मंडळाची एक महिला म्हणून, किंवा आपण कामावर जरी जात असतो तरी तिथून सुद्धा तिथे माहिती ती घेणं आणि आपण मग नंतर गुगल करायला लागतो, हे सगळं शोधायला लागतो. तर मला असं वाटतं की याची माहिती असणं अशा पद्धतीचा कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी करणारी एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे आहे, आपल्याकडे स्वतंत्र न्यायालय आहे आणि तिथे गेल्यावर आपले अधिकार काय आहेत?
0: खरंय,
1: खूपदा आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर आपले अधिकार माहित नाहीत, कोर्टात गेल्यावर आपले अधिकार माहित नाहीत, काय करा आणि काय करू नका माहित नाही, पुराव्या कामी काय काय न्यायचं ते आपल्याला माहित नाही. आपण शिकले सवरलेले असतो पण याच्या बाबतीमध्ये आपण कार्यात्मक साक्षर नसतो. आंघोळ बिंघोळ घालून घेऊन जातात मुलांना, झालं का सगळे पुरावे नष्ट. समजा काही कमी जास्ती लैंगिक संबंध प्रयत्न झाला असेल आणि त्या लेकराला आंघोळ घालून घेऊन गेले तर आम्हाला काहीच पुरावे मिळत नाहीत. मेडिकल पुरावा तातडीनं त्याची मेडिकल चेकअप टेस्ट करून त्याच्या संदर्भातले पुरावे गोळा करून 48 तासाचा ते जायला पाहिजे आणि त्याचे रिपोर्ट होतच नाही. आणि ते न करणं ही कधी कधी स्ट्रॅटेजी असू शकते. आरोपी सुटतो ना,
0: काही पुरावे सापडत नाही,
1: सापडत नाही, पुराव्या काहीच मिळत नाही. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी होत आहेत ना, त्या गोष्टींचं थोडं कार्यात्मक, म्हणजे मला फार छान वाटलं की आपण रेडिओच्या माध्यमातून लोकांशी बोलतोय, तर मला वाटतं की कोर्टात प्रत्यक्ष चालवणारे वकील आणि घरात घडणारी घटना याच्यामध्ये खूप मोठा प्रवास आहे. आणि त्या प्रवासातल्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत की काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि ते करत असताना निर्भयपणे एखाद्याच्या बाबतीमध्ये हे चुकीचं घडलं असेल, जसं आता नसरापूरच्या बाबतीमध्ये हे त्या माणसाने तीनदा केलेलं होतं,
0: खरंय,
1: एखाद्याचं हे बिहेव्हिअर पॅटर्न असेल तर अशा माणसाला तो बाहेर येणार नाही, तो पॅरलवर बाहेर येणार नाही, असा माणूस गावात असणार नाही, असा माणसाच्या संदर्भाने ग्रामसभा घेतली जाईल, तंटामुक्तीमध्ये त्याला चाप लावला जाईल, त्याला ही शिस्त लावली जाईल, हे पाहणं
0: म्हणजे पहिल्यांदाच लोकांनी आवाज उठवला
1: पाहिजे.
0: गैरवर्तन केलं त्याच वेळेला
1: आणि तो उठवल्यानंतर त्याला जेलमध्ये टाकल्यावर परत तो सुटून येतो आणि मग त्याची कॉन्फिडन्स वाढतो असं चुकीचं वागण्याचं, त्याला वाटतं माझं कोणी काही बिघडवू शकत नाही. तर गावामध्ये तंटामुक्ती समिती समोर हे विषय घेऊन वेळीच त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं, सगळ्या बाकीच्या गोष्टी, रस्ता कुठे झाला, आणखीन काय कुठे झालं, हे जसं बघताय तसं त्या बाल हक्क संरक्षण समितीचं काय चाललंय आणि त्या समितीसमोर काही तक्रारी नाहीत ना, गावातली काही मुलं पळवून नेली नाहीत ना कुणी, कुठं हरवली नाहीत ना मुलं.

0: काही मुलांच्या संदर्भाने काही चुकीचं घडलं. मोठी मुलं छोट्या मुलांना गावात आजही ती पद्धत आत्तापर्यंत होती. मारुतीच्या मंदिरात एकत्र झोपायला जायची आणि मुलांना हे चुकीच्या गोष्टी तिथे मुलं मोठी मुलं छोट्या मुलांना करायला लावायची. हे आम्ही सुरुवातीच्या काही काळात जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हा मी पाहिलेलं आणि अशा तक्रारी हाताळलेल्या आहेत आम्ही. त्यामुळे असं नका समजू की मुलं मुलांच्या सोबत ह्या चुकीच्या गोष्टी करू शकतात आणि आपल्यासोबत हे चुकीचं झालं हे बोलायला ते मूल धजवावत नाही कारण त्या मोठ्या मुलाचा प्रेशर असतं त्याच्यावर.
1: बरोबर आहे.
0: घरी जाऊन सांगशील तर बघ ते असं करीन तसं करीन असं तो घाबरून राहतो. त्यामुळे त्याच्यामध्ये झालेलं बदल हे जर आपण नोंदवलं तर सिनियर्स लोकांनी आणि म्हणून आजी आजोबा हे जे एक संस्था आपल्या घरामध्ये होती ते फार महत्वाची होती. पण आता बदललेल्या अर्थ परिस्थितीमध्ये आपण गावाकडे वयस्कर लोक राहिले आपण शहरांमध्ये आलो आपण फ्लॅटमध्ये राहतो 10-10 किलोमीटर लांबपर्यंत कामाला जातो. ह्या बदललेल्या व्यवस्थेमध्ये ह्याचं इन्स्टिट्युशनल संस्थात्मक स्वरूप आपण याला कसं आणू आणि त्याला सगळ्याला याचा अवेअरनेस कसा देऊ. नुसता कायदा कळणं पुरेसं नाही तर कायद्याचा वचक असणं आणि चुकीचं वर्तन आपल्या बालकाच्या संदर्भाने कधीच त्याच्या आयुष्यात हे या पद्धतीचं वर्तन कोणाच्याही बाबतीत त्या बालकाच्या बाबतीत होऊ नये अशी आपण सगळ्यांनी इच्छा व्यक्त करणं पुरेसं नाहीये. ते आणखीन त्या बालकांना त्यांना सगळ्यात सोपं सॉफ्ट टार्गेट बालकं वाटतात. जसं पुरुषांना महिला हे सॉफ्ट टार्गेट वाटतात. हे सगळं वाटेल ते आपण त्यांच्यासोबत करू शकतो आणि त्या काही आमचं बिघडवू शकत नाहीत. ही जी मस्ती बायकांच्या बरोबर वागण्याची असते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मस्ती ही लेकरांसोबत वागतानाची असते. आणि त्या बाबतीमध्ये जर ते केवळ मारहाणीपुरतं किंवा ह्याच्यापुरतं असलं तर ते दिसून तरी येतं पण हे लैंगिक छळ जो आहे तो दिसून येत नाही.
1: चार होणारे हे जे
0: नाही कुठे कुठे नेऊन करतात आणि ते दिसून येत नाही. जेव्हा ते लेकरू खूप वेगळ्या प्रकारचे शारीरिक त्रास सुरू होतात तेव्हा जेव्हा ते लेकरू येऊन सांगतं काही चुकीचे आजार त्याच्यामध्ये दिसायला लागतात येऊन सांगतं त्यावेळेला या गोष्टी बदलतात. त्यामुळे याच्याकडे आपण फार गंभीरतापूर्वक बघायला पाहिजे कारण आमच्या जिल्ह्यासारख्या छोट्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जर 30-30, 40-40 गुन्हे दाखल होत असतील तर त्यातले खरे किती खोटे किती हे पण आपण तपासलं पाहिजे. आणि बालकांचा खोटे गुन्हे दाखल करून बालकांचा वापर होत नाही ना.
1: तुम्ही जे म्हणालात ते की वैयक्तिक भांडण आणि त्यांचे त्याच्या वेळेसही हा उपयोग
0: करत असतात. त्यामुळे खरं खोटं पण तपासलं पाहिजे आणि खरे गुन्हे दाखल होत असतील तर त्याच्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तातडीनं त्याच्यामध्ये शिक्षा लागल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या देशातली बालकं ही
1: सुरक्षित राहायला हवीत.
0: त्यांचं ट्रॅफिक व्हायला नको त्यांची पळवापळवी व्हायला नको आणि घरामध्ये या अवतीभोवती लोकांच्या कडून त्यांच्या संदर्भाने त्यांचं बाल्य हरवणार नाही असं सुरक्षित घर आणि समाज देणं ही तुमची आमची जबाबदारी आहे.
1: बरोबर आहे.
0: आणि म्हणून हा कायदा केलेला आहे. या कायद्याच्या संदर्भात अतिशय डिटरंट या कायद्यामध्ये जर गुन्हा दाखल झाला तर त्या आरोपीला जेलमधले सुद्धा माणसं जवळ करत नाहीत अशी माझी माहिती आहे.
1: सर्वात मोठा गुन्हा समज
0: तो गुन्हा समजतात हा सगळ्यात ही घिनवना गुन्हा समजला जातो. इतकं जर आरोपींना समजतं तर आम्हाला समाज म्हणून का नाही समजत आहे. खरंच
1: आहे.
0: त्यामुळे आणि सगळ्यात जास्त काळजी घ्यायला पाहिजे. 4-4 तास मुलं कुठे गेली आली आम्हाला माहित नाही. मुलं कुठे सापडत नाही. मुलं आम्ही 24 तास त्या मोबाईल हातात धरून बघत बसलोय. एकदा ती बा ते मागेच राहत आणि ती आई मोबाईल घेऊन बघत पुढे पुढे चाललेली दिसते आम्हाला.
1: आणि ऑनलाईन बरेचदा लोक ऑफिसची कामं पण करत असतात
0: घरातही तेच करत असतात.
1: त्रास नको म्हणून बाहेर मुलं असतात. लक्ष नसतं त्यांचं.
0: त्यामुळे लक्ष द्यायला पाहिजे आणि लक्ष देणारी व्यवस्था लक्ष प्रत्येकाच वेळेला म्हणजे खूप सुपर वुमन व्हावं लागतं. हो खूप लोड असतो. स्वयंपाकाचंही बघा म्हाताऱ्या कोतारांचंही बघा नोकर चाकरही सांभाळा लेकरही सांभाळा म्हणजे बायकांवरती खूप ओव्हरबर्ड आहेत ह्या सगळ्या जणी. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आई म्हणून बाबा म्हणून थोडस आपल्या आपल्यामध्ये थोडं डिव्हिजन करून घेऊन वेळेचं आणि ह्याचं आपण आपल्या लेकरांकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आणि आपली लेकरं ही आपल्याला आपण ट्रस्टी आहोत. आपण त्यांचे मालक नाही आहोत.
1: बरोबर आहे.
0: आपण विश्वस्त आहोत ह्या निसर्गाचे पुढचं जनरेशन चांगलं जनरेशन देणं आणि असा अनुभव घेतलेली बालकं पुढे शिक्षणामध्ये एकदा जरी असा अनुभव आला ना तर शिक्षणामध्ये आणि बाकी सगळ्या बाबतीमध्ये खूप मोठा स्ट्रेस आणि ट्रोमा होतो त्या मुलांना. त्यामुळे या बाबतीमध्ये आपण अशा बालकांना असा अनुभव येणार नाही याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्टनी काम केलं पाहिजे.
1: बरोबर आहे. आणि पालकांनी जितकं सतर्क राहायला पाहिजे तितकं मला असं वाटतं समाजाने पण सतर्क राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हणालात ते की पहिला गुन्हा झाला दुसरा गुन्हा झाला पहिल्याच गुन्ह्याच्या वेळेला जर त्याला शिक्षा झाली असती समाजाने जर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला असता तर नक्कीच ऍक्शन झाली असती. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर म्हणतो तसं ते अगदी बरोबर आहे.
0: या ठिकाणी एक गोष्ट आपण नोंदवली पाहिजे की ह्याच्यातले शिक्षांचा

0: प्रमाण अत्यल्प आहे.
1: अच्छा.
0: हा, आणि ते वाढवण्याच्या दृष्टीने जे गुन्हे दाखल आहेत त्याच्या संदर्भाने लीगल रिव्ह्यू केला गेला पाहिजे, त्याची तपासणी केली पाहिजे की गुन्हे दाखल होत आहेत मग शिक्षा का लागत नाहीयेत, त्याच्या संदर्भाने पण चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर जी गुन्हेगारी जगतामध्ये मुलं जात आहेत, ज्युएनल गुन्हेगार आहेत, त्यांच्या संदर्भाने, कारण एकदा त्यांना स्टिग्मटाइज करून टाकले ना गुन्हेगार म्हणून, पाकिट मार आहे आणखीन काय आहे म्हणून,
1: बरोबर,
0: त्या मुलांच्या संदर्भाने हे गुन्हे जास्त होताना दिसत आहेत.
1: अच्छा.
0: त्यामुळे याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण गुन्हेगार म्हणून त्यांना आपण बाजूला काढून टाकू शकत नाही, तेही त्यांना दुरुस्त होण्याचा अधिकार दिला पाहिजे. एका विशिष्ट आर्थिक परिस्थितीमध्ये ते बिचारे गुन्हेगार झालेले असतील तर त्यांना सुधारण्याची संधी जशी दिली पाहिजे तसं त्यांच्यासोबत असे लैंगिक अत्याचार होणार नाही याची पण आपण समाज म्हणून काळजी घेतली पाहिजे.
1: नक्कीच. ताई, आपल्या माध्यमातून आपण नक्कीच हे आवाहन आपल्या श्रोत्यांना करू शकतो.
0: धन्यवाद. या निमित्ताने मी समस्त घरातल्या लोकांना, आजी आजोबांपासून सगळ्यांना सांगेन की आपल्या मुलांच्या संदर्भाने आपण टी व्ही बघत बसतो, मोबाईलवर लक्ष असतं, घरातली कामं असतात, ह्या सगळ्यामध्ये हे सगळं जे काही आपण करतो आहे ते आपल्या पुढच्या जनरेशनसाठी करतोय, नव्या पिढीसाठी करतोय, आणि त्या नव्या पिढीकडे जर आपलं लक्ष नसेल आणि त्यांच्यावरती असं काही घडतंय हे आपल्याला कळत नसेल तर हे आपलं अपयश आहे. आणि म्हणून आपण सगळेजण चांगलं ऐकायला शिकूया. बोलणं जेवढं महत्वाचं आहे मुलांशी तेवढं मुलं काय बोलतात ते ऐकणं महत्वाचं आहे, आणि त्यांना सुरक्षित आणि निकोप वातावरण देणं ही समाज म्हणून तुमची आमची जबाबदारी.
1: नक्कीच. वर्षाताई, आज आपण सर्व श्रोत्यांना पॉक्सो या कायद्याविषयी जी माहिती सांगितली त्यावरून एक लक्षात आलं की हा केवळ कायदा नाही तर बालकाच्या सुरक्षित बालपणाचा संरक्षक आहे, आणि मुलांच्या निरागसतेवर कुठलाही आघात होऊ नये यासाठी समाजाला जागं करणारी ही कायदेशीर ढाल आहे. वशाताई, आज आपण आकाशवाणी पुणे केंद्रात आलात आणि पॉक्सो बालकांना लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण देणाऱ्या कायद्याविषयी आपल्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, माहिती सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आताच आपण पॉक्सो कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

0: कार्यक्रमात आता ऐकूया मीरा जोशी यांचा ललित बंध अवघा रंग एक झाला.
1: आम्ही नवीन घर बांधलं ते गावाच्या थोडं बाहेरच्या बाजूला होतं. तशी आजूबाजूला घरं झाली होती पण अधूनमधून रिकामे प्लॉटही दिसत होते. आमच्याही घराशेजारी एक नुसतंच कंपाऊंड घालून ठेवलेला प्लॉट होता. आमच्या बेडरूमच्या खिडकीतनं खाली नजर टाकली की तो दिसायचा. प्लॉटचा एक कोपरा हिरवागार दिसत होता. तिथं झाडं लावली होती आणि दुसऱ्या कोपऱ्यात दोन तीन गायी बांधलेल्या दिसत होत्या. प्लॉटच्या मधोमध एक मोठा दगड ठेवलेला दिसत होता. थोड्या दिवसांनी आमच्या कामवालीकडून कळलं की तो प्लॉट पलीकडे राहणाऱ्या दोन भावांचा आहे, रामजी आणि भाऊराव यांचा. आमच्या साईडची बाजू होती मोठ्या भावाची म्हणजे रामजींची आणि पलीकडची भाऊरावांची. रामजींना आणि त्यांच्या बायकोला झाडांची आणि गायींची फार आवड होती. एके दिवशी पहाटे पहाटेच मी अर्धवट झोपेत असताना खर खर असा झाडण्याचा आवाज यायला लागला. मला जाग आली. खिडकीचा पडदा सारून मी पाहिलं तर रामजी हातात खराटा घेऊन गोठा झाडत होते. पहाटेच्या प्रसन्न शांततेत तो आवाज जणू इतरांना उठा कामाला लागा असं सांगत होता. त्यांच्या हातात एक पत्राही होता. अधेमध्ये पडलेलं गायीचं शेण पत्र्यावर भरून ते एका साईडला टाकत होते. त्यांचं वय अंदाजे 60 पुढचं असेल. उंची भरपूर होती, 6 फुटापर्यंत. हातपाय काटक, वर्ण काळासावळा, अन्वेष साधाच, शर्ट आणि पायजमा आणि पायात बूट होते. एका गतिमान लईत गोठा झाडायचं काम मोठ्या तन्मयतेनं चाललं होतं. गोठा स्वच्छ झाडून झाल्यावर रामजींनी मोठे पसरट टप काढले. त्यात पोत्यातली कुट्टी ओतली आणि सगळ्या गायींपुढं एक एक टप सरकवला. गायी खाण्याची वाटच पाहत होत्या. तेवढ्यात नळाच्या पाण्याचा फुरफुर आवाज यायला लागला. नळाला पाणी आलं होतं. रामजींनी नळाखाली हातपाय स्वच्छ धुतले. मग नळाला एक मोठा पाईप जोडला आणि तो एका मोठ्या टाकीत सोडून दिला. नंतर ते शेजारीच असलेल्या त्यांच्या घरी गेले आणि स्टीलची एक छोटी बादली घेऊन आले. एव्हाना गायींची कुट्टी खाऊन झाली होती. मग रामजींनी त्यांच्या काळ्या कपिलेचे मागचे दोन पाय दोरीनं बांधले. नंतर मला कळलं की ती गाय मारकी आहे. रामजी धार काढायला एका छोट्या स्टोलावर बसले. बादलीत शुभ्र दुधाच्या धारा पडायला लागल्या. त्यांचाही टिर टिर असा आवाज यायला लागला. मी खिडकीचा पडदा त्यांना डिस्टर्बन्स नको म्हणून थोडा सरकवला. गायींच्या धारा काढून झाल्यावर रामजींनी गायींसमोर पाण्याच्या बादल्या ठेवल्या. गायी पाणी प्यायला लागल्या. हळूहळू आमची रामजींशी आणि त्यांच्या कुटुंबाशी ओळख झाली. रामजींची बायकोही दुपारी गायींकडे पाहायला शेडमध्ये टाकलेल्या बाजेवर येऊन बसायची. तिचंही हातानं काम सुरू असायचं. कुट्टीतल्या काड्या कुड्या बाजूला करून एका मोठ्या पिंपात ती कुट्टी भरून ठेवायची. गायींना खायला घालायची, पाणी पाजायची, कधी शेणखत उन्हात वाळत टाकायची तर कधी गायींसाठी मक्याची कणसं सोलत बसायची. कधी कधी मी आमच्या पार्किंगमध्ये जाऊन कुंपणाच्या ग्रिल शेजारी उभं राहून तिच्याशी बोलत असे. त्या दोघा पतीपत्नींच्या अखंड चाललेल्या कामाचं मला मोठं कुतूहल वाटत होतं. सकाळी गायींचं काम झालं की रामजींचा मोर्चा झाडांकडे वळतो. मग नळीनं पहिल्यांदा सगळ्या झाडांना ते पाणी घालतात. कधी ते झाडाखालची माती खुरपतात, आसपास वाढलेले तण काढून टाकतात. कधी एखाद्या डब्यात माती घालून एखादं नवीन रोप लावतात तर कधी सगळ्या झाडांवर औषधी फवारा मारताना दिसतात. त्यांनी छोट्याशा बागेत तशी बरीच झाडं लावलीत. एका कुंडीतल्या मिरचीच्या झाडाला हिरव्या हिरव्या मिरच्या लोंबलेल्या दिसत आहेत. तिथं भिंतीच्या कडेला कडीपत्त्याचं झाड मोठं झालंय. केळीची उंच वाढणारी जात आहे. त्याला छोट्या छोट्या केळींचा भला मोठा घड लागलाय. केळी पिकायला लागली तेव्हा तो घड त्यांनी एका मोठ्या पोत्यानं झाकून ठेवला. नंतर आम्हालाही 5-6 केळी दिली आणि म्हणाले, घ्या, वेलची केळी आहेत. खाल्ल्यावर कळलं केळी खरंच गोड आणि चवदार होती. एके दिवशी या वेलची केळीचीच 7-8 रोपं रामजींनी आणली आणि बागेत एका ओळीत अंतरावर लावली. आता थोड्या दिवसात तिथं केळीची मस्त बाग फुलेल. पपईचं झाड तर असं गमतीशीर उंच उंच वाढ

चाललंय आणि मधोमध गोलाकार लगडल्यात पपया. एकावर एक अशा 10-12 रांगा दिसत आहेत. प्रत्येक रांगेत 5-5, 6-6 अशा पपया आल्यात. वर शेंड्याकडे पाहिलं तर फुलं आलेली दिसत आहेत. काही दिवसांनी त्यातून साकार होतील इवल्या उवल्या पपया. त्या थोड्या दिवसांनी भरीव आणि गडद पिवळ्या नारिंगी दिसायला लागतील. एकाच वेळी पपईच्या झाडाला 40-50 छोट्या छोट्या पपया लगडल्यात. आश्चर्य आहे की नाही? ही किमया आहे रामजींच्या झाडांच्या बाबतीतल्या अनुभवाची. काही वर्ष त्यांनी बंगल्यांच्या बागेत, कंपन्यांच्या बागेत माळ्याचं काम केलंय आणि गाठीला रगड अनुभवाचं गाठोडं बांधून घेतलंय. झाडांविषयी त्यांना इत्थंभूत माहिती आहे. खत कोणतं घालायचं, कधी आणि किती घालायचं, झाडावर कीड पडली तर औषध कोणतं आणि किती प्रमाणात फवारायचं, झाडांना पाणी किती घालायचं, झाडांना फळं केव्हा धरतील, वेल असली तर शेंगा केव्हा येणार, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं रामजींकडे आहेत. गावी त्यांची थोडीफार शेतीही आहे. अधूनमधून ते गावीही जाऊन येतात. एके दिवशी त्यांनी एका प्लॅस्टिकच्या वरून कट केलेल्या कॅनमध्ये पिंपळाच्या झाडाचं रोप लावलं. ते पाहून आम्हाला नवलच वाटलं. पिंपळाचं झाड तर किती मोठं होतं, मग एवढ्याशा कॅनमध्ये पिंपळाचं झाड कसं काय लावलं? आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणाले, मला पिंपळाचं बोन्साय करायचंय शोभेसाठी. हे ऐकून आम्ही आवाक झालो. म्हणजे आता बोन्साय कसं करायचं हेही त्यांना माहीत झालंय. खरंच कमाल आहे या माणसाची. त्या दोघा नवरा बायकोच्या ॲक्टिव्हिटीज पाहून आम्ही आश्चर्यचकित होतो. त्यांचं सगळं काम कसं शांतपणे चालू असतं. कधी आदळ आपट नाही, कधी चढलेला आवाज नाही. एके दिवशी रामजींना गोठ्यातली जमीन सपाट करायची होती, म्हणून मग त्यांनी त्या दिवशी गाईंना दुसऱ्या कोपऱ्यात बांधलं आणि गोठ्याची सगळी जमीन खोलवर खणून खालचे मोठे मोठे दगड बाजूला केले. त्या जमिनीवर आता नवीन माती टाकायची होती, त्यासाठी माती विकत घेतली. दुपारी मातीची एक गाडी गेटपाशी येऊन मातीचा ढीग टाकून गेली. मग रामजी आणि त्यांची बायको कामाला लागले माती व्हायच्या. रामजीनं फावड्यानं गमेलं मातीनं गच्च भरायचं आणि बायकोच्या डोक्यावरच्या चुंबळीवर ठेवायचं आणि तिनं ते आत आणून गोठ्याच्या जमिनीवर उपडं करायचं. असं चाललं होतं दुपारी 1-1.5 वाजेपर्यंत. मग ते दोघं घरी गेले जेवायला. पुन्हा तासापर्यंत तोच सीन दिसायला लागला. पण आता रामजीचा मुलगा अनसून आले होते मदतीला. ते आता माती वाहू लागले. 4 वाजेपर्यंत सर्व माती आत आणून झाली. मग रामजींनी ती गोठ्याच्या जमिनीवर सारखी केली आणि लाकडी चोपण्यानं ते जमिनीवर थापटू लागले. उरलेली माती थोडी थोडी झाडांना घातली आणि बाकीची गाईच्या शेणात मिसळली आणि ते वाळायला ठेवलं. शेणखत तयार करून त्याची पोती करून ते विकायला ठेवत असत. बरेच बंगलेवाले त्यांच्याकडून शेणखत विकत घेत असत. रामजींची बायकोही त्यांच्यासारखीच कष्टाळू. रामजी 2-4 दिवस कुठे गावाला गेले तर गाईचं सगळं तीच पाहते. एकदा दुपारी अशीच ती पेंड निवडत बसली होती. पेंडीची पोती बाहेरच्या बाजूला एकावर एक रचून ठेवली होती. पावसाचा रंग दिसत होता, आकाश काळं काळं झालं होतं. पाऊस आला तर सगळं भिजून जाईल म्हणून एक मोठं जाड प्लॅस्टिक तिनं पोत्यांवर पसरलं. खत वाळायला म्हणून कॉटवर पसरलं होतं. पावसानं तेही भिजेल म्हणून ते खत गोळा करून पोत्यात भरायची तिची घाई चालली होती. हे सगळं ती एकटीच करत होती. कधी कधी दुपारच्या वेळेला ती खुर्चीवर बसून एकटक बघत बसते गाईंकडे, बागेकडे आणि तिथल्या सगळ्या वस्तूंकडे, तिच्या नवऱ्यानं आणि तिनं कष्टानं जमवलेल्या या अनमोल धनाकडं. रामजी आणि त्यांची बायको गाईंचा अगदी प्रेमानं सांभाळ करतात. अधूनमधून गाईंना साबण लावून नळीनं आंघोळ घालतात. डास चावू नयेत म्हणून घमेल्यात कडुनिंबाच्या काड्यांचा धूर करतात. वेळच्या वेळेला खायला देतात, पाणी पाजतात. पावसाळा जवळ आला तसे एके दिवशी रामजींनी 4 पत्रे आणि लोखंडी अँगल आणले. 4 खड्डे करून तिथं लोखंडी अँगल रोवले आणि 2 माणसांच्या मदतीनं त्यावर पत्रे चढवून गाईंना पावसाळ्यात बांधायला म्हणून पत्र्याची शेड तयार केली. एके दिवशी सकाळीच मी खिडकीतनं खाली पाहिलं तर शेडला हिरवा पडदा लावलेला दिसला. रामजी आणि त्यांच्या बायकोची धांदल चालली होती. गाईच्या हांबरण्याचा आवाज येत होता. थोड्याच वेळात त्या पतीपत्नींच्या चेहऱ्यावर आनंद माईनासा झाला. त्यांच्या काळ्या कपिलनं एका छोटुकल्या गोंडस वासराला जन्म दिला होता आणि ते काळभोर वासरू 4 पायांवर टुनकन उभं राहून सगळीकडे टुकुटुकू पाहत होतं आणि काळी कपिला त्याला जिभेनं चाटत होती. एका अनुपम दृश्याची मी साक्षीदार झाले होते. मलाही खूप बरं वाटत होतं. मग ते दोघं पतीपत्नी गाईचं बाळंतपण करण्यात दंग होऊन गेले.
सकाळ संध्याकाळ

गमेल्यात धुरी करायला लागले. गाईला खायला गव्हाचा भरडा आणला, तो रात्री भिजत टाकून मग सकाळी कुट्टीत मिसळून ते खायला घालत असत. रामजी अधूनमधून गाईच्या पाठीवर हात फिरवत असत, गळ्याला खाजवत असत. एकंदरीत बाळ बाळंतीण सुखरूप होते. एकदा काय झालं, रामजी 10-15 दिवस गावी गेले होते. नेहमीचं प्रेमाचं माणूस दिसलं नाही म्हणून गाई लागल्या उधळ्याला, धार काढू देईनात. मग रामजीच्या मुलानं रामजींसारखा गाईंच्या पाठीवरून हात फिरवला, गळ्याला खाजवलं आणि त्या मायेच्या स्पर्शानं गाई शांत झाल्या. धार काढताना एका जागी उभ्या राहू लागल्या. वर्षातनं दोनदा गोठा अगदी चकाचक करून गोठ्यात रंगीत दिव्यांचं लाइटिंग पण केलं जातं. ते दिवस म्हणजे श्रावणातला बैलपोळा आणि दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. पोळ्याच्या आधी गाईवासरांना स्वच्छ आंघोळ घालतात, शिंगांना लाल शेंद्री रंग लावतात, गळ्यात रंगीबिरंगी माळा घालतात. रामजींची नातवंड खोंडाच्या पाठीवर रंगीबिरंगी छाप उठवतात. पोळ्याच्या दिवशी गाईवासरांची पूजा करून पुरणपोळी खायला घालतात. वसुबारसेलाही गाईवासरांची पूजा करतात, गोडाधोडाचं जेवण करतात. कॉलनीतल्या बऱ्याच बायका पूजेचं तबक घेऊन गायवासराची पूजा करायला येतात. मी पण माझ्या नातीला आणि सुनबाईंना घेऊन गायवासरांची पूजा करायला गेले होते. दिवाळीच्या या पहिल्या दिवशी रामजींची बायको आणि सुना जरीच्या साड्या दागिने घालून नटतात. गोठा पणत्यांनी उजळून निघतो. सगळीकडे आनंदी आनंद पसरलेला असतो. बोलता बोलता रामजींची बायको एकदा मला म्हणाली, आमची तांबडी गाय ना आटली आहे, पण आम्ही तिला सांभाळणार. गाय विकून टाकायचं पाप आमच्याच्यानं नाही होणार. तिचा हा उदात्त विचार ऐकून असं वाटलं की आपल्या भारतीय संस्कृतीचं जतनच रामजी आणि त्यांची बायको करतायत. माझं मन समाधानानं भरून गेलं. सुट्टीच्या दिवशी दुपारी रामजींची लहान लहान नातवंड इथं खेळायला येतात. बॅटबॉलचा खेळ रंगतो, एक झोका पण टांगलाय शेडमध्ये. त्याच्यावर नात बसते आणि आजोबांना हुकूम सोडते, नाना झोका द्या. त्या सरशी रामजी हातातलं काम सोडून नातीला झोका द्यायला धावतात, तर कधी नातवांना बॉलिंग टाकतात. त्यांना बागेतल्या कडुनिंबाच्या झाडाची पानं खायला देतात. नातवंड तोंड वेडवाकडं करीत कडू पानं खातात. मग रामजी हसतात आणि झाडावरची गोड पपई काढून पोरांना देतात आणि पोरांची तोंड गोड करतात. रामजी एक निरक्षर माणूस, पण गीतेचं कर्मयोगाचं तत्वज्ञान त्यांच्या कणाकणात भरून राहिलंय असं वाटतं. या निरक्षर पण व्यवहार चतुर माणसाच्या अंगी अनेक कौशल्य आहेत. कष्ट करण्याची जिद्द आहे, याच्या जोरावरच या माणसानं संसार पेलला फुलवला. मुलांची शिक्षण केली, मुलगी कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट झाली, नोकरीला लागली, तिचं थाटात लग्न केलं, मुलंही शिकून कमावती झाली, त्यांची लग्न झाली, नातवंड झाली. तरीही या दोघा म्हातारा म्हातारीला बसणं कसं ते माहितीच नाही. मोठ्या आवडीनं ते सतत गायींच्या आणि झाडांच्या संगोपनाचं काम करत राहतात. त्यातून त्यांना थोडेफार पैसे मिळतात. एखादी आवडीची गोष्ट छंद मनापासून करत राहण्यात, त्यात झोकून देण्याने माणसाला परमानंदाची प्राप्ती होते. त्याचं अवघं जगणं सार्थकी लागतं. कसं जगायचं आणि का जगायचं, म्हणजेच माणसाची उपजीविका आणि जीविका जर एकच असेल तर त्या माणसाला आयुष्यात इतर गोष्टींकडे पाहायला वेळच नसतो. कारण त्या कामात तो आकंठ बुडालेला असतो, आनंद सागरात डुंबत असतो. तसंच रामजी आणि त्यांच्या बायकोचं आहे. ते दोघं आणि त्यांचं सर्वच कुटुंब आत्मनिर्भर जीवन जगण्यात दंग झाले. रामजींच्या मुलाचं 4-व्हीलर गाड्या दुरुस्त करण्याचं छोटं गॅरेज आहे. तोही दुसऱ्याच्या गॅरेजमध्ये काम करता करता गाड्या दुरुस्तीचं काम शिकलाय. आमची गाडी एकदा त्याच्याकडे टाकली होती, ती त्यानं दुरुस्त करून वॉशिंग करून घरी आणून दिली. दुसऱ्या दिवशी आमच्या पार्किंगमधून रामजींची बायको दिसली, तेव्हा मी तिला म्हटलं की चांगली झाली आहे गाडी. त्यावर ती समाधानानं हसली आणि सांगायला लागली की पोरांच्या वडिलांनी त्यांना सांगून ठेवले की काम व्यवस्थित आणि प्रामाणिकपणानं करायचं आणि पैसेही आवाच्या सवा घ्यायचे नाहीत. कधी कधी रात्री बाजेवर बसून मोबाईलवर भजन ऐकण्यात रामजी तल्लीन होऊन जातात. ते पाहून आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका या रामदासांच्या वचनाची मला नेहमी आठवण होते. त्या दिवशी रात्री रामजींच्या मोबाईलवरून अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग हा अभंग ऐकू येत होता. गान सरस्वती किशोरी आमोणकरांचे स्वर्गीय सूर वातावरणात भरून राहिले होते. रामजींच्या मनात असलेलं सर्व प्राणीमात्रांविषयीचं अपार प्रेम त्यांना थेट सर्वव्यापी अशा कनवाळू ईश्वरापर्यंत घेऊन येत होतं.

0: अभंग ऐकण्यात ते तल्लीन झाले होते, भक्तिरसात न्हाऊन निघत होते. अवघा रंग एक झाला होता. खिडकीतनं बाहेर नजर टाकली की झाडांचा, गाईगुरांचा आणि रामजी आणि त्यांच्या बायकोच्या अखंड चाललेल्या कर्मयोगाच्या या यज्ञाचा नजारा मला दिसतो आणि नकळत मलाही काम करत राहण्याची प्रेरणा देतो. माझ्या मनाला एक चाळास लागला अधूनमधून खिडकीतनं बाहेर पाहण्याचा. आता काय करतायत हे, झाडं किती वाढली आहेत हे मी उत्सुकतेनं पाहत राहते. झाडांची हिरवाई डोळ्यांना फक्त सुखवीत आणि सुखवीतच जाते. गायींच्या गळ्यातल्या घंटा किणकिणतात. रात्रीच्या नीरव शांततेत त्या घंटांची किणकिण कानाला गोड लागते. असं वाटतं जणू काही शेजारी गोकुळच अवतरले. सतत कार्यमग्न असणाऱ्या त्यांच्या वावरानं त्या जागेच्या तुकड्यावर चैतन्य ओसंडून वाहतंय. तिथल्या अवघ्या वातावरणाला कर्मयोगाची जाग आली आहे आणि या सगळ्याला भक्तीची किनारही लाभली आहे. त्यामुळे तिथं पाझरतोय शांतीरस, जो माणसाला शाश्वत अशी शांतीची वाट दाखवतो.
1: आताच आपण मीरा जोशी यांचा अवघा रंग एक झाला हा ललित बंध ऐकला. कार्यक्रमात आता ऐकूया हे छानसं गीत.

श्रोते हो, वनिता मंडळ या खास महिलांसाठीच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकली पॉक्सो कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्यानंतर मीरा जोशी यांचा ललितबंध अवघा रंग एक झाला, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: दीड वाजतो आहे राष्ट्रीय मराठी बातम्या, त्यानंतर जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांचा शपथविधी. पूर्व जेरुसलेम मधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे इस्रायलचे निर्देश. आणि नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1365. आणि आता बातम्या विस्ताराने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे, अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
2: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
1: सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनाने होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल, अशी माहिती नवीन यांनी दिली. न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे

मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. 1992 त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली आणि प्रामुख्याने दिवाणी कायद्याच्या क्षेत्रात वकिली केली. 2013 त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2015 ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. दरम्यान न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंग भाटी यांनी जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आज शपथ घेतली. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे भरवण्यात येणाऱ्या युवा संसद स्पर्धेचा बक्षीस समारंभ उद्या नवी दिल्लीत संसद भवनात होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात येईल. जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये गेल्या 30 या स्पर्धा भरवण्यात येतात. वर्ष 2025-2026 या स्पर्धेत देशभरातल्या 100 जवाहर नवोदय विद्यालयांनी भाग घेतला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरारा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि श्रीलंकेच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा पुनरुच्चार केला. तसंच या सुरक्षितता, शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याच्या वचनबद्धताही अधोरेखित केल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज समाजमाध्यमांवर नमूद केलं. सत्यनिकेतन इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर राजधानी दिल्लीच्या विविध भागातल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली महानगरपालिकेला दिले आहेत. तसंच कारवाई दरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहावं असंही त्यांनी सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. या राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातल्या बळींची संख्या 1,365 इतकी झाली आहे. बचाव पथकांकडून बेपत्ता झालेल्या 5,000 जास्त जणांचा शोध घेत आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 589 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 102 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. तसंच ओळख न पटलेल्या 1,000 जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. नेपाळची राजधानी काठमांडू इथं कार्यरत असलेल्या भारतीय न्यायवैद्यक पथकानं आतापर्यंत 1,400 अधिक डीएनए नमुन्यांची तपासणी केली असून 378 डीएनए प्रोफाईल्स तयार करण्यात यश मिळवलं आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज दिली. दरम्यान चिलीने इथल्या बोगद्यामध्ये भारतीय तांत्रिक पथकाकडून पाणी आणि चिखल उपसण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. बोगद्याचा तीव्र उतार आणि अरुंद रस्ता यामुळे कामात अडथळे येत असले तरी पथक विविध नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून मदतकार्य सुरू आहे. अडथळे दूर करण्यासाठी अवजड यंत्रसामग्री नेण्याकरता तात्पुरता रस्ता तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या 2-3 दिवसात ते पूर्ण होईल असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं. बिहारमध्ये गेले काही दिवस निर्माण झालेली पूरस्थिती आता काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे. गंगा, गंडक, कोसी, सोन, पुनपुन आणि इतर नद्यांच्या पाणी पातळीत घट होत असून अन्य काही नद्या मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पूरबाधित भागात मदतकार्य सुरू आहे. पाटणा, सारण, वैशाली, बेगुसराय, खगरिया, समस्तीपूर, जहानाबाद आणि अरवल या जिल्ह्यात पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू आहे. 456 सामुदायिक स्वयंपाकघरं चालवली जात आहेत. मदत छावण्यांमधून मुलांना दूध, महिलांना सॅनिटरी किट्स आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत. सोन नदीची पातळी कमी झाल्यामुळे पाटणा गया मार्गावरची रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे निर्देश इस्रा

0: इस्रायलनं दिले आहेत. इस्रायली वसाहतींमध्ये तयार झालेल्या मालावर युकेने बंदी घातल्याच्या निषेधात हे निर्देश दिल्याचं इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री गिडोन सार यांनी सांगितलं. पूर्व जेरुसलेममधल्या ब्रिटिश दूतावासात गाझापट्टीतल्या पॅलेस्टिनीविषयीच्या मुद्द्यावर कामकाज होतं. पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे निर्देश इस्रायलनं दिले आहेत. इस्रायली वसाहतींमधले तयार झालेल्या मालावर युकेने बंदी घातल्याच्या निषेधात हे निर्देश दिल्याचं सांगण्यात येतं. गाझामध्ये इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिनी संघर्षावर दोन राष्ट्रांची निर्मिती हाच तोडगा असल्याचं ठाम प्रतिपादन ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडानं केलं आहे. ब्रिटिश प्रधानमंत्री अँडी बर्नहॅम, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे की पश्चिम आशियात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं दोन राष्ट्रांची निर्मिती हाच उपाय आहे. इस्रायलबरोबर अर्थपूर्ण भागीदारी करण्याची इच्छा असून सुरक्षित आणि तणावमुक्त इस्रायल आणि पॅलेस्टीन आपला पाठिंबा राहील असं या राष्ट्रप्रमुखांनी म्हटलं आहे. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्सनं अमेरिकेच्या युद्धनौकेवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इराणच्या 5 तेलवाहू नौकांवर काल हल्ला केला. यात 5 नौका उद्ध्वस्त झाल्या. अल जझीरा आणि CBS वृत्तवाहिनीनं ही माहिती दिली. त्यानंतर रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्सनं जॉर्डन इथल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. या वाहिन्यांच्या वृत्तानुसार अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी इराणला पुन्हा हल्ला न करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा इराणच्या तेलवाहू जहाजांना लक्ष्य केलं जाईल. सौदी अरेबियाच्या सार्वभौम क्षेत्रात आलेल्या हौती हल्ल्यांचा भारतानं निषेध केला आहे. या हल्ल्याचं लक्ष्य नागरी वस्त्या आणि आर्थिक उलाढालीची केंद्र होती. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसिका पेगुलानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेच्याच एम्मा नावारोला तिनं 3-6, 6-4, 6-3 असं पराभूत केलं. उपांत्य फेरीत तिचा सामना गतविजेत्या एरिना साबालेंकाबरोबर होईल. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50 मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांचा शपथविधी. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365. आणि पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे इस्रायलचे निर्देश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. ऑगस्टमध्ये जळगाव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीची नोंद. जिल्ह्यात 80 स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2026 जळगाव शहरात आयोजन. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचं विशेष नियोजन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
3: ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभीच जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. तापी नदीला पूर आला तर हतनूर धरणाचे सर्वच्या सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले. गिरणा धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले गेले होते. दरम्यान प्रशासनाने पूरपरिस्थितीवरती नियंत्रण ठेवत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील त्या दरम्यान केले होते. भुसावळ येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जनसंवाधान उपक्रमांतर्गत आढावा बैठक झाली. विविध विभागांशी संबंधित नागरिकांचे सुमारे 40 अर्ज बैठकीत मांडण्यात आले. या अर्जांवरती 8 कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिलेत. जळगावात बालकांचे हक्क आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमांतर्गत अर्थात पोक्सो कायद्याबाबत कार्यशाळा आणि परिसंवाद घेण्यात आला. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बालकांच्या सुरक्षतेसाठी आणि पालक, शिक्षक, समाज आणि प्रशासनाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याची व्यक्त केली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाबाबत विशेष बैठक

0: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आध्यात्मिक संस्था, संत महंत, लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. भारताचा 80वा वर्धापन दिन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा उत्साहात साजरा झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी देणे ही शासनाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. युवकांनी आपली ऊर्जा, शिक्षण, क्रीडा, कौशल्य, उद्योजकता आणि देशसेवेसाठी वापरावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जळगाव येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2026 आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. परिषदेत तब्बल 1,445,68,00,000 रुपयांच्या 102 सामंजस्य करारांवरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यात सुमारे 4,700 रोजगारांच्या नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या बायपासच्या कामाचा प्रश्नही ऑगस्टमध्ये चर्चेत राहिला. 26 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून बायपास परिसराची पाहणी करण्यात आली. रेल्वे पुलाचा भराव सुरू असलेली दुरुस्ती आणि वाहतूक सुरक्षतेच्या उपाययोजनांचा या दरम्यान आढावा घेण्यात आला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अन्न औषध प्रशासनाने जळगाव शहर आणि अंबाळनेर परिसरात विनापरवाना सौंदर्य प्रसाधनाच्या विरोधात कारवाई केली. तपासणीत विनापरवाना उत्पादित सौंदर्य प्रसाधनांचा साठा आढळून आला. नागरिकांनी सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना त्यावरील परवाना आणि आवश्यक माहितीची पडताळणी करावी असे आवाहन यावेळी केले. ईद ए मिलाद आणि आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष नियोजन केले होतं. रूट मार्च, सोशल मीडिया पेट्रोलिंग, प्रतिबंधात्मक कारवाई तसेच विशेष पथकांची नियुक्ती या दरम्यान करण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केलं. ऑगस्टच्या अखेरीस जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग आला. 31 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 30,37,456 असल्याची माहिती रोहन घुगे जिल्हाधिकारी यांनी दिली. नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कानदेशाच्या मातीचा गंध, कष्टकरी जीवनाचे वास्तव्य, निसर्ग आणि माणसाच्या जगण्याचे तत्वज्ञान आपल्या सहज बोलीभाषेतून कवितेतून मांडणाऱ्या लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचे चिंतन करणारा बहिणाबाईंचे भावविश्व हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बहिणाबाई चौधरी यांच्या 146व्या जयंतीनिमित्ताने बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोतेहो आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. संगीता आरण्यक यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, गणेशोत्सवाची लगबग सगळीकडे सुरू आहे. आपणही आजपासून गणेशोत्सव आणि या उत्सवातील लोककला यांचा आढावा घेणारी उत्सव लोककलेचा ही नवी माला सुरू करीत आहोत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया गणेशागमनाच्या चैतन्यमय वातावरणाचं वर्णन करणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, श्रावणात घननिळा बरसतो, रेशीम धारा सुरू असतात आणि संपूर्ण चराचर आनंदून जात. काळ्या तांबड्या मातीवर हिरवी दुलई पसरते. सृजनाचा हा सोहळा सुरू होतो. घराघरात श्रवण भक्ती सुरू होते. पांडव प्रताप, हरिविजय, शिवलीलामृत, रामविजय अशा ग्रंथांचं पारायण सुरू असतं. श्रावण सरता सरता आणि भाद्रपदाची चाहूल लागता लागता भगवान शंकराचा श्रावणी सोमवारचा महिना सरतो आणि त्याचा पुत्र भगवान गणेश यांच्या आगमनाची चाहूल लागते. कृष्ण जन्माला रात्री कीर्तन रंगतं. रात्री 12 वाजता कीर्तनकार बुवा कृष्णाची दहीहंडी फोडतात. गोपालकला सुरू होतो आणि हे सर्व सरलं की गणपती बाप्पाची चाहूल लागते. गणेश अर्थात गणपती, लोकनायक, विघ्नहर्ता, सकल कलांचा अधिपती. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. गणपतीच्या वैदिक रूपापेक्षा त्याचं लोकसंस्कृतीतलं रूपच सर्वांना भावतं. गणपती येतो पण तो नाचत नाचत येतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाचत आले हो गणपती पायी घागऱ्या वाजती. चला तर श्रोते हो, मग तयारी करूया गणपतीची. मंजिरा टाळांना नव्या रंगीबेरंगी दोऱ्या लावल्या जातात. पखवाज नव्याने मढवले जातात. भगव्या पताका आणि छत्र चामराने दुकानं सजतात. इतकंच काय, गवरबाईच्या साड्यांनी चोळ्यांनी दुकानं

0: असतात. रांगोळ्यांनी दुकानं रंगीबेरंगी होतात, फुलांच्या माळा लगडतात, मिठाईची दुकानं प्रसादासाठी खुणावू लागतात. अवघं विश्व जणू चैतन्यमय होतं. गणपती उत्सवाची चाहूल लागली की आनंदाचे डोही आनंद तरंग, कारण येतोय आता तुमचा आमचा बाप्पा. श्रोते हो, भारतीय संस्कृतीच्या मुख्य धारेत शिवाचा संप्रदाय आणि शक्ती संप्रदाय हे दोन संप्रदाय महत्वाचे मानले जातात. शैव संप्रदायामध्ये भगवान गणेशाला अनन्यसाधारण महत्व आहे, कारण तो भगवान शंकराचा पुत्र. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने भगवान गणेशाची स्तुती केली आहे. भगवद्गीतेचा आरंभच मुळात गणेशाच्या वंदनाने होतो. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ अशा सर्व संतांनी गणेशाचा धावा केला आहे. संपूर्ण भारतात केवळ शैव संप्रदाय नव्हे तर गणपत्य म्हणून स्वतंत्र संप्रदाय आहे. या संप्रदायाची कीर्तनाची परंपरा श्रावण आणि भाद्रपदात सुरू होते. मग काय, सगळीकडे बाप्पाचा जय जयकार, घरात मंदिरात सर्वत्र विश्व विश्वविश्वंभर. संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, विठ्ठल गणपती दुजा नाही. खरोखर विठ्ठल आणि गणपती वेगळा नाही, कारण दोन्ही महाराष्ट्राची लाडकी दैवत. पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी, संतासंगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. भक्त भाविकांच्या प्रेमाचा कल्लोळ आषाढी वारीच्या वेळी पंढरीच्या वाटेवर जसा असतो, तसाच प्रेमाचा कल्लोळ गणेशाच्या आगमनाच्या वेळी असतो. पंढरीचा वारकरी वारीच्या वेळी मुक्कामाच्या ठिकाणी भारूड सादर करतो. भजनी भारूड आणि सोंगी भारूड असे भारूडाचे दोन प्रकार आहेत. या दोन्ही प्रकाराची सुरुवात गणपतीच्या वंदनेने होते. सगुण रूपातील गणपती लोकसंस्कृतीत पूजला जातो, तर निर्गुण रूपातील गणपती कलगीतुऱ्यासारख्या लोककला परंपरांमधून पूजला जातो. सोंगी भारुडात केवळ गणपतीचं संकीर्तन नसतं तर प्रत्यक्षात दर्शन असतं. ललित दशावतार यासारख्या भक्ती नाट्यात देखील गणपतीची, रिद्धीसिद्धीची, सरस्वतीची सोंग रंगमंचावर अवतरतात. बोहाडा, पंचमी, आखाडी, चैत्री यासारख्या ग्रामोत्सवातील नाटकात देखील गणपती, रिद्धीसिद्धी यांची सोंग सरस्वतीचं सोंग येतं. सूर, सनई, संबळ, हलगी, ढोलकी या वाद्यांच्या साथीनं ही सोंग इतर सोंगांबरोबर गावभर मिरवतात, कारण कुठल्याही शुभ कार्याची, मंगल कार्याची सुरुवात गणेश वंदना किंवा गणेश दर्शनानं होते. कारण गणपती ही यक्षकुलातील देवता असून तो विघ्न आणू नये म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हणतात. गजाननारे गणराया, आधी बंधू तुझ मोरया. मोरियाचा धावा आधी, कारण तो विश्ववंदनीय आहे.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाळ्यामध्ये परजीवींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर, उत्पादन क्षमतेवर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर गंभीर परिणाम होतो. बाह्य आणि अंतर्गत परजीवी रक्त शोषतात, शरीरातील पोषक घटकांचा वापर करतात आणि विविध रोगांचा प्रसार करतात. गोचिडुवा आणि हुकवर्म यासारख्या परजीवींनी सतत रक्त शोषल्यामुळे जनावरांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे जनावरं अशक्त दिसतात, हिरड्या फिकट पडतात आणि काम करण्याची क्षमता कमी होते. अंतर्गत जंत आतड्यांमधील पोषक घटक शोषून घेतात, त्यामुळे खाद्याचा योग्य उपयोग होत नाही, वाढ खुंटते, वजन कमी होतं आणि लहान वयातील जनावरांचा विकास मंदावतो. परजीवींच्या संसर्गामुळे जनावरांची भूक कमी होते, शरीरावर ताण वाढतो आणि पोषक तत्वांचा अपुरा उपयोग होतो. परिणामी दूध उत्पादनामध्ये 10-30% किंवा त्याहून अधिक घट होऊ शकते. आतड्यातील जंतांमुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊन जुलाब, निर्जलीकरण, भूक मंदावणं आणि तीव्र अशक्तपणा निर्माण होतो. परजीवींच्या संसर्गामुळे मादी जनावरांमध्ये उशिरा माजणं, गर्भधारणेचं प्रमाण कमी होणं, गर्भपाताचा धोका वाढणं, तसंच नर जनावरांमध्ये प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. परजीवींच्या सततच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची रोग

0: रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन जीवाणू विषाणू आणि बुरशीजन्य रोगांचा संसर्ग सहज होतो. पावसाळ्यामध्ये पशुपालकांनी यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. यामध्ये पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार वेळेवर लसीकरण केलं तर जनावरांचं रोगापासून संरक्षण होतं, संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येतं. पावसाळ्यात अंतर्गत जंतांची वाढ जलद होते. नियोजनबद्ध जंत निर्मूलन केल्यामुळे जंतांचा प्रादुर्भाव कमी होतो, जनावरांची वाढ सुधारते आणि उत्पादन क्षमता वाढते. गोठ्यामध्ये ओलावा आणि घाण साचू देऊ नये. स्वच्छ कोरडा हवेशीर गोठा ठेवला तर गोचिड माशा डास आणि इतर परजीवींची पैदास कमी होते. जनावरांना नेहमी स्वच्छ आणि दूषित मुक्त पाणी द्यावं. अशुद्ध पाण्यामुळे जंत आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. नवीन आणलेली जनावरं 15 ते 30 दिवस नियमित गोठ्यापासून वेगळी ठेवावी. त्यांची आरोग्य तपासणी आणि जंत निर्मूलन करावं. यामुळे संसर्ग इतर जनावरांमध्ये पसरण्यापासून प्रतिबंध होतो. जनावरांमध्ये भूक कमी होणं, ताप, अतिसार किंवा परजीवीची लक्षणं दिसली तर त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी उपचार केला तर गंभीर नुकसान टाळता येतं. फिरत्या चराई पद्धतीचा अवलंब करून अतिचराई टाळावी. ओलसर आणि दूषित कुरणामध्ये चराई कमी केल्यास परजीवींचा संसर्ग कमी होतो. गोचिड, उवा, पिसू, माशा आणि डास यांच्या नियंत्रणासाठी नियमित स्प्रे, पोरॉन किंवा इतर शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा. त्यामुळे जनावरांचं आरोग्य चांगलं राहतं आणि उत्पादनामध्ये घट होत नाही.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रण

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो, आज आपण लिव्हर सिरोसिस याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार व यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता लिव्हर सिरोसिस म्हटलं तर पहिला प्रश्न हाच पडतो की लिव्हर सिरोसिस म्हणजे काय, त्यात नेमकं काय होत असतं, याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: लिव्हर हा शरीरातला म्हणजे सगळेच अवयव तसे महत्वाचे असतात, पण लिव्हर सुद्धा अतिशय महत्वाचा ऑर्गन असतं. लिव्हरने काम केलं नाही तर आपल्याला जगायला शक्य होणार नाही. एक शेवटचं उदाहरण सांगायचं म्हणजे जर लिव्हर टोटली फेल झालं तर लिव्हर बदलून घ्यावं लागतं, त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा लिव्हरचं प्रत्यारोपण असं म्हणतात. तर लिव्हरचे अनेक कार्य सांगितलेले आहेत. मुख्य म्हणजे मेटाबॉलिझम, आपण कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स जे आपण खातो ते पूर्ण शरीराला उपयुक्त अशा स्वरूपात मिळावे त्याच्यासाठी लिव्हर त्याला मेन एक डायजेशन इंटेस्टाईन म्हणजे आतड्यामध्ये होतंच, पण ते सुद्धा ते डायरेक्ट आपल्या शरीराला ते उपयोग करता येत नाही, म्हणून त्याच्यावर लिव्हरच्या थ्रू ते जाऊन त्याचं मेटाबॉलिझम होऊन ते पूर्ण शरीराला हे सगळं उपयुक्त अशा स्वरूपात ते मिळतात. तर मेटाबॉलिझम, शरीराचं मेटाबॉलिझम, इट इज द सीट ऑफ मेटाबॉलिझम ऑफ द बॉडी. तर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्सचं मेटाबॉलिझम तिथे होतं. अनेक प्रकारचे प्रतिकारशक्तीला आवश्यक गोष्टी ज्या असतात, लिव्हर जर काम करत नसेल तर प्रतिकारशक्ती माणसाची कमकुवत होते. नंतर आपण जेवणातनं काही टॉक्झिन्स जर शरीरात गेले ते दूर करणं, असे जवळपास 500 कार्य लिव्हरचे सांगितलेले आहेत. आपण जी औषधं घेतो ती सुद्धा मेटाबॉलाइज लिव्हरमध्ये होतात. औषधीने आपलं काम केलं तर ते शरीरातनं प्रमाणाच्या बाहेर ते जमा व्हायला नको म्हणून शरीराच्या बाहेर सुद्धा ते फेकावं लागतं, त्यामुळे ते सुद्धा कार्य लिव्हरमध्ये करतं. क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे रक्त गोठण्यासाठी जी आवश्यक

0: फॅक्टर्स असतात ते सुद्धा लिव्हरमध्ये तयार होतात. हे सांगण्यामागे हे सगळे कार्य सांगण्यामागे हे कारण हे सिरोसिसमध्ये हे सगळे डिस्टर्ब होणार आहे म्हणूनही मी हे पार्श्वभूमी सांगतोय की हे सगळे लिव्हरचे कार्य आहेत. तर लिव्हर एक पर्टिक्युलर त्याची रचना आहे, अंतर्बाह्य एक मोठा ऑर्गन तर आहेच मी सांगितलं, बाहेरून अतिशय स्मूथ असा दिसणारा तो एकदम सपाट असा ऑर्गन आहे. तर लिव्हर सिरोसिसमध्ये काय होतं की त्याची आंतरबाह्य रचना पूर्ण बदलते. नॉर्मल लिव्हर जे बाहेरून स्मूथ दिसतं ते मग असं ओबडधोबड किंवा त्याला नॉड्युलर असं लिव्हर म्हणतात, त्याच्यात छोटे नॉड्युल्स असते तर मायक्रो नॉड्युलर सिरोसिस म्हणतात त्याला. मोठे नॉड्युल्स म्हणजे मोठे त्याचे दाणे जर असले तर मॅक्रो नॉड्युलर सिरोसिस असं म्हणतात. तर लिव्हर सिरोसिसमध्ये मी सांगितलं की बाह्य रचना बदलते, मायक्रोस्कोपिक लेवलवर सुद्धा नॉर्मल जे लिव्हरची एक सुंदर रचना असते की एका बाजूने आतड्यांकडनं इंटेस्टाईनकडनं स्प्लीनकडनं पूर्ण पचनसंस्थेकडनं येणारं रक्त लिव्हरकडे एका बाजूने येतं, मग ते पूर्ण त्या लिव्हरच्या प्रत्येक छोट्या छोट्या पेशीच्या पर्यंत पोहोचतं, ते सर्क्युलेट होतं आणि मग ते फिल्टर होऊन म्हणजे प्युरिफाय होऊन ते पुन्हा हृदयाकडे जातं. तर ही अतिशय सूक्ष्म आणि सुंदर अशी रचना त्या लिव्हरच्या आतमधली असते आणि मग ते हे रक्त हृदयाकडे जातं. तर ही पूर्ण रचना पूर्ण टोटली डिस्टर्ब होऊन जाते. हे सगळे जे मायक्रो सर्क्युलेशन मायक्रोस्कोपिक लेवलवर जे रक्त आणि लिव्हरच्या पेशी याच्यातलं जे एक्सचेंज चालू असतं हे सगळं डिस्टर्ब होतं. पुष्कळदा हे लिव्हर सिरोसिस एकदम डायरेक्ट असं होत नाही आणि लिव्हर सिरोसिस हे डायग्नोसिस तसं पाहिलं तर बायोप्सी घेऊन करता येतं, पण त्याच्याऐवजी आजकाल क्रॉनिक लिव्हर डिझीज असा शब्द प्रयोग केला जातो. कारण क्रॉनिक लिव्हर डिझीज मध्ये लिव्हर सिरोसिस सारखेच लक्षण असतात पण तो एक सूक्ष्म मायक्रोस्कोपिक डिफरन्स असतो आणि तो तुम्हाला पेशंटला तपासल्यावर किंवा पुष्कळदा सोनोग्राफी करून की हे क्रॉनिक लिव्हर डिझीज सिरोसिस कडे वळत आहे का हे सुद्धा कळत नाही. म्हणून एक असं मोठा टर्मिनॉलॉजी जे आता सिरोसिसच्या पूर्वीची पण स्टेज येऊ शकते किंवा सिरोसिसही येऊ शकतो असं क्रॉनिक लिव्हर डिझीज असा शब्द प्रयोग हल्ली बऱ्याच प्रमाणात मेडिकल फील्डमध्ये वापरला जातो आणि सिरोसिस म्हणजे ही अशी लिव्हरची अंतर्बाह्य झालेला रचनेतला बदल आणि त्याच्या कार्यांमध्ये झालेला बदल आणि त्याचं फेल्युअर.
1: डॉक्टर, एकंदरीतच सविस्तर आपण सांगितलं की लिव्हर सिरोसिस म्हणजे काय, आपण इथे आलात आणि लिव्हर सिरोसिस याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोतेहो, लिव्हर सिरोसिस या विषयावर सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. यात आज आपण ऐकणार आहोत गवताळ प्रदेशाची वैशि याविषयीची माहिती.
1: नमस्कार मंडळी, परिसर या सदराअंतर्गत आज आपण महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता या विषयावर थोडं जाणून घेऊया. आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूदृश्य दिसतात. खिडकीतून पाहताना कधी उंच डोंगर दिसतात, तलाव दिसतात, जंगलं दिसतात, पाणथळीची जागा दिसते, तर कधी माळरान दिसतं. आपण हा विचार करतो की ते कुठल्या प्रकारची झाडं वाढत असतील, इथे कुठल्या प्रकारचे प्राणी राहत असतील, कुठल्या प्रकारचे कीटक राहत

असतील, हे सर्व विचार मनात आपल्याला येतात. हे सर्व परिसर म्हणजे जसं डोंगर, तलाव, जंगलं आणि मारण हे एक आपल्या परिसंस्थेचे म्हणजे पूर्ण इकोसिस्टीमचे महत्त्वाचे घटक आहेत आणि हे स्वतः एक उपपरिसंस्था किंवा स्वतःची एक इकोसिस्टीम हे बाळगून असतात. चला तर मग आपण गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी थोडंसं जाणून घेऊया. गवताळ परिसंस्था ही एक मोकळी नैसर्गिक जागा असते जिथे मोठ्या झाडांऐवजी किंवा दाट झुडपांऐवजी प्रामुख्याने गवत आणि इतर लाकूड नसलेल्या वनस्पतींचे प्राबल्य असते. ज्या प्रदेशात घनदाट जंगल होणे इतका पुरेसा पाऊस पडत नाही पण वाळवंट तयार न होणे इतका पाऊस नक्कीच पडतो अशा ठिकाणी हे प्रदेश तयार होतात. हे गवताळ प्रदेश पृथ्वीच्या एकूण भूभागाचा सुमारे 33% भाग व्यापतात आणि अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडावर त्याचे अस्तित्व आहे. भारतातील गवताळ प्रदेश देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे 24% भाग व्यापतात आणि बहुवार्षिक गवताचे प्राबल्य असलेले हे प्रदेश अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक

संजय उपाध्ये यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग गौड मल्हार श्रुती हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मंगेश करमरकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. आणि नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1365. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितम्बर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. 1992 त्यांनी वकिलीची सनद घेतली आणि प्रामुख्याने दिवाणी कायद्याच्या क्षेत्रात वकिली केली. 2013 त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2015 ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. दरम्यान न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंग भाटी यांनी जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गाळप हंगाम बैठकीत हा निर्णय झाला. साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युकेच्या संसदेत विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यांना कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप तर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्टेट्समनशिप अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राबवलेल्या लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनांकरता शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरता उपमुख्यमंत्री शिंदे काल मध्यरात्री लंडनला रवाना झाले. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला भेट देतील. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित इंटरनॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये ते महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन सादर करतील. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातल्या बळींची संख्या 1365 इतकी झाली आहे. बचाव पथकं बेपत्ता

झालेल्या 5,000 जास्त जणांचा शोध घेत आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 589 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 102 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. तसंच ओळख न पटलेल्या 1,000 जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेच्याच एम्मा नवारोला तिनं 3-6, 6-4, 6-3 असं पराभूत केलं. उपांत्य फेरीत तिचा सामना गतविजेत्या अरिना सवालेंका बरोबर होईल. पुरुष गटात अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोएने अलेक्स मायकलिन्सला 5-6, 3-6, 7-5, 6-3, 7-6 असं हरवून उपांत्य फेरी गाठली आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बालशहीदांना आज त्यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधींच्या चले जावच्या हाकेला साथ देत स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणाऱ्या शिरीषकुमार मेहता, लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा या 5 लहान मुलांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला होता. स्वातंत्र्यसंग्रामासाठी आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा आज 84व्या स्मृतिदिन आहे. आजच्या दिवशी प्रशासनाच्या वतीनं नंदुरबार इथल्या हुतात्मा चौकात पोलीस दरवर्षी मानवंदना देत. नागपूरच्या पत्र सूचना कार्यालयानं बुलडाण्यात आयोजित केलेल्या वार्तालाप माध्यम कार्यशाळेचं उद्घाटन आज बुलडाणा रेसिडेन्सी इथं जिल्हाधिकारी डॉ प्रवीण देवरे यांनी केलं. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. विविध क्षेत्रातले मान्यवर आणि पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनू जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत वडवणी इथं मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसंच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी बीड जिल्ह्यातले विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, अभ्यासिका, चालक आणि नागरिकांकडून परीक्षा पद्धतीतील सुधारणाबाबत सूचना आणि अभिप्राय मागवले आहेत. ट्रेडमिल या व्यायामासाठी लागणाऱ्या यंत्रातून सुमारे 1,10,00,000 सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना मुंबईच्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं अटक केली आहे. यात एका चीनी नागरिकाचा समावेश आहे. व्यावसायिक माध्यमातून आयात होणाऱ्या यंत्रसामग्रीतून सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचे हे सदस्य आहेत. हाँगकाँगवरून कार्गो विमानाने येणाऱ्या ट्रेडमिलमध्ये सोनं लपवल्याची माहिती संचालनालयाला मिळाली होती. त्यानुसार संशयित खेपेची तपासणी केली असता त्यात 24 कॅरेट सोन्याची बिस्किटं आढळली. दिल्लीतल्या जंतर मंतर इथं काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या गौतम बुद्ध विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला नोटीस बजावल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज ग्रेटर नोएडाच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना फटकारलं. न्यायालयाच्या आदेशानंतरही अशी नोटीस बजावण्याचं धाडस दंडाधिकाऱ्यांनी कसं केलं असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला असून याप्रकरणी दंडाधिकाऱ्यांकडून लेखी स्पष्टीकरण मागवलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं हे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयानं 1 सप्टेंबर रोजी कलम 142 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत आंदोलक विद्यार्थ्यांवरचे सर्व गुन्हे रद्द केले होते. नोटीस नंतर मागे घेतली असली तरीही दंडाधिकाऱ्यांना उत्तर द्यावंच लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन आजपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियन नौदलाबरोबर तसंच तिथल्या संरक्षण विभागातल्या ज्येष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील. न्यूझीलंडमध्येही ते तिथल्या नौदल प्रमुखांबरोबर चर्चा करतील. आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात समुद्र सफरींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या दौऱ्यात नौदल प्रमुख महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. राज्यात 2026-27 चा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार.

0: आणि नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1365 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी डिटेल उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

नमस्कार श्रोतेहो, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 आहेत. आमची आजची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या सभेत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. संध्याकाळचे ठीक 5 आहेत. ठीक 5 वाजता जाणून घेऊया ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. रेल्वेच्या 7 महत्त्वाच्या प्रकल्पांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्यात मुंबई ते कोलकाता मालवाहतुकीसाठीच्या समर्पित 4 पदरी रेल्वे मार्गांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गाळप हंगाम बैठकीत हा निर्णय झाला. साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे, अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आदित्य सुतार यांचं बासरीवादन, राग मिया मल्हार, त्यांना तबला साथ आहे मोहन पारसनीस यांची. ऐकूया आदित्य सुतार यांचं बासरीवादन, राग मिया मल्हार.

श्रोतेहो, आत्ताच आपण आदित्य सुतार यांचं बासरीवादन ऐकलं तर राग होता मिया मल्लार. त्यांना तबला साथ होती मोहन पारसनीस यांची आणि हा कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची आणि हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. यानंतर काही क्षणातच ठीक

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने संवादाचं एक पाऊल जीवनाकडे. या खास कार्यक्रमात समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, जीवन हे अनमोल आहे. आयुष्यात अनेकदा अडचणी, अपयश, ताणतणाव, एकटेपणा आणि निराशेचे क्षण येतात. मात्र कोणतीही परिस्थिती ही जीवनापेक्षा मोठी नसते. अशा कठीण प्रसंगी व्यक्तीला समजून घेणारा एक संवेदनशील संवाद, आधार देणारे 2 शब्द आणि मदतीचा हात तिच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. दरवर्षी 10 सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो. आत्महत्येबाबत जनजागृती करणे, मानसिक आरोग्याविषयी खुलेपणाने संवाद साधण्यास प्रोत्साहन देणे आणि संकटात असलेल्या व्यक्तींना योग्य वेळी मदत मिळवून देणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे. आपण बोलूया, ऐकूया आणि एकमेकांना आधार देऊया हा संदेश समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. याच विषयाचे गांभीर्य, आत्महत्येमागील सामाजिक मानसिक कारणे, प्रतिबंधासाठी आवश्यक असलेली कुटुंबाची समाजाची भूमिका आणि गरजू व्यक्तीला वेळेवर मिळणाऱ्या मदतीचे महत्व समजून घेण्यासाठी आज आपण एका विशेष मुलाखतीद्वारे या विषयावर संवाद साधणार आहोत. आज आपल्या सोबत उपस्थित आहेत एक संवेदनशील, अभ्यासू आणि अनुभवी समुपदेशक मृणाल खंडागळे मॅडम. मृणाल खंडागळे या प्रोफेशनल काउन्सिलर, लाईफ कोच आणि ट्रेनर असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्य, करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकास या क्षेत्रात कार्यरत आहेत. मुलं, युवक, पालक, दाम्पत्य, शिक्षक आणि व्यावसायिक अशा सर्व वयोगटांसाठी त्या विविध प्रकारचे समुपदेशन आणि मार्गदर्शन सत्र घेतात. त्यांची विशेष कौशल्य म्हणजे करिअर काउन्सिलिंग, रिलेशनशिप काउन्सिलिंग, तणाव, राग आणि नैराश्य व्यवस्थापन, कॉन्फिडन्स बिल्डिंग, फिअर फोबिया रिमूव्हल, टीनेज काउन्सिलिंग, गोल सेटिंग आणि लाईफ कोचिंग. समस्या सोडवण्यापेक्षा माणूस घडवणं हे त्यांचं प्रमुख ब्रीदवाक्य आहे. या मुलाखतीतून जीवन संपवण्याचा विचार येण्यापूर्वी मदत मागणे ही कमजोरी नसून धैर्याची गोष्ट आहे हा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा संवादाचे एक पाऊल जीवनाकडे या कार्यक्रमाच्या माध्यमातून करूया. चला तर मग या अत्यंत संवेदनशील आणि महत्वपूर्ण विषयावर जाणून घेऊया जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाची गरज, त्यामागील उद्देश आणि जीवन वाचवण्यासाठी आपण प्रत्येक जण काय करू शकतो. मृणाल मॅडम, मी आपले मनापासून स्वागत करते.
2: धन्यवाद.
1: तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आजच्या युवकांमध्ये मानसिक ताण, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढण्यामागची प्रमुख कारणे कोणती आहेत? अनेक तरुणांना आपल्या भावना व्यक्त करणं कठीण का जातं, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: आजच्या युवकांमध्ये आपण बघायला गेलं तर त्यांना अनेक प्रकारचं प्रेशर हँडल करायला लागतं. ते म्हणजे कुणाला त्यांच्या जॉबचं प्रेशर आहे, कुणाला बिझनेसचं आहे, कुणाला फॅमिली बद्दल आहे, किंवा कुणाला अभ्यासाचं आहे, कुणाला करिअर कॉम्पिटिशन, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडिया.
1: बरोबर.
2: पण याचा त्रास कुणाला होतो? जो युवक म्हणतो की मला हे सगळंच मॅनेज करता आलं पाहिजे, मला हे सगळंच जमलं पाहिजे आणि परफेक्ट जमलं पाहिजे. मग अशा दृष्टिकोनातनं जर तुम्ही या सगळ्या प्रेशरकडे बघायला गेलात तर नक्कीच तिथे तुम्हाला स्ट्रेस येतो.
1: अगदी.
2: आणि हा स्ट्रेस आल्यानंतर तुम्हाला अजून एक त्याच्यासोबत भावना येते, ती म्हणजे की अरे मी तर हे छान करू शकत नाहीये, मला हे छान जमत नाहीये, मग आता माझ्याबद्दल लोक काय म्हणत असतील, मी हे कुणाकडे सांगू,

0: कुणाकडे बोलू आणि त्यातून निर्माण होतोय तो म्हणजे एकटेपणा. आणि म्हणूनच बऱ्याचदा असं बघण्यात येतं की फिअर ऑफ बिंग जज्ड, म्हणजे मला कोणीतरी जज करेल, ही एक भीती ह्या युवकांमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून ते बऱ्याचदा एक्सप्रेस करण्याचं टाळतात.
1: बरोबर.
0: तर हे आपण टाळलं पाहिजे आणि एक्सप्रेस केलं पाहिजे.
1: नक्कीच. मॅम, मला तुम्हाला पुढे असं विचारायचंय की एखादा युवक मानसिक तणावातून किंवा गंभीर भावनिक संकटातून जात आहे हे ओळखण्यासाठी कोणती पूर्वसूचना किंवा बदल लक्षात घ्यायला हवेत?
0: येस, खूपच छान प्रश्न आहे हा. हे आपल्याला समजत नाही किंवा आपण त्या दृष्टिकोनातनं कधी बघतच नाही. तर बदल आहे ना तो, बरोबर. मग
1: बरोबर.
0: तो बदल कुठे कुठे दिसून येतो ते आधी आपल्याला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. मग तो बदल एकतर आपल्याला दिसतो वागण्यात. मग वागण्यातला बदल काय? तर अचानक एखादी व्यक्ती शांत होणं.
1: ओके.
0: कालपर्यंत ती मित्रांच्यात, फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये एकत्र होत होती, मिक्सअप होत होती, पण आज ती एकटं एकटं राहायला प्रिफर करतीये. ती नेहमीपेक्षा थोडीशी उदास किंवा अलिप्त आपल्याला दिसतीये.
1: बरोबर.
0: तिचं जे रुटीन आहे, म्हणजे साधं जेवणं, खाणं, पिणं, झोपणं, या ज्या काही गोष्टी आहेत रुटीन, ते सुद्धा रुटीन तिला फॉलो करता येत नाहीये. एवढं ती आपल्याला निराश दिसतीये, एकटी दिसतीये. तर हा झाला मेन तर वागण्यातला बदल. आणि बोलण्यात काय? तर बोलण्यातही आपल्याला बदल दिसून येतो. तो म्हणजे आता सगळं संपलंय, आता काहीच होऊ शकत नाही, काही बोलून उपयोग नाहीये, आता आता काही केलं तरी फायदा होणार नाहीये. वाय मी ऑलवेज? हे माझ्याच सोबत होत आहे का? मलाच नेहमी टार्गेट केलं जातंय. अशा पद्धतीचं बोलणं हे जर असेल तर आपण म्हणू शकतो की नक्कीच हे संकेत आहेत.
1: बरोबर. मॅडम, एखादी व्यक्ती आपल्या भावना जर सांगत असेल, तर तुम्ही जसं सांगितलं की ते बदल आपल्याला लगेच दिसतात आणि जाणवण्या इतपत ते बदल
0: हो,
1: असतात, तर एखादी व्यक्ती जर आपल्या भावना सांगत असेल तर तिला लगेच सल्ला देण्यापेक्षा तिचं ऐकून घेणं किती महत्वाचं आहे, आणि जर संकटात असलेल्या व्यक्तीशी संवेदनशील संवाद जर साधायचा असेल तर तो कसा साधायला हवा, तर त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: तर बघा, खरं तर ही माणसाची वृत्ती आहे. काय वृत्ती आहे माणसाची? की कोणी अडचणीत असू द्या किंवा नसू द्या, माणूस काय करतो? पहिलं त्याला सल्ले द्यायलाच जातो.
1: बरोबर.
0: त्याची ती गरज आहे का? त्याला आपल्या सल्ल्याची, आपल्या ऍडवाइसची गरज आहे का हे तो जाणून घेत नाही. ही एक ह्युमन सायकोलॉजी आहे, हा माइंडसेट आहे लोकांचा, की काहीही विचार न करता सल्ले देणं, कारण ते फुकट आहेत ना, म्हणून ते बऱ्याचदा दिलेही जातात. पण जर अडचणीत असेल किंवा नसेल, तरी कॉमन काय विचारलं जातं किंवा बोललं जातं, की तू असं करू नकोस, तू तसं करू नकोस, तू विचारपूर्वक केलंयस का? तर हे तर आधी टाळलं पाहिजे. तर काय करायचंय? तर त्या व्यक्तीच्या जागी जाऊन आपण तो विचार केला पाहिजे की अरे, समोरची व्यक्ती जी आपल्याकडे आली आहे, तर मुळातच ती आपलं ऐकायला आलेली नाही, ती आपल्याला सांगायला आली आहे. तर इथे आपल्याकडनं असा एक मेसेज गेला पाहिजे की तू बोल, मी आहे ऐकायला. तरच तिथे तो संवेदनशील संवाद पुढे सुरू होऊ शकतो.
1: अगदीच. मॅडम, हल्लीची जी तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी अनेक चॅलेंजेस मधून, अनेक गोष्टींमधून जात आहे, आणि जसं आपण आधी डिस्कस केलं की बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत आजच्या युवकांना, आणि
0: हो,
1: सगळीकडे परफेक्शन हवंय,
0: हो,
1: तर यामध्ये बरेचसे चॅलेंजेस देखील येतात, की अपयश असेल, ब्रेकअप असेल, करिअरचा ताण असेल आणि कुटुंबांच्या अपेक्षा असतील, तर या सगळ्या गोष्टींचा युवकांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: नक्कीच. तर ह्याचा युवकांच्या मानसिक आरोग्यावरती प्रचंड प्रमाणात परिणाम आपल्याला दिसून येतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते साधं रुटीनही फॉलो करू शकत नाहीत.
1: बरोबर.
0: जर एखादं प्रेशर असेल, एखादं दडपण असेल, फेल्युअर पचवता येत नाहीये त्यांना, फॅमिलीमध्ये, रिलेशनशिपमध्ये काही त्यांच्या ब्रेकअप झालंय, काही गोष्टी अशा झालेल्या असतील, तर त्यांना रुटीनही फॉलो करता येत नाही. का? कारण की त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी झाली असते बिकॉज ऑफ ओव्हर थिंकिंग.
1: बरोबर.
0: त्यामुळे झोप न लागणं, भूक न लागणं, आणि ओव्हरऑलच मग म्हणजे तो मनावरती, शरीरावरती ह्या न त्या प्रकारे आपल्याला कुठे ना कुठे या सगळ्याचे पडसाद उमटताना दिसतात.
1: अगदीच.
0: त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की प्रेशर तुम्हाला येत आहे किंवा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आज आहेतच, तर याला घेऊन कसं चालायचं
1: बरोबर.
0: हे शिकणं गरजेचं आहे. तर तुम्हाला याचे परिणाम नक्कीच कमी करता येतात.

0: अगदी. हल्लीच्या युवकांमध्ये तर सोशल मीडियाला खूप वॉन्ट आहे. सोशल मीडिया हँडल्स आहेत प्रत्येकाचे. की सोशल मीडिया सततची तुलना, कारण सोशल मीडियामधूनच कंटिन्युअसली कंपॅरिझन होत असतं,
1: हो
0: तर ही सततची तुलना आणि परफेक्ट लाईफ दाखवण्याच्या प्रवृत्तीमुळे युवकांमध्ये मानसिक दबाव वाढतोय. तर याविषयी काय तुम्ही सांगाल?
1: येस, सोशल मीडिया इज अ नीड ऑफ आर.
0: बरोबर.
1: आज काहीच आपण फिजिकली करून चालत नाही, किंवा त्याला एक्नॉलेज केलं जात नाही, अप्रिशिएट केलं जात नाही. तेच जर तुम्ही 30 सेकंदाचं रील टाकलं तर तुम्हाला एक्नॉलेज केलं जातं, अप्रिशिएटही केलं जातं, म्हणजेच ज्याला विटॅमिन ए म्हणता येईल, अप्रिसिएशन आणि एक्नॉलेजमेंट, ते तुम्हाला तिथून मिळतंय आणि इन्स्टंटली मिळतंय, लाईक थ्रू, एका कमेंट थ्रू ते आपल्याला मिळतंय.
0: बरोबर.
1: आणि म्हणूनच आजची जनरेशन ही सतत त्याच्या मागे आहे, पण ह्याच्यात एक विसर पडलाय, ते म्हणजे हे रिअल लाईफ नाहीये तर हे रील लाईफ आहे. हा फरक आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे,
0: व्हेरी ट्रू.
1: कारण त्या 30 सेकंदात बघा ना, तुम्हाला 30 सेकंदात खूप काही दाखवलं जातं.
0: अगदी.
1: म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर्नी सुद्धा आपण 30 सेकंदात आज बघू शकतोय,
0: हो
1: हा विज्ञानाचा चमत्कार आहे,
0: हो
1: पण ते खरं नाही आहे ना. बरोबर,
0: बरोबर.
1: 30 सेकंदाच्या रीलसाठी 30च सेकंद प्रिपरेशनसाठी लागतात का?
0: नाही.
1: नक्कीच नाही. त्यासाठी कुणाला 30 मिनिटं लागतात, त्यासाठी कुणाला 30 तास लागतात, त्याचसाठी कुणाला 30 महिने सुद्धा लागतात. म्हणजेच काय की त्याच्या मागे काहीतरी स्ट्रगल आहे, पण दाखवताना आपल्याला सगळं गुढीगुढी चित्र दाखवलं जातं, तर ती डोळ्यावरची पट्टी आपण काढणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की माझ्या मैत्रिणींनी गाडी घेतली, माझ्या मित्रांनी घर घेतलं, मग तिथे ते कंपॅरिझन चालू होतं, कारण मी तिची ती स्टोरी पाहिलेली असते. आणि मग मनात एक विचारांचा खूप मोठा गोंधळ निर्माण होतो की ती तर माझ्याचसोबतची आहे, माझ्याचसोबत शिकली आहे, माझ्याच एवढं तिचं एज्युकेशन झालंय, पण तरीही तिची ग्रोथ खूप झाली आहे आणि मी मात्र आहे तिथेच आहे. तर हे होतं, त्याला कारणीभूत हे सोशल मीडिया आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे आपण बॅकग्राऊंडही चेक केलं पाहिजे, त्या 30 सेकंदाच्या रीलच्या मागे बिहाइंड द स्टोरी ते आपण
0: बरोबर.
1: त्या मैत्रिणीला विचारलं पाहिजे खरंच फोन करून, की अगं तू गाडी घेतलीस पण कशी घेतलीस ती बघा, नक्कीच तुम्हाला तिचा स्ट्रगल सांगेल. आणि तिथे मग हे कंपॅरिझनचं भूत थोडस उतरायला मदत होऊ शकते.
0: आणि हे उदाहरण तुम्ही खूप छान सांगितलं, कारण हल्ली तेच आहे. सोशल मीडियामुळे कंपॅरिझन प्रचंड प्रमाणात वाढलंय. पालकांची भूमिका ही स्पेशली तरुण मुलांमध्ये, मुलींमध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची भूमिका
1: हो
0: असते. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की पालकांनी आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचा संवाद आणि वातावरण निर्माण करायला हवे?
1: तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी हे नेहमी सांगत असते की पालकांनी हे नेहमी कनेक्शन मोड मध्ये असावं, पण बऱ्याचदा ना पालकांचं काय होतं, करेक्शन मोड मध्ये ते जातात. आणि त्या करेक्शन मोडमुळे काय होतं, मुलांना चुका करण्याची संधी मिळत नाही. मग चुकाच जर झाल्या नाहीत तर त्यांना त्यातनं परत करेक्शन करण्याची, स्वतःहून करेक्शन करण्याची संधी सुद्धा मिळत नाही,
0: बरोबर.
1: आणि त्यांना असं वाटतं की मी जे करतोय ते योग्य आहे, किंवा आपण त्यांना तो रियालिटी चेक देत नाही. तर पालकांनी मुलांना चुका करून द्याव्यात मनसोक्त. त्या चुका केल्याने पालकांना मुलांचा अंदाज येणार आहे की आपलं मूल कुठेपर्यंत चूक करतंय, काय प्रकारची चूक करतंय, कारण हे तुमचं इंटरनल आहे ना,
0: बरोबर.
1: तुमच्या घरात होत आहे ना, सो देर इज अ स्कोप फॉर करेक्शन. म्हणजेच काय, तर बाहेर मुलांनी डायरेक्ट मोठी चूक करण्यापेक्षा ती जर तुमच्या डोळ्यासमोर झाली तर तुम्ही तिथे करेक्शन करू शकता. पण ही करेक्शन तुमचं जे आहे ते कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही त्यांना ती मोकळीक देणार आहे. मोकळीक मुलांना किंवा हे करेक्शन किंवा ह्या चुका, हे सगळं मुलं कधी करू शकतात, जेव्हा ते कनेक्ट होतील तुमच्याशी.
0: अगदी.
1: त्यामुळे आधी तर तुम्ही ते बॉन्डिंग करा, तो कनेक्ट दाखवा, आणि मुलांना हा मेसेज गेला पाहिजे की हा चुका करणं इज ॲब्सोल्युटली ओके, देर इज राईट टू बी रॉंग, आपल्याकडे हा अधिकार आहे चुका करण्याचा, तो सगळ्यांनाच आहे. त्यामुळे परफेक्ट असं काहीच नसणार आहे, आणि ती तर मुलं आहेत,
0: बरोबर.
1: आणि त्यांनी केल्या चुका तरच आपल्याला तिथे त्यांना समजवता येणार आहे. त्यामुळे पालकांचा संवाद हा समजूतदारपणाचा असला पाहिजे. चुका झाल्याच तर मग पालकांनी सांगितलं पाहिजे की बाबा नेमकं काय झालंय, कसं झालंय, तुला काय वाटतंय ह्याबद्दल, ही खरं चूक आहे का. तर हे दोन्हीही, मी म्हणेन की दोन्ही पद्धतीने ते तपासलं गेलं पाहिजे, फक्त एकच कोणीतरी तिथे मुलांना

0: ना करेक्ट करतंय किंवा सांगतंय, तर तो संवाद होऊ शकत नाही.
1: बरोबर. असं बऱ्याचदा होतं की मुलं त्यांच्या पेरेंट्सशी बोलत नाही, की मित्रांमध्ये एखादी व्यक्ती अचानक अलिप्त, शांत किंवा निराश जर दिसत असेल तर इतर मित्रांनी किंवा मैत्रिणींनी संवादाची सुरुवात त्यांनी कशी करावी आणि तो प्रॉब्लेम त्यांनी कसा समजून घ्यावा, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: खरंच हे सुद्धा आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. तर हा संवाद किंवा ही बोलण्याची जी पद्धत आहे ती अत्यंत साधी आणि सोपी असावी.
1: ओके.
0: ह्याच्यात खूप काहीतरी एक्स्ट्रा, काहीतरी वेगळं करण्याची खरंचच गरज नसते, कारण त्याशिवाय तो संवाद सुरू होत नाही. आपल्याला जर वाटलं की एखादी व्यक्ती, एखादा मित्र आपल्यातला असा अलिप्त आहे, तर आपण त्याच्याशी बोललं पाहिजे की काय रे बाबा, तू आजकाल खूप असा शांत वाटतोयस, किंवा एकटं एकटं राहण्यासाठी तू प्रिफर करतोयस, तर काही प्रॉब्लेम आहे का? बस हे एवढं 2-3 वाक्य त्याला बोलणं गरजेचं आहे, जिथून संवादाला सुरुवात होऊ शकते. आणि तिथे आपण नक्कीच, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, एक वाक्य अजूनही बोललं पाहिजे, ते म्हणजे तुला जो काही प्रॉब्लेम असेल तो तू बोल, मी आहे ऐकायला. तिथे त्या मित्राला जो अलिप्त राहतोय, एकटा राहतोय, त्याला हा मेसेज मिळणार आहे की अरे इथे कोणीतरी माझ्याशी बोलायला आणि माझं ऐकायला आहे, आणि इथे मी माझं मन मोकळं करू शकतो,
1: बरोबर.
0: आणि तिथे तो तुमच्याशी नक्कीच कनेक्ट करेल. आता इथे काय नाही करायचं, तर खूप फोर्स नाही करायचं.
1: ओके.
0: ऑल्दो आपल्याला माहिती आहे की ही व्यक्ती काहीतरी त्रासात आहे, हिला काहीतरी प्रॉब्लेम आहे, एकटं राहतोय, पण खूप फोर्स नाही करायचं. जसं की सांगणार आहे, काय झालं, मला नाही सांगणार का, मी तुझा मित्र आहे ना, मी तुझी मैत्रीण आहे ना, मग नाही सांगणार का? तर असं फोर्सफुली अजिबातच बोलायचं नाहीये, कारण ऑलरेडीच ती व्यक्ती त्रासलेली असते, दुखावलेली असते, आपल्याला माहित नाहीये की तिच्यासोबत काय झालंय. आणि अजून असं आपण फोर्सफुली बोलायला गेलो तर मग ती व्यक्ती आपल्यापासून अजून लांब जाणार आहे, ती आपल्याकडे येणं टाळणार आहे. त्यामुळे म्हणताना असंच म्हणायचंय की तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांग, मी आहे ऐकायला, आणि तुला लगेच बोलायचं नसेल तर तू तुझा वेळ घे, पण बोल. तर अशा पद्धतीचा साधा आणि सोपा संवाद इथं साधला गेला पाहिजे.
1: अगदीच मॅडम. आपण वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे या धर्तीवरती ही मुलाखत करत आहोत. मला तुम्हाला पुढे असं विचारायचंय की आत्महत्येचे विचार येत असलेल्या व्यक्तीशी संवाद साधताना काय करावे आणि काय टाळावे, कारण या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तसेच आत्महत्येच्या विचारांशी झुंजणाऱ्या व्यक्तीला एकटं न सोडणं आणि योग्य मदतीशी जोडणं हे किती महत्वाचं आहे, तर याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: तर आत्महत्या करण्याचा विचार हा एका दिवसात होत नाही, इट्स अ प्रोसेस.
1: ओके.
0: तिथे प्रचंड गुंतागुंतीची त्या माणसाची विचारसरणी आहे, माइंडसेट आहे, बॅकग्राऊंड आहे, सगळ्या गोष्टी याला कारणीभूत असतात. त्यामुळे कोणा एका फॅक्टरनी हे कधीच होत नाही. पण नक्कीच याची सुरुवात कशी झाली पाहिजे, तर ऐकण्यातनं झाली पाहिजे.
1: ओके.
0: कारण जर तुम्ही नीट ऐकणारे असाल, ऍक्टिव्ह लिस्नर ज्याला आपण म्हणतो, किंवा ऍक्टिव्ह ऑब्झर्व्हर तुम्ही जर असाल, तरच तुम्हाला लक्षात येणार आहे की अरे या समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात काय चाललंय, या व्यक्तीच्या मनात काय चाललंय. त्यामुळे सुरुवात तर ही पहिली ऐकण्यातनं झाली पाहिजे. डायरेक्ट कोणत्याही आपण जजमेंटल गोष्टीला न जाता आधी गोष्टींना आपण ऑब्झर्व केलं पाहिजे, बोलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पण आता काय बोलायचंय आणि काय बोलायचं नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर काय बोलायचं नाहीये, आपल्याला कळलंच की ही व्यक्ती बाबा आत्महत्येच्या विचारातनं जातीये किंवा निगेटिव्ह विचारातनंही चाललेली आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्याला तू असं करू नकोस, तुला काही कमी आहे का, तुला काही कमी पडतंय का, किंवा तू स्ट्रॉंग राहा, तू पॉझिटिव्ह विचार कर, तू निगेटिव्ह विचार करू नकोस, तर अशा पद्धतीचं बोलणं आपण टाळलं पाहिजे. आवर्जून हे बोलणं आपल्याला टाळायचं आहे. आता काय बोलायचंय हेही तेवढंच महत्वाचं आहे,
1: अगदी,
0: कारण हे बोलण्याने कदाचित त्याचं मन परिवर्तन नक्कीच होऊ शकतं. तर त्यासाठी काय करायचंय, तर शांतपणे पण डायरेक्ट आपण विचारू शकतो, कारण आपण त्याला ह्यापूर्वी ऑब्झर्व केलंय, त्याचं ऐकून घेतलंय, म्हणून कदाचित तो आपलं ऐकेल. बरोबर
1: बरोबर.
0: त्याची रिॲक्शन ऐकण्याची आत्ता असू शकते. आणि मग तिथे आपण विचारायचंय किंवा तिथे आपण बोलायचंय की अरे आत्महत्या किंवा स्वतःच्या जीवाला हानी करून घेणं हा एकमेव पर्याय आहे का? आपल्याला

0: काही सोल्युशन मिळणार आहे का? इथून संवादाला सुरुवात होऊ शकते आणि मग समोरच्या व्यक्तीकडनं आपल्याला त्याचे चॅलेंजेस किंवा त्याचं दुःख, त्याला होत असलेला त्रास हे लक्षात आल्यावर मग पुढे बोललं पाहिजे की ठीक आहे, एवढंच आहे ना, चल आपण मिळून यावरती मार्ग शोधूया. आजपर्यंत तू एकटा फाईट करत होतास, पण आज तू माझ्याशी बोललायस ना, तर आज आपण आजपासूनच याच्यावर एकत्रितपणे काम करू आणि एकत्रपणे आपण यावरती मार्ग शोधूयात. कोणी एकाने इथे काम करून चालत नाही किंवा अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत.
1: अगदी अगदी बरोबर आहे मॅडम. मुलाखतीच्या अगदी शेवटच्या दोन प्रश्नांकडे आपण आलेलो आहोत. युवकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोजच्या जीवनात कोणत्या छोट्या सवयी अंगीकाराव्यात आणि एक संवाद एखाद्याचं जीवन वाचवू शकतो या विधानाकडे तुम्ही कसं पाहता?
0: तर बघा, आपण सवयींचे गुलाम आहोत. तर सवयींमध्ये आपण अशा छान छान सवयी लावून घेतलेल्या आहेत किंवा कोणालाही या सवयी अंगीकारणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे पुरेशी झोप असणं, नियमित आपल्याला आपण एक्सरसाइज करणं, आपला चौकस आहार असणं, ह्या गोष्टी तर आहेच. पण त्याचबरोबर जे आपलं एक मन आहे, तर त्या मनाला नेहमी आपल्याला अपडेट केलं पाहिजे. जसं आपण आपलं हेल्थ चेकअप रेग्युलरली करतो, तसं आपल्या मनाचं पण चेकअप हे रेग्युलरली केलं गेलं पाहिजे. आणि ही सवय नक्कीच सगळ्यांनी आज ह्या स्ट्रेसफुल आणि फुल ऑफ चॅलेंजेस लाईफ मध्ये आपल्याला हे अंगीकारणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इथे हे ट्रेनिंग आपण स्वतःला दिलं पाहिजे, आपल्या मनाला, आपल्या इमोशन्सला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बर, फक्त ओळखून चालणार नाहीये, तर त्यांना स्वीकारताही आलं पाहिजे. तर हे जर आपल्याला जमलं तर नक्कीच आपण ह्याला डील कसं करायचं हे आपल्याला समजणार आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला जर कोणाची मदत घ्यावी लागली तर तुम्ही अवश्य घ्यावी. मग ती माझी वीकनेस आहे का, अशा प्रश्नांमध्ये न अडकता स्पष्टपणे ह्याबद्दल बोलावं, मदत घेतली ह्यासाठी, तर तुम्हाला यातनं मार्ग शोधता येणार आहे.
1: नक्कीच नक्कीच मॅडम. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आपल्या सर्व युवक मित्रमैत्रिणींसाठी तुमचा एक महत्वाचा संदेश काय असेल?
0: बघा, आपल्याला एखादी गोष्ट प्रिव्हेंट करायची आहे, म्हणजेच आता आपल्याला सुसाईड आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. आता आपण ह्याला सुसाईड म्हणतोय, पण हे पण एक प्रकारचं चॅलेंजच आहे. बरोबर आहे,
1: बरोबर.
0: तर इथे मला ह्या संदर्भातनं असं सांगायचंय की चॅलेंजेस हे आपला रोजच्या जीवनाचा भाग आहेतच. बरोबर आहे, कुणाला अगेन वेगवेगळ्या प्रकारचे आपण मगाशी ही सगळे चॅलेंजेस ऐकलेले आहेत, तर ते ह्या ना त्या फरकाने सगळ्यांच्याकडे चॅलेंजेस असणार आहे. पण आपण इथे ही गोष्ट विसरतोय की हे चॅलेंजेस किंवा हे रोज होणारे बदल ही एकच गोष्ट कॉन्स्टंट किंवा परमनंट आहे. तर हे आपण स्वीकारलं पाहिजे की जे काही मला प्रॉब्लेम्स येत आहेत, जे मला चॅलेंजेस येत आहेत, जे माझ्यासोबत होतंय, ते फक्त माझ्याच सोबत होतंय असं नाही. आणि रोजचा दिवस हा मला नवीन संधी देणार आहे. त्यामुळे आलेल्या किंवा झालेल्या चुकांकडे तुम्ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघा, त्यावरती तुम्ही काम करा, नेसेसरी ऍक्शन्स घ्या, एक ऍक्शन प्लॅन बनवा आणि मग पुन्हा नव्याने उभं राहा. हे मला सांगायचंय, कारण सुसाईड करणं किंवा आत्महत्या करणं त्यांनी आपल्याला सोल्युशन्स मिळणार आहेत का, तर नक्कीच नाहीये. कारण एक छोटंसं उदाहरण देते की समजा मी तुम्हाला आत्ता एक जोक सांगितला, तर तुमची रिॲक्शन काय असेल? तुम्ही हसाल.
1: बरोबर.
0: तोच जोक मी पुन्हा तुम्हाला सांगितला तर तुमची रिॲक्शन काय असेल? तुम्ही पुन्हा हसाल. पण तोच जोक मी तुम्हाला दोनदा तीनदा चारदा सांगितला तर ते खळखळून हसणं तुमच्याकडनं येणार नाही. का बरं? कारण हे आपल्याला शिकवलं गेलंय, सांगितलं गेलंय, किंवा आपल्या ब्रेनला आपल्या माइंडला हे माहितीये की एका जोकवर मला एकदाच हसायचंय. मग बघा, हे रोज येणारे चॅलेंजेस आहेत. किती हो आपण रोज रोज रडतो? बरोबर आहे,
1: बरोबर.
0: मग जर तुमचा हसण्याचा नियम आहे की मला एका जोकवर एकदाच हसायचंय, तर मग एका प्रॉब्लेमवर एकदाच रडा. तर हे आपण ओळखलं आणि हे जर आपण शिकलो, हे आपण आत्मसात केलं, तर असं छान हसू आपल्या चेहऱ्यावर येईल आणि छान होईल सगळंच. म्हणजे आपल्याला असे प्रॉब्लेम्स मग खूप छोटे वाटतील. त्यामुळे ते प्रॉब्लेम्स आहेत, ते चॅलेंजेस आहेत, ते येणारच आहेत. प्रत्येक दिवस हा सारखा नाहीये, आपल्या मनासारखं होईलच असं नाहीये. सो तुम्ही जर इम्परफेक्ट असाल तर दॅट इज ऍब्सोल्युटली परफेक्ट. तुम्ही जर ओके नसाल तर दॅट इज ऍब्सोल्युटली ओके. असं अजिबात नाहीये की मी रोज छानच असली पाहिजे, रोज माझ्यासोबत छान

0: घडलं पाहिजे आणि मला सगळंच आलं पाहिजे. त्यामुळे हे नक्की मी इथे सांगेन आवर्जून की तुम्हाला आजपासून कुणीही असं दिसलं की जे अलिप्त आहे, एकटं आहे, तर त्याचा उत्तम कान बना. आणि तुमच्याही आयुष्यात जर असे काही चढउतार येत असतील तर तुम्ही सुद्धा असा कान शोधा जे तुमचं वेळप्रसंगी ऐकतील. आणि नक्कीच या एका संवादातून जीवनाकडे तुम्हाला जाण्याचा एक नवा मार्ग नक्कीच मिळेल.
1: मित्रांनो, आजच्या या मुलाखतीतून आपण आत्महत्येचा विचार निर्माण होण्यामागील विविध कारणे, मानसिक आरोग्याचे महत्व याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. या संवादातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते की एखाद्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा तिला समजून घेणे, तिचे म्हणणे शांतपणे ऐकणे आणि योग्य वेळी मदतीचा हात पुढे करणे अधिक महत्वाचे आहे. आत्महत्येच्या विचारांशी झुंजणाऱ्या व्यक्तीला समजून घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते. म्हणूनच आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि समाजात मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणाने संवाद होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या भावनिक बदलांकडे संवेदनशीलतेने पाहिले आणि गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घेण्यास प्रोत्साहन दिले तर अनेक जीव वाचवता येऊ शकतात. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नाही. जीवन अमूल्य आहे हा विचार आपल्या दैनंदिन वर्तनाचा भाग बनवण्याचा दिवस आहे. आपण एकमेकांना ऐकूया, समजून घेऊया आणि गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे करूया. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते, अंधार कितीही गडद असला तरी आशेचा एक किरण पुरेसा असतो. म्हणूनच निराशेच्या क्षणी शांत राहू नका, बोला, ऐका आणि मदत घ्या. आजच्या या महत्वपूर्ण विषयावरील मुलाखतीसाठी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी मृणाल मॅडम यांचे

मातृदिन देखील साजरा केला जातो. मातृदिनाच्या निमित्ताने बोलूया आईच्या महतीविषयी. उद्याच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात विषय आहे प्रेम स्वरूप आई. संवादिका आहेत सुचेता गरुडे. उद्या सकाळी ठीक 11:05 स्वरसंवाद या कार्यक्रमात. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 हिंदीतून बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 6 हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर 6:10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला 6 हिंदी समाचार.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या राजकीय जीवनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त भाजपाचं सेवा संकल्प अभियान. अत्यंत वर्दळीच्या 7 रेल्वेमार्गांच्या चौपदरीकरणाला मंजुरी. दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता या सुवर्ण चतुष्कोनी रेल्वेमार्गाचा समावेश. तंत्रज्ञानातील क्षमतांचं प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतर ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठा समाजाच्या 80% मागण्या पूर्ण, चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचं सरकारकडून आवाहन. आणि राष्ट्रीय पोषण माह 2025 अंतर्गत हिंगोली जिल्ह्याला राज्यात द्वितीय क्रमांक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं भारतीय जनता पक्ष येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. या अभियानात नागरिकांनी किमान 25 मिनिटं श्रमदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितम्बर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: या सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. पंतप्रधानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाणार असल्याचंही नवीन यांनी सांगितलं. देशभरातल्या अत्यंत वर्दळीच्या 7 रेल्वेमार्गांच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. यामध्ये दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई, चेन्नई कोलकाता आणि कोलकाता दिल्ली सुवर्ण चतुष्कोनी रेल्वेमार्गाचा समावेश आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,
2: रेल्वे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो की बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं, उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं. दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल.
0: रेल्वेच्या एकूण वाहतुकीपैकी सुमारे 40% वाहतूक या 7 मार्गावरून होते आणि या अंतर्गत सुमारे 2000 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम या आधीच पूर्ण झालेलं आहे. मंत्रिमंडळानं एकूण 10,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 मल्टी ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांनाही आज मंजुरी दिली. दरम्यान मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन वर्षभरात सुरू होईल. सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा मार्ग सर्वप्रथम खुला होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत जिओ सेंटर इथं सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 बोलताना मुख्यमंत्र्यांनी या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात मोठं परिवर्तन घडून आणण्याची क्षमता अधोरेखित केली. तंत्रज्ञानातील क्षमता प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतरित करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी डेल्टा ऍक्टबाबत माहिती दिली. ते म्हणाले,
3: मागच्या GFF मध्ये आपण सांगितलं होतं की महाराष्ट्र हे पहिलं टोकनाइज स्टेट होईल आणि त्या दृष्टीने गेल्या 1 वर्षात आपण भरपूर प्रगती केली. आपण डेल्टा ऍक्ट तयार केला. आता त्या ऍक्टवर एक आपण कमिटी तयार केलेली आहे की जी कमिटी त्याला पूर्ण रिव्ह्यू करेल आणि तो कायदा झाल्यानंतर सामान्य माणसाला देखील त्याच्या जमिनीचं रिअलायझेशन करता येईल, लिक्विडिटी क्रिएट करता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की एका नेक्स्ट लेवलवर आपण जाण्याचा प्रयत्न या

0: माध्यमातून करतो.
1: न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी हे अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. दरम्यान न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आज शपथ घेतली. तर न्यायमूर्ती पुष्पेंद्रसिंग भाटी यांनी जम्मू काश्मीर आणि लद्दाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युनायटेड किंगडमच्या संसदेत विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. शिंदे यांना लंडनच्या संसदेत हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप तर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्टेट्समनशिप अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध योजनांकरता शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरता उपमुख्यमंत्री शिंदे काल लंडनला रवाना झाले. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गळीत हंगाम बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. राज्यासह देशभरात साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गळीत हंगामाच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं होतं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.

0: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बालहुतात्म्यांना आज त्यांच्या 84व्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. शिरीषकुमार मेहता, लालदाद शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा या 5 लहान मुलांनी काढलेल्या मोर्चावर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला होता. त्यात या सर्वांना हौतात्म्य आलं होतं. प्रशासनाच्या वतीनं नंदुरबार इथल्या हुतात्मा चौकात पोलीस दलातर्फे आज मानवंदनाही देण्यात आली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका अत्यंत लवचिक असून आतापर्यंत मराठा समाजाच्या तब्बल 80% मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांनी मागण्यांबाबतचा ताठरपणा सोडून चर्चेचा मार्ग स्वीकारावा असं आवाहनही महाजन यांनी केलं. राज्यातली संभाव्य दुष्काळ परिस्थिती आणि सणासुदीच्या काळात मुंबईत आंदोलन करू नये असंही महाजन म्हणाले. जात प्रमाणपत्र वाटपासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये जात प्रमाणपत्राच्या वाटपात 0 प्रलंबित्व ठेवण्यासाठी प्रशासनानं आज मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील प्रांताधिकारी आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिले. उद्या 10 सप्टेंबरपासून संपूर्ण मराठवाड्यात यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येत असून एकही प्राप्त अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही असे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड यांच्यासह विभागीय आयुक्त जी श्रीकांत उपस्थित होते. तर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दूरदृश्य संवाद पद्धतीनं सहभागी झाले. या कामाची अद्ययावत आकडेवारी दररोज प्रसार माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवावी, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीनं करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढवून कार्यपद्धतीत सुधारणा कराव्यात असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. राष्ट्रीय पोषण महा 2025 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यानं राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील 1197 अंगणवाडी केंद्रावर राबवलेल्या विविध उपक्रमांची पोषण महाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करण्यात आली. या कामगिरीबद्दल परवा 11 सप्टेंबर रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्याला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन ते ढोरेगाव इंडस्ट्रीयल ग्रीनफील्ड महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. भूसंपादनापूर्वीची जमीन मोजणी प्रक्रिया युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असून येत्या 10 दिवसात ती पूर्ण केली जाणार असल्याचं उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी सांगितलं. VBG रामजी योजनेतल्या तांत्रिक त्रुटी, प्रणालीतील अडचणी आणि त्यातून ग्रामरोजगार सेवकांवर होणारे आरोप याविरोधात बीड जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्ह्यात 15 ते 20 रोजगार सेवकांवर हल्ले झाल्याचं संघटनेनं नमूद केलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन आणि निदर्शनं करण्याचा इशारा ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेनं दिला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात येत्या 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. या खंडपीठ अधिकार क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मराठवाड्यासह अहिल्यानगर, धुळे आणि जळगाव जिल्हा न्यायालयांच्या अंतर्गत येणाऱ्या तालुका न्यायालयातही राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. इच्छुक पक्षकारांनी संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या राजकीय जीवनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त भाजपचं सेवा संकल्प अभियान. अत्यंत वर्दळीच्या 7 रेल्वेमार्गांच्या चौपदरीकरणाला मंजुरी. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या सुवर्ण चतुष्कोनी रेल्वेमार्गाचा समावेश. तंत्रज्ञानातील क्षमतांचं प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतर ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठा समाजाच्या 80% मागण्या पूर्ण, चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचं सरकारकडून आवाहन. आणि राष्ट्रीय पोषण महा 2025 अंतर्गत हिंगोली जिल्ह्याला राज्यात द्वितीय क्रमांक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
2: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. केंद्रीय मंत्रिमंडलेन 20,000 कोट्यधिक व्ययेन 8 रेल बहुपथ प्रकल्पाः अनुमोदिताः.

0: श्रोते हो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्मृती वंधानाची गगन भरारी याविषयी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी आणि आशियाई खेळांमध्ये बॅडमिंटनपटूंकडून अपेक्षा याविषयी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. मी वृषाली देशपांडे क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुमचं स्वागत करते. क्रिकेटमध्ये काही क्रिकेटपटू विक्रम रचतात तर काही क्रिकेटपटू विक्रम मोडतात, पण काही क्रिकेटपटू असे असतात जे मैदानावर उतरले की विक्रमांची व्याख्याच बदलून टाकतात. आज भारतीय महिला क्रिकेटमध्ये असंच एक नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय, स्मृती मंधाना. सध्या सुरू असलेल्या महिला एशिया कपमध्ये हाँगकाँग विरुद्ध तिने एकाच सामन्यामध्ये दोन विक्रम रचले. पहिला विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं तिच्या नावावर आता झाली आहेत, त्याचप्रमाणे सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही तिने रचलाय. यावरच चर्चा करण्यासाठी आणि भारतीय महिला क्रिकेटवर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी. शुभांगी कुलकर्णी, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्कार विशाली.
1: स्मृतीनं एकाच सामन्यात मिताली राजचा सर्वाधिक धावांचा आणि मेग लॅनिंगचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडलाय, तर तुम्ही तिच्या या कामगिरीकडे कसं बघता?
2: ही अगदी मोठी कामगिरी आहे आणि ही ऍक्च्युली फक्त स्मृतीसाठी आहे असं नाही, पण सगळ्या म्हणजे इंडियन्ससाठी आणि इनफॅक्ट विमेन्स क्रिकेटसाठी हा मोठा विक्रम आहे. ऍक्च्युली मिताली राज ही जवळजवळ 22-23 वर्षासाठी इंडियासाठी खेळत होती आणि तिचा हा रेकॉर्ड ब्रेक करणं ही मोठी गोष्ट आहे. तशीच इव्हन लेग लॅनिंगची जे 17 सेंचुरीजचा रेकॉर्ड मोडणं हा पण एक मोठा आहे. ऍक्च्युली दोन्ही जर सेपरेटली बघितले तर हे वेगवेगळे विक्रम दोन्ही सेलिब्रेट करण्यासारखे आहे. ते एकत्र ह्या मॅच मध्ये आलेत हे अगदी कोइन्सिडन्स आहे.
1: बरोबरच, आपण बघितलं तर स्मृती मंधानाची खेळी ही अतिशय उत्कृष्ट होती, तर तिच्या या खेळीमधलं एक काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल की हे प्रमुख वैशिष्ट्य आहे की ती जेव्हा खेळते तेव्हा प्रेक्षकांना त्याचा मनमुराद आनंद लुटता येतो?
2: बेसिकली जर स्मृतीला बॅटिंग करताना जर बघितलं तर शी इज अ व्हेरी स्टायलिश आणि ग्रेसफुल प्लेअर. अगदी पहिल्यापासूनच जेव्हा ती खेळायची तेव्हा तिची बॅटिंग बघायला अगदी लोक स्कूटर थांबवून सायकल थांबवून यु नो मॅच बघायचे, कारण ती तेवढी अट्रॅक्टिव्ह असायची. पण आता जर बघितलं तर तिने खूप तिच्या बॅटिंगमध्ये स्ट्रोक्स पण वाढवलेले आहेत आणि बेसिकली आता तिचे वेगवेगळे रेकॉर्ड्स झाल्यामुळे लोकांना पण त्याच्यामध्ये जास्ती इंटरेस्ट आलाय. पण बेसिकली तिची स्टाईल, तिचा ग्रेसफुलनेस आणि ती ओव्हरऑल सगळे स्ट्रोक्स खेळू शकते हे सगळं ऍक्च्युली अट्रॅक्टिव्ह होतं आणि प्रेक्षकांना ते अगदी छान वाटतं बघायला.
1: वयाच्या 30व्या वर्षी आपण बघितलंय की स्मृतीने हा रेकॉर्ड आहे मिताली राजचा आणि मेग लॅनिंगचा विक्रमांना मागे टाकलाय. येणाऱ्या 5-6 वर्षांमध्ये स्मृतीकडनं आपल्याला आणखी काय अपेक्षा करता येईल क्रिकेट प्रेमींना?
2: मी म्हणेन की म्हणजे अजून तिला जर तिचा फिटनेस जर व्यवस्थित असेल तर 7-8 किंवा 10 वर्ष पण ती खेळू शकते. तर ह्याच 30 इयर्सला जर तिने हे जर अचीवमेंट केले असतील तर इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी अजून पुढे ती कितपत जाऊ शकेल. आणि मला वाटतं हा पुढचा तिचा जो फेज असेल हा खूप एक्सायटिंग राहील. इनिशियली जेव्हा तिने सुरुवात केली तेव्हा थोडं स्लो असायचं. स्लो म्हणजे इन द सेन्स आता एक लास्ट 2-3 वर्षांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिचा खेळ थोडा वेगळा झालाय. तर त्याप्रमाणे आता ती जास्ती एक्सपिरियन्स असल्यामुळे ह्याच्या पुढे जे ती खेळेल ते डेफिनेटली सगळ्यांना इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग ठरणार आहे.
1: स्मृतीच्या खेळाबद्दल आपण तर बोलतच होतो, पण आपण भारतीय महिला क्रिकेट तर बघितलं तर आता महिला क्रिकेट हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पोहोचलंय किंवा जास्ती पॉप्युलर

0: झालंय आपण असं म्हणू शकतो की लोकप्रियता महिला क्रिकेटची जास्ती वाढलेली आहे. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळत होता तेव्हा आणि आत्ताचं वुमन्स क्रिकेटमध्ये काय बदल झालाय किंवा या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता, कारण की तुम्ही खूप महिला क्रिकेटला खूप जवळचा तुमचा एक संबंध आहे, तर तुम्ही याचं वर्णन कसं कराल?
1: विमेन्स क्रिकेट आमच्या वेळेला जे होतं आणि आता जे आहे ह्याच्यात खूप खूप फरक आहे. इनिशियली जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा कोणीच म्हणजे बायका क्रिकेट खेळायच्याच नाहीत, कशा खेळतायत असं लोक येऊन बघायचे, म्हणजे त्यांना क्रिकेट मध्ये बघण्याची उत्सुकता पेक्षा मुली क्रिकेट कशा खेळतायत, म्हणजे ते क्रिकेट बॉलनी क्रिकेट खेळतायत का रबर बॉलनी खेळतायत किंवा कुठल्या कपड्यांमध्ये खेळतायत किंवा अंडर आर्म बॉलिंग करतायत का ओव्हर आर्म बॉलिंग करतायत, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट होता. पण जसं जसं ते वाढत गेलं तसं तसं अर्थात क्रिकेट मुली व्यवस्थित खेळतात बघितल्यानंतर हा इंटरेस्ट विमेन्स क्रिकेटमध्ये शिकार वाढायला लागला. पण 50 वर्षापूर्वी जे आमचे फॅसिलिटीज असायचे जसं आमचं ट्रॅव्हलिंग आम्ही करायचो, आम्ही अनरिझर्व्ह कंपार्टमेंट मध्ये जायचो किंवा आम्ही डॉमिट्रीज मध्ये राहायचो, आम्हाला अलाउन्सेस मिळायचे नाही त्यामुळे बरेच वेळेला आम्ही घरून डबे आणायचो. सो अशा परिस्थितीमध्ये जे सुरू झालं होतं ते आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. पण एक म्हणजे इनिशियली जेव्हा आम्ही खेळत होतो तेव्हा आम्ही म्हणजे प्लेयर्स अगदी पॅशनेटली खेळायचे, तसेच इव्हन ऑर्गनायझर्स जे होते ते खूप पॅशनेट होते, म्हणजे कोणाला त्याच्यातनं काहीही मिळत नव्हतं, काही म्हणजे मॉनिटरी काही बेनिफिट्स मिळत नव्हते आणि सगळेजण फक्त त्यांना एक हाऊस होती आणि प्लेयर्सना हाऊस होती त्यांना सपोर्ट करावं ह्या दृष्टीने ऑर्गनायझर्स मॅचेस अरेंज करायचे. हे पहिले जवळजवळ 35 वर्ष असं चाललं होतं. नंतर मग जेव्हा बीसीसीआयनी विमेन्स क्रिकेट सुरू केलं आणि सगळ्या जे विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियासाठी ज्या क्रिकेट खेळायच्या ते सगळं जेव्हा बदललं तेव्हा खूप गोष्टी प्लेयर्ससाठी आणि विमेन्स क्रिकेटसाठी बदलल्या. ऍक्च्युली साधारण 2005-2006 मध्ये मोठा हा बदल विमेन्स क्रिकेटमध्ये झाला. इंटरनॅशनल विमेन्स क्रिकेट काउन्सिल अगोदर असायचं आणि तसंच इंडियामध्ये विमेन्स क्रिकेट असोसिएशन होतं, विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया. त्याच्यानंतर मग इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आणि इंटरनॅशनल विमेन्स क्रिकेट काउन्सिल हे दोन्ही मर्ज झाले आणि तसंच बीसीसीआयनी विमेन्स क्रिकेट चालू केलं. तो खरा टर्निंग पॉइंट विमेन्स क्रिकेटसाठी होता. आणि त्याच्यानंतर मग फॅसिलिटीज आणि सगळंच म्हणजे राहणं खाणं ग्राउंड बेसिकली अलाउन्सेस ह्याच्यामुळे मुली इन्व्हेस्ट करायला लागल्या आपल्या क्रिकेटमध्ये, त्यांच्याकडे हातात थोडे पैसे यायला लागले त्याच्यामुळे ते चांगल्या कोचिंग फॅसिलिटीज घेऊ शकलेत किंवा यु नो जिम मध्ये जाऊ शकायचे त्यांचं फिटनेस वरती दे कुड स्पेंड ऑन. सो असा हा फरक झाल्यामुळे आणि बेसिकली लास्ट एक 7-8 वर्षामध्ये आपलं सोशल मीडियामुळे खूप फरक पडलाय. म्हणजे 2017 वर्ल्ड कप जेव्हा झालं तेव्हा इंडिया फायनल्स मध्ये पोहोचली होती आणि त्याच्यानंतर जेव्हा लॉर्ड्सला ती मॅच झाली इंग्लंड वर्सेस इंडिया तो एक टर्निंग पॉइंट पण विमेन्स क्रिकेटसाठी ठरला आणि त्याच्यानंतर एव्हरीवेअर ऑल अराउंड द वर्ल्ड विमेन्स क्रिकेटला एक वेगळ्या तऱ्हेचं बूस्ट मिळाला. आणि आता तर इट इज अ व्हेरी गुड टाइम फॉर विमेन्स क्रिकेट आणि पर्टिक्युलरली प्लेयर्स लाईक आता स्मृती मंदाना आहे किंवा हरमनप्रीत आहे आणि त्यातल्या त्यात आपण वर्ल्ड कप जिंकल्यामुळे जो इंटरेस्ट सगळ्यांमध्ये डिव्हलप झालाय तो म्हणजे जे फॅन फॉलोईंग आहे दिस इज द बेस्ट टाइम फॉर विमेन्स क्रिकेट.
0: बरोबरच आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटसाठी जो भारताने 2025 विश्वकप जिंकला तो किती महत्वाचा होता, त्याच्यामुळे जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे ते अधिक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी पसरले, तर तो किती महत्वाचा एक मुवमेंट होती ती आपल्यासाठी?
1: ही मोठी मुवमेंट आपल्यासाठी तर होती पण ऍक्च्युली विमेन्स क्रिकेटसाठी ऑल ओव्हर द वर्ल्ड हा एकदम मोठा मुवमेंट होता. बेसिकली इंडिया जेव्हा फायनल्स मध्ये पोहोचते तेव्हा बरेच लोक फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आर वॉचिंग, त्यामुळे जे टीव्ही कव्हरेज किंवा व्ह्युअरशिप मिळते हे इतकी मोठी असते की त्याचा फायदा विमेन्स क्रिकेटला ओव्हरऑल होत असतो. याचा फायदा मुलींना पण चिकार झालाय आणि हे आपण जिंकलो त्यामुळे बरेच पेरेंट्स आता आपल्या मुलींना क्रिकेट खेळायला एनकरेज करतायत. बेसिकली ते विमेन्स क्रिकेटचं प्रोफाईलच वाढलंय, नॉट जस्ट विमेन्स क्रिकेट पण सगळे विमेन्स स्पोर्ट

0: ला मला वाटतं की हे जेव्हा आपण मागच्या वर्षी जिंकलो ते बरेच महिला नाही पण इव्हन पुरुष त्याच्याबद्दल बोलत होते आणि सडनली असं सगळ्यांना फिलिंग यायला लागलं की यु नो विमेन्स क्रिकेट आणि विमेन स्पोर्ट्स इज समथिंग बिग आणि द विमेन कॅन अचीव्ह समथिंग. सो हे जे एक बदल झालाय तो मोठा फायदा त्या वर्ल्ड कप जिंकण्यामुळे झालाय. तर इव्हन मॉनिटरी बेनिफिट मुलींना डेफिनेटली त्याच्यामधनं झाले आणि आता आम्ही बघतोय की खूप मुली आता ग्रासरूट लेवलला क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे आणि मी म्हटलं तसं इव्हन पेरेंट्स एनकरेज करायला लागलेत आणि खूप स्पॉन्सर्स पण यायला लागलेत. इंडिव्हिज्युअल स्पॉन्सर्स पण मुलींना आता मिळतात आणि तसंच इव्हन इव्हेंटसाठी स्पॉन्सरशिप वाढायला लागली आहे.
1: आपण बघितलं तर तरुण महिला क्रिकेटपटूंचा आपण जसं म्हणालात की आता सहभाग हळूहळू वाढत चाललाय, तर या सगळ्या तरुण महिला क्रिकेटपटूंना एक सल्ला तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही काय तो द्याल?
0: ऍक्च्युली दिस इज द बेस्ट टाइम फॉर विमेन्स क्रिकेट. म्हणजे इनिशियली जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा फॅसिलिटीज नसायचे, आम्हाला खेळाच्या बरोबर आम्हाला ऑर्गनायझिंग पण करायला लागायचं, फंड रेझिंग करायला लागायचं. म्हणजे इव्हन इंटरस्टेट मॅचेस साठी जर खेळायचं असेल तर बऱ्याच वेळेला आम्ही खिशातनं पैसे खर्च करायचो. पण आताची परिस्थिती इतकी वेगळी आहे की तुम्ही जर स्टेट साठी खेळत असाल किंवा काही डिस्ट्रिक्ट स्टेट इंडियासाठी खेळत असाल तर तुम्हाला एवढे चांगले फॅसिलिटीज मिळतात, तुमचे कोचिंग कॅम्प होतात, तुम्हाला ट्रेनर्स असतात. यु नो सो हा जो आत्ताची जी परिस्थिती आहे ह्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. आत्ताच्या काळामध्ये चॅलेंजेस पण तितकेच आहेत कारण कॉम्पिटिशन खूप वाढली आहे किंवा सोशल मीडियामुळे एक प्रेशर पण प्लेयर्स वरती असतं. पण जसं मेंटल फिटनेस आपण म्हणतो, तुमचं खेळाचं फिटनेस, हार्डवर्क हे जर केलं तर यू विल बी एबल टू अचीव अ लॉट. आणि आत्ताची ही वेळ ही विमेन्स क्रिकेटसाठी चांगली आहे आणि ही आत्ता सुरुवात झाली, म्हणजे ह्याच्यानंतर इट इज गोइंग टू गेट इव्हन बेटर. आणि पर्टिक्युलरली विथ प्लेयर्स लाईक यु नो स्मृती आहे किंवा हार्मन आहे आणि आपल्याकडे बीसीसीआय जे फॅसिलिटीज देत आहेत, हे सगळं खूप मोठं पॉझिटिव्ह आहे विमेन्स क्रिकेटसाठी. तर मी त्यांना म्हणेन की ह्याचा सगळा फायदा घ्या. पण एक गोष्ट त्याच्याहून मी अजून एक सांगेन की तुम्ही स्वतः इम्प्रूव्ह करायचं बघा, दुसऱ्याला कम्पेअर करून तो काय करतोय म्हणून मी करते असं नका. स्वतःच म्हणजे तुम्ही स्वतःचे कष्ट घेऊन स्वतः जस्ट मेक yourself better than what you were the previous day. So if you work towards that, मला वाटतं की that will be good for them.
1: नक्कीच आता आपण बघितलं तर हा महिला क्रिकेटसाठी अत्यंत सुवर्ण काळ आहे असंच म्हणावं लागेल. शुभांगी कुलकर्णी, तुम्ही क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आलात आणि इतकी मनमोकळी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू.
1: आताच आपण चर्चा करत होतो भारतीय महिला क्रिकेटच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी यांच्याशी. एका बाजूला चीनची घरच्या मैदानावरची आक्रमक जोडी आणि दुसऱ्या बाजूला दुखापतींशी झुंज देत पुन्हा उभं राहिलेलं भारताचं सुपर कॉम्बिनेशन. सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की ही जोडी फक्त परतलेली नाही तर मोठ्या लढतींसाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. चायना मास्टर जिंकणारी ही पहिली भारतीय पुरुष जोडी ठरली आहे आणि या विजयाचं महत्त्व केवळ ट्रॉफीपुरतं मर्यादित नाही, कारण आता काही दिवसातच आशियाई खेळ सुरू होणार आहेत. दुखापतींनी या जोडीची गेली काही वर्ष परीक्षा घेतली पण या विजयानं एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे. सात्विक आणि चिराग यांचा आत्मविश्वास परतलाय, त्यांचा टॅक्टिकल गेम परतलाय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या सामन्यात पुनरागमन करण्याचा विश्वास परतलाय. याविषयी आणि भारताच्या आशियाई खेळांच्या भारतीय बॅडमिंटन पटूंच्या तयारीविषयी चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आहेत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड. सर, क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्ते. नमस्ते.
1: भारतीय जोडी सात्विक चिरागनं चायना मास्टर जिंकत इतिहास रचलाय, तर आगामी आशियाई खेळांच्या आधी त्यांना मिळालेलं हे सुवर्ण यश किती महत्वाचं आहे?
2: मला दोन तीन गोष्टी या संदर्भात सांगाव्याशा वाटतात. कारण नुकताच जागतिक बॅडमिंटन स्पर्धा ही दिल्लीमध्ये झाली, त्या स्पर्धेतला चिराग आणि सात्विक यांचा परफॉर्मन्स मी स्वतः अगदी जवळनं पाहिला आणि तेव्हा मला थोडस कुठेतरी असं वाटलं की विजयाच्या अगदी जवळ येऊन कुठेतरी काहीतरी चुका होतात, अनफोर्स्ड एरर्स किंवा प्रेशर माउंट्स ऑन यू आणि मग त्या चुकांच्यामुळे आपल्याला

0: आता तोडण्याशी आलेला विजयाचा घात गमवावा लागतो.
1: बरोबर.
0: परंतु ही गोष्ट त्यांनी चीनमध्ये होऊ दिली नाही. चायना मास्टर्स ही स्पर्धा जगातल्या अत्यंत टफ स्पर्धेमधली एक असते आणि हायएस्ट रँक्ड प्लेयर्स तिथे खेळत असतात, त्यामुळे ही स्पर्धा जिंकणं म्हणजे एशियन गेम्सच्या पार्टिसिपेशन मध्ये सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करणं किंवा सुवर्ण पदकासाठी कॉन्फिडन्स मिळवणं, या दृष्टीने ही चायना मास्टर्स मधली कामगिरी अतिशय महत्वाची ठरेल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो.
1: सर, आपण बघितलं तर पहिला गेम गमावल्यानंतर सात्विक चिरागनं सामन्याचं चित्रच पूर्णपणे बदलून टाकलं होतं, तर तुमच्यामध्ये या सामन्यातील कलाटणी देणारा नेमका क्षण कोणता होता?
0: मला असं वाटतं की साधारण पहिला गेम 21-11 या गुणसंख्येवर आपली जोडी हरली होती, परंतु नंतर दुसरा गेम त्यांनी 21-13 असा जिंकला आणि तो जिंकल्यानंतर जेव्हा सामना बरोबरीत आला तेव्हा दोन्ही जोड्यांचे चान्सेस या ठिकाणी जिंकण्याचे हे जवळजवळ सेम होते. परंतु चिराग आणि सात्विकनी सुरुवात जोमात केली आणि विशेषतः मिड गेम मध्ये जेव्हा एक एक पॉइंट अत्यंत तुल्यबळ अशा खेळाडूंच्या मध्ये खेळवले जातात आणि नेक टू नेक फाईट होते तेव्हा जी पेअर कमी चुका करते आणि मिळालेल्या संधीचा फायदा उठवून ओपनिंग क्रिएट करून स्मॅश मारून फटक्या फटक्यांनी गुण मिळवते ती जोडी ही नेहमी अंतिम विजेती ठरत असते. आणि 21-17 अशी गुणसंख्या तिसऱ्या गेमची झाली त्यावरून आपल्या लक्षात येईल की ही किती तुल्यबळ खेळाडूंची लढत होती. तर मला असं वाटतं द टर्निंग पॉइंट असं जर का मला विचाराल तर तो मिड ऑफ द थर्ड गेम असा होता, त्यावेळेस 11-9 असा स्कोअर होता आणि तिथून चिराग आणि सात्विकनी पुढे मुसंडी मारली आणि 21-17 असा सामना त्यांच्या खिशात टाकला.
1: बरोबर सर. आणि गेल्या काही वर्षात या जोडीला दुखापतींचा मोठा फटका बसलाय, तर त्याच्यातून सावरून एवढी गगनभरारी घेणं हे त्यांच्यासाठी किती महत्वाचं होतं?
0: मला असं वाटतं याच्यामध्ये ना सगळे उच्च दर्जाचे खेळाडू असतात. आता भारताचं जर का उदाहरण घेतलं तर पीव्ही सिंधूनं गेल्याच महिन्यामध्ये चायनाचीच स्पर्धा जिंकून ती मोठं झोकदार अशा प्रकारचं पुनरागमन केलं. ती देखील गेले 2 वर्ष जवळजवळ कुठलीही मोठी स्पर्धा जिंकू शकली नव्हती आणि अनेक दुखापतींचा सामना करत होती, परंतु त्या चायना मधल्या स्पर्धेतल्या विजयानंतर तिचा आत्मविश्वास दुणावला आणि तिने बाकीच्या खेळाडूंना स्फूर्ती आणि मोटिवेशन दिलं की नाही आपण पुनरागमन करू शकतो, इंजुरीज जरी झाली असली तरी त्या इंजुरीजवर मात करून आपण पुन्हा एकदा उच्च दर्जाचं बॅडमिंटन खेळून जिंकू शकतो हा आत्मविश्वास सिंधूच्या विजयामुळे बाकीच्या भारतीय खेळाडूंना आला. तोच प्रत्यय पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीनी उत्तम कामगिरी करून दाखवून दिला, त्याचप्रमाणे महिला दुहेरीमध्ये गायत्री आणि ट्रिसा या जोडीने जाणवून दिला आणि अर्थातच जरी क्वार्टर फायनल स्टेजला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सात्विक आणि चिराग हरले होते तरी त्यांना ही एक आतून एक आत्मविश्वासाची डूब मिळाली की ज्यामुळे त्यांनी चायनामध्ये जाऊन आपल्या इंजुरीजवर मात करून आणि आत्मविश्वासपूर्वक खेळून हा मोठा विजय साकार केला.
1: सर, आपण बघितलं तर आशियाई खेळांसाठी आपली जी आता संघ निवड झाली आहे त्याच्यामध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचा असा मिलाप आपल्याला दिसून येतोय, तर या संपूर्ण संघाचा जो संघ आहे आपला तो संघामध्ये आपण काय अपेक्षा ठेवू शकतो एशियन गेम्स मध्ये?
0: मला असं वाटतं की आपल्या सगळ्या अशा या 3 इव्हेंट्सवर जास्ती करून केंद्रित आहेत मेडलसाठी असं मी म्हणेन.
1: बरोबर.
0: आणि इन द ऑर्डर ऑफ मेरिट पहिली संधी आहे ती सात्विक चिराग यांना पुरुष दुहेरीचं सुवर्ण पदक जिंकण्याची, त्यानंतर पीव्ही सिंधूला महिला एकेरीमध्ये आणि नंतर गायत्री ट्रिसा यांना महिला दुहेरीमध्ये. मी लक्ष्य सेनला मुळीच कमी लेखत नाहीये, त्याच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे आणि तो कुठलीही सामना जिंकून अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारू शकतो इतकी त्याच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. परंतु इन ऑर्डर ऑफ मेरिट अँड प्रेझेंट फॉर्म मी असं म्हणेन की पहिली सुवर्ण पदक जिंकण्याची संधी चिराग सात्विकलाच आहे, त्या पाठोपाठ सिंधूला आहे आणि नंतर महिला दुहेरीच्या आपल्या संघाला आहे. आपला 20 जणांचा संघ या एशियन खेळासाठी निवडला गेलेला आहे आणि हे सर्व खेळाडू उत्तम भरात असलेली प्रॅक्टिस करतायत, त्यांचा आत्मविश्वास चांगला आहे, दे आर इंजुरी फ्री आणि त्यांच्याबरोबर प्रशिक्षकांचं पाठबळ देखील चांगलं आहे, त्यामुळे एशियन गेम्स हे नक्कीच भारतीय बॅडमिंटनपटू गाजवतील असं मला या ठिकाणी वाटतं.
1: सर, तन्वी शर्मा, उन्नती हुडा यासारख्या युवा बॅडमिंटनपटूंना एक मोठं व्यासपीठ एशियन गेम्सच्या निमित्ताने उपलब्ध झालंय, तर त्यांच्या कामगिरीकडे किंवा त्यांच्याकडे तुम्ही कसं बघताय?
0: मी असं म्हणेन की

0: खेळाडू या आपल्या भारताचं भवितव्य आहेत आणि त्या उत्तम खेळत आहेत, परंतु वरच्या लेवलच्या स्पर्धांमध्ये मोठ्या व्यासपीठावर परफॉर्म करण्यासाठी त्यांना चांगला ड्रॉ मिळाला पाहिजे. आणि जर का चांगला ड्रॉ मिळाला आणि ती संधी त्यांनी आपल्या हातातनं घालवून नये असं आपल्याला वाटत असेल तर दे हॅव टू राइज टू द ऑकेजन. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा नाहीत असं मी मुळीच म्हणणार नाही, परंतु ऑन पेपर त्यांना अजून परिपक्वतेची निश्चितपणे जरूर आहे आणि हा एशियन गेम्सचा प्लॅटफॉर्म हा टू राइज टू द ऑकेजन या दृष्टीने त्याकडे बघायला पाहिजे. आणि हे खेळाडू देखील तितकेच इन्क्लुडिंग आयुष शेट्टी हे तितकेच यंग खेळाडू हे निश्चितपणे चांगली कामगिरी उच्च दर्जाची करतील असा मला ठामपणे विश्वास वाटतो.
1: सर आपण मगाशी सिंधूच्या अनुभवाबद्दल बोलत होतात, तर सिंधूचा अनुभव या सगळ्या स्पर्धांमध्ये किती महत्वाचा असेल भारताच्या दृष्टीने?
0: खूपच, भारताच्या दृष्टीने देखील असेल आणि सिंधूच्या दृष्टीने देखील असेल. कारण ती आता ज्या खेळाडूंची टॉप लेवलला कॉम्पिटिशन खेळते त्यातले युरोपियन खेळाडू हे एशियन गेम्सला असणार नाही, कारण ह्या स्पर्धा या आशियाच्या खेळाडूंसाठी आहेत. त्यामुळे जपान, कोरिया, थायलंड आणि मलेशिया, इंडोनेशिया हे आपले मेन प्रतिस्पर्धी आहेत बॅडमिंटन मध्ये. आणि त्यातल्या सर्व खेळाडूंशी सिंधू आजवर खेळत आलेली आहे, तिचा परफॉर्मन्स चांगला झालेला आहे, तिला त्यांनी हरवलेलं देखील आहे. त्यामुळे सिंधूचा अनुभव हा या खेळांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरेल आणि मला असं वाटतं दॅट विल बी अ मेन फॅक्टर फॉर सिंधू सक्सेस.
1: सर क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: क्रीडा विश्वातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात संक्षिप्त स्वरूपात. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असलेला नीरज चोप्रा दुखापतीमुळे सहभागी होणार नाही. भारतीय ॲथलेटिक महासंघानं त्याच्या जागी भालाफेकपटू यशवीर सिंगची निवड केली आहे. भारताचे माजी फलंदाज VVS लक्ष्मण 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळतील. ICC महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 आयोजन भारतात होणार आहे. ही स्पर्धा 14 ते 28 फेब्रुवारी दरम्यान मुंबई आणि वडोदरा येथे खेळवली जाईल. सर्व सामने मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या पात्रता स्पर्धेच्या अंतिम गट सामन्यात भारतानं बांगलादेशला 3-0 पराभूत केलं आणि भारतीय संघ 20 वर्षात प्रथमच AFC Under-20 आशियाई चषकाच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलाय. श्रोते हो, क्रीडा विश्व मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत ऋषाली देशपांडेचा नमस्कार.
2: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो आताच आपण स्मृती मंधानाची गगन भरारी याविषयी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी आणि आशियाई खेळांमध्ये बॅडमिंटन पटूंकडून अपेक्षा याविषयी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद ऐकला. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आताच आपण क्रीडा विश्व हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजकुमार भारती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोते हो, श्रावणातली अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या। या दिवशी मातृदिन देखील आपण साजरा करतो। वात्सल्य, प्रेम आणि त्यागाची मूर्ती म्हणजे परमेश्वर स्वरूप आई। मातृदिनाच्या निमित्ताने बोलूया आईच्या महतीविषयी यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमामध्ये। विषय आहे प्रेम स्वरूप आई। गुरुवारी अर्थात उद्या 10 सप्टेंबर 2026 सकाळी 11:05 ते 11:40 आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30। संवादिका आहेत सुचेता गुरुडे। तेव्हा उद्याच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा सकाळी ठीक 11:05। विषय आहे प्रेम स्वरूप आई।

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.

0: राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सन 2026-27 साठी ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांपुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. डिजिटल वित्तीय क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि लघु उद्योगांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून एजेंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MMRDA आणि SEBI, राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान BKC मध्ये विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं. देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यात मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई मार्गांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली.
2: रेलवे के मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है, कंप्लीट मॉडर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स. रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं, उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं. दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल.
0: मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग सद्धू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेत युवक काँग्रेसचे पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज शपथ घेतली. राज्यपाल जिष्णू देव

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राज

शर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारसीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवरही उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. मराठा आरक्षणासंदर्भात कुणबी मराठा जात प्रमाणपत्र प्रक्रियेला गती देण्यासाठी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये आजपासून विशेष शिबिराचं आयोजन राज्य शासनानं केलं असून एकही अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही असं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस, प्रांत आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. जात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांसंदर्भात अर्जदारांना मार्गदर्शन करावं, जुन्या अभिलेखांचं भाषांतर उपलब्ध करून द्यावं, तसंच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद करावा अशा सूचना समितीनं बैठकीत केल्या. मराठवाड्यात आतापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केल्याची माहिती मराठी भाषा आणि उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांनी आज अमरावती इथं वार्ताहर परिषदेत दिली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर इथं ऐतिहासिक बौद्ध धम्म दीक्षा घेतली. या घटनेशी संबंधित दुर्मिळ पत्रव्यवहार, कागदपत्र आणि महत्वपूर्ण दस्तावेज संकलित करून त्यांचा नवीन खंड प्रकाशित करण्याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सूचना दिल्या आहेत. मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना दिली. येत्या 20 ऑक्टोबरला धम्मदीक्षा दिनी हा खंड प्रकाशित केला जाईल असं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्षात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बालशहीदांना आज त्यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा प्रशासनानं मानवंदना दिली. महात्मा गांधींच्या चले जावच्या हाकेला साथ देत स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या शिरीष कुमार मेहता, लालदात शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा या 5 मुलांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला होता. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात बालक दक्षता कक्षात 24 ऑगस्टला लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पूर्ण झाली असून दोषींवर निलंबनाची आणि शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागानं दिले आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोत्यो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष. काही क्षणातच

0: मुंबईत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. 4 दिवसांची ही परिषद येत्या 11 सप्टेंबर पर्यंत मुंबईत होत आहे. जागतिक समुदायाला एकत्र आणून परस्पर सहकार्य, सर्वोत्तम पद्धतीची देवाणघेवाण तसंच अधिक बुद्धिमान, सक्षम आणि सर्वसमावेशक वित्तीय परिसंस्था घडवण्यासाठी ही परिषद एक महत्वाचं व्यासपीठ ठरत आहे. अशा महत्वाच्या परिषदेविषयी अधिक जाणून घेऊयात आपण संस्थात्मक गुंतवणूक, शेअर बाजार आणि बँकिंग तज्ज्ञ पूर्वेश शेलटकर यांच्याकडून. फिनटेक अर्थात फायनान्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या समन्वयानं विकासाला नवी दिशा देणारा ग्लोबल फिनटेक फेस्ट हा कार्यक्रम मोठा आणि महत्वाचा का मानला जातो याविषयी शेलटकर यांनी अधिक सांगितलं.
1: ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2026 हा अनडाउटेडली जगातला वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल किंवा वन ऑफ द मोस्ट स्प्रेड अक्रॉस असा इव्हेंट आहे. याच्यामध्ये 1 लाखाच्या वरती लोक जे आहेत ते फुटफॉल मध्ये सामील होतील अशी अपेक्षा आहे. पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूशनची जर का संख्या तुम्ही बघितली

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, जगातल्या मोठ्या फिनटेक परिषदांपैकी एक असलेल्या 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 काल

0: याविषयी अधिक जाणून घेऊयात आपण संस्थात्मक गुंतवणूक शेअर बाजार आणि बँकिंग तज्ज्ञ पूर्वेश शेलटकर यांच्याकडून. फिनटेक अर्थात फायनान्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या समन्वयानं विकासाला नवी दिशा देणारा ग्लोबल फिनटेक फेस्ट हा कार्यक्रम मोठा आणि महत्वाचा का मानला जातो याविषयी शेलटकर यांनी अधिक सांगितलं.
1: ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2026 हा अनडाऊटेडली जगातला वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल किंवा वन ऑफ द मोस्ट स्प्रेड अक्रॉस असा इव्हेंट आहे. याच्यामध्ये 1 लाखाच्या वरती लोक जे आहेत ते फुटफॉल मध्ये सामील होतील अशी अपेक्षा आहे. पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूशनची जर का संख्या तुम्ही बघितलीत तर ती 8000 वरती आहे आणि स्टार्टअप जवळजवळ 5000 आहेत. स्पीकर जवळजवळ 1200 आहेत. 8 ते 11 सप्टेंबरच्या मध्ये हे जे होऊ घातलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 500 वरती इन्व्हेस्टर्स म्हणजे इन्स्टिट्यूशन HNI टाइप्स आणि त्यांची जवळजवळ 450 सेशनच्या सगळ्या स्पीकर्सची मिळून आहेत. 200 वरती फाउंडर आणि 350 वरती एक्झिबिटर्स हे स्टॉल ऑलरेडी बुक झालेले आहेत आणि जवळजवळ 120 रेग्युलेटिंग इन्स्टिट्यूशन अक्रॉस द ग्लोब म्हणजे सेबी आरबीआय वगैरे टाइप्स सगळ्या याच्यात सहभागी झालेले आहेत. जवळजवळ 200 वरती नवनवीन प्रॉडक्ट जे आहेत ते या ठिकाणी लॉन्च होणार आहेत. 80 देशाचे लोक रिप्रेझेंट करत आहेत म्हणजे विचार करा किती मोठे रिप्रेझेंटेशन आहे ते. आणि 75 वरती मास्टर क्लासेस आणखीन बँक पोस्ट जे महत्वाचे क्लासेस असतात ज्या महत्वाच्या गोष्टी शिकवण्याचे हे असतात ते आहेत. ह्याचे जवळजवळ 15 वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट बनणार आहेत. तर हा जो आवाका आहे हा आवाका जगातला मोठा आहे सगळ्यात. म्हणजे एवढे इव्हेंट गेल्या काही वर्षात किंवा काही दशकांमध्ये झालेलं नाहीये एवढ्या लोकांचं पार्टिसिपेशन. तुम्ही विचार करा जगातल्या 180-190 पैकी 80 देशातले लोक इथे पार्टिसिपेट होऊन ते कॉन्ट्रीब्यूट करतात आणि हे सगळं जे काय चाललेलं आहे ते जागतिक पातळीवरती आहे. जागतिक संस्थांना घेऊन आहे जागतिक लोकांना घेऊन आहे. साहजिकच हा मोठा आणि महत्वाचा आहे कारण तुम्ही या सगळ्यांना इग्नोर करू शकता का. भारत ही नो डाऊट आर्थिक महासत्ता आहे पण बाकीच्या देखील आर्थिक महासत्तेत सामील होत आहे हाच मोठा अचीवमेंट आहे.
0: श्रोतेहो यंदाच्या ग्लोबल फिनटेक फेस्टची थीम आहे प्रभाव क्षमता असलेल्या एजंटिक AI टोकनायझेशन आणि क्वांटम यांच्या माध्यमातून जोडली गेलेली विश्वासार्ह अशी सर्वसमावेशक जागतिक वित्त प्रणाली यातले हे 3 तांत्रिक स्तंभ आहेत. एजंटिक AI टोकनायझेशन आणि क्वांटम याविषयी शेलटकर यांनी माहिती दिली.
1: आता आपण समजून घेऊया ह्याचे जे कॉम्पोनंट आहेत ते एक एक करत काय आहेत. एजंटिक AI म्हणजे काय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम आहे. इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतःच्या साधन सामग्रीचा मेमरीचा वापर करून निर्णय घेते आणि ते निर्णय एक्झिक्यूट करण्यासाठी त्याला काय मल्टी स्टेप करायला लागतील त्याचेही टास्क देते आणि त्याचा गोल आहे त्या एजंटिक AI ठरवलेला आहे किंवा त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने ठरवलेला आहे तो कमीत कमी मानवाचा वापर करून एक्झिक्यूट करून कुठल्याही प्रकारच्या कमीत कमी चुका होणं हे एजंटिक AI चं काम आहे. टोकनायझेशन म्हणजे काय. टोकनायझेशन म्हणजे मूळ माहिती किंवा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला एका गुप्त कोड मध्ये कन्वर्ट करून बदल ठेवायची प्रक्रिया. बँकिंग मध्ये बऱ्याचशा वेळेस ऑनलाईन व्यवहारामध्ये ही फार महत्वाची भूमिका आहे कारण ह्याच्यात तुमचा सुरक्षा जर का नसेल तर तुमचा डेटा लीक होईल. तुमचे अकाउंट एक्सपोज होतील. बऱ्याचशा वेळेस आपण म्हणतो आपल्या अकाउंट मधले पैसे गायब झाले. ह्या सगळ्या गोष्टी हे सुरक्षित राहण्यासाठी टोकनायझेशन ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. टोकनायझेशन हे याच्यामध्ये हे एक अजून वाक्य ऍड करायला पाहिजे की ही भाषा संगणकाला समजण्यासाठी फार महत्वाची आहे. बेसिकली ह्या सगळ्याच्या मध्ये एक अत्यंत ट्रस्टेड रेसिलियंट आणखीन सिक्युअर फायनान्शियल सिस्टीम बनवायची असेल तर त्याच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे कारण ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा क्वांटम टेक्नॉलॉजीचा वापर करता तेव्हाच ती जास्तीत जास्त फुलप्रूफ होते आणि सेफ होते. लक्षात ठेवा इथे सेफ्टी ऑफ टेक्नॉलॉजी अगदी पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात शेवटी काय उल्लेख केला का बाबा आम्हाला ही जी टेक्नॉलॉजी बनवायची आहे ती सेफ बनवायची आहे जेणेकरून आमच्या लोकांच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेफली राहतील आणि त्या आमच्या लोकांना वापरता येतील. 4 ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याचा इथे उल्लेख महत्वाचा आहे. एक त्यांनी सांगितलं की फिनटेक सक्सेस स्टोरी सो फार गव्हर्न्ड बाय स्केल स्कोप सिक्युअर सिस्टीम डेमोक्रॅटिक टेक्नॉलॉजी ट्रस्ट आणि कोर व्हॅल्यूज या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे काय की भारतीय लोकांना जमेल पटेल समजेल आणि काम करता येईल अशा प्रकारची सिस्टीम आपल्याला बनवायची.
0: श्रोतेहो जगभरात काही ठिकाणी सुरू असलेला संघर्ष आणि त्यामुळे निर्माण झालेली जागतिक

0: जागतिक अस्थिरता या पार्श्वभूमीवर भारताचा विकास दर यंदाच्या आर्थिक वर्षातही पहिल्या तिमाहीत 7.8% म्हणजेच अपेक्षित अंदाजापेक्षा अधिक असणं आणि जपानच्या पतमूल्यांकन संस्थेनं भारताचं रेटिंग ए श्रेणीपर्यंत वाढवणं याचा उल्लेख उद्घाटनाच्या भाषणामध्ये झाला. या दोन गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला.
1: आपण सगळे जाणता की फेब्रुवारी एंडला बेसिकली इस्रायलनी इराणवरती हल्ला केल्यानंतर तेव्हापासूनच जागतिक स्तरावर ऑइल म्हणजे जे सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट आहे म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या इम्पोर्टमध्ये जर का काही सगळ्यात जास्त पैसा जात असेल तर तो ऑइलमध्ये जातो. तर ते साधारणतः जे 60-70 डॉलर्स होतं अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ते सडनली 100 डॉलरच्या घरात येऊन थांबलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याजवळ 30-35% कन्झम्पशन हे ऑइलचं असल्या कारणाने ते तर आपल्याला फारच त्रास देत आहे. असं असताना सुद्धा भारताचा जो जीडीपी ग्रोथ झालेला आहे तो तब्बल 7.8% आलेला आहे. हे इतकं महत्वाचं आहे की भारताचा जीडीपी ग्रोथ म्हणजे काय तर प्रत्येक भारतीयांनी तुम्ही मी सगळ्यांनी टोटल किती देशाच्या उत्पादन क्षमतेमध्ये कॉन्ट्रीब्युट केलं आणि ते मंथ ऑन मंथ इयर ऑन इयर किती वाढलं याचं इंडिकेशन आहे. तो 7.8% झाला जो वन ऑफ द हायेस्ट आहे. आणि लक्षात ठेवा हे तेव्हा जेव्हा अख्खं जग संकटात आहे अशी परिस्थिती आहे. त्या ऑइल किमतीचा इम्पॅक्ट सगळ्या जगाला झालेला आहे आणि ओरमुजमुळे आपल्याकडे येणारी तेलची जावाजा आहे ती सगळी अडतायत आणि तिकडे सगळ्या प्रकारची मिसाईल्स आणखीन हे असल्या कारणाने रेस्ट्रिक्शन्स आहेत या परिस्थितीत झालेला आहे. आणि त्याचा परिपाक म्हणून तो 7.8% ग्रोथ रेट किती राईट आहे रॉंग आहे तुम्हाला माहिती आहे. जर आपणच सांगितलं तर लोक म्हणतील का तुम्ही स्वतःबद्दल चांगलं म्हणून घेताय. परंतु जॅपनीज रेटिंग एजन्सीनी इकडे भारताचं रेटिंग तब्बल 30 वर्षांनंतर BBB- वरून A+ करणं हे किती मोठं इंडिकेटर आहे की ते ऍक्सेप्ट करतायत जे काय होतंय ते चांगलं होतंय. तर ही माझ्या मते फार मोठी गोष्ट आहे. भारताच्या एकंदरीत त्याच्यासाठी कारण तुम्ही म्हणाल्या रेटिंगमुळे होतं काय तर तुम्हाला मिळणारा व्याजदर जो आहे तो कमी होतो. म्हणजे समजा तुमचं रेटिंग इम्प्रूव्ह झालं तुम्हाला माहितीये सिबिल स्कोर तो तुमचा जेवढा चांगला असेल तेवढा बँका तुम्हाला जे लोन ऑफर करतात त्याच्यावर तो व्याज कमी होतं. त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती भारताच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. तुम्ही लक्षात घ्या $1 बिलियन कर्जावरती जर का 1% रेटचा इम्पॅक्ट झाला $1 बिलियन कर्ज म्हणजे 9,500 कोटीच्या आसपासचं कर्ज त्या 9,500 कोटीच्या आसपासच्या कर्जावरती समजा तुम्ही देत असलेला इंटरेस्ट रेट 10% असेल तर 950 कोटी रुपये होतात. आणि त्याच्यावरती जर का 1% हा रेट कमी झाला तर तब्बल 90 कोटी रुपयाचा फायदा आहे देशाला. म्हणजे तुम्ही विचार करा ही किती मोठी गेनची गोष्ट आहे ती. त्यामुळे ही फार महत्वाची घटना आहे.
0: श्रोतेहो, भारताच्या फिनटेक यशाचा कळस म्हणजे आर्थिक व्यवहारासाठी निर्माण केलेली UPI यंत्रणा. तिला 10 वर्ष पूर्ण होत असताना प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या भाषणात त्याच्या यशाचा उल्लेख केला. आज जगभरातल्या 11 देशांमध्ये भारताची UPI यंत्रणा वापरली जात आहे. यापुढे विविध देशातील पेमेंट सिस्टीमशी UPIला जोडण्याचा मनोदय प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. यात किती फायदे व अडचणी असू शकतात यावर शेलटकर यांनी भाष्य केलं.
1: भारताची जी ही UPI व्यवस्था पंतप्रधानांनी जसं सांगितलं माननीय पंतप्रधानांनी की 11 देशात ऑलरेडी वापरली जात आहे. खास करून सिंगापूरमध्ये त्यांनी खास करून उल्लेख केला आणि ते खरं पण आहे. जिकडे तर ती पूर्णपणे इंटिग्रेटेड याच्यात झालेली आहे. तर हे उत्तम अशासाठी आहे की लाखो भारतीय भारताबाहेर आहेत जे बेसिकली पैसे भारतात पाठवत असतात कारण त्यांचे आई वडील कुटुंब अजूनही भारतात आहे. आणि ते भारतात जेव्हा पाठवतात तेव्हा त्यांना या फॉरेन बँका 4-7 दिवस घेतात किंवा अगदी 4-5% चार्ज होतानाही मी बघितलेला आहे. त्याच्यामुळे हे भारतीय UPI जे आहे त्याच्यामुळे यांचे जे पैसे आहेत ते सरळ वाचतात. त्याचं कारण ब्रोकरेज किंवा तत्सम गोष्टी जात नाहीयेत. शिवाय 4-7 दिवसाच्या ऐवजी ऑन द स्पॉट झाल्याने जी काही मदत होते ती वेगळीच. तर हे जे आहे याच्यामध्ये धोका एवढाच आहे की कोणीतरी सायबर सिक्युरिटी मध्ये काही कन्सर्न निर्माण करू नये. हे जर का नाही झालं तर काही प्रॉब्लेमच नाही. कारण विचार करा ना आपण हे कोणा देशाबरोबर करू शकतो. आपण हे सेफ कंट्रीज बरोबर करू शकतो सिंगापूर सारख्या. पण तुम्हीच मला सांगा जर का चुकून याच्यामध्ये कुठेतरी पाकिस्तान आणि बांगलादेश सारखे देश असले तर आपल्यापैकी कोणतरी याची गॅरंटी देऊ शकता का की त्यांची सरकार किंवा ते लोक याच्यात काही गडबड नाही करणार. त्यामुळे तो फक्त धोका लक्षात घेऊन भारत कोणाबरोबर हा करार करतोय तर ते बघून भारत सरकारने हा करार करावा आणि UPI डेव्हलपमेंट करावी जे इंटिग्रेटेड सिस्टीमला सपोर्ट करेल.
0: फिनटेकमुळे मिळणाऱ्या सुविधांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कसा परिणाम होत आहे यावरही शेलटकर यांनी माहिती दिली.
1: फिनटेकमुळे मिळणाऱ्या सुविधांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही सगळे ऑफिशियल सिस्टीम मध्ये येता. म्हणजे एखादा पाणीपुरीवाला असेल वडापाववाला असेल किंवा पुरी भाजी विकणारा असेल किंवा भेळ विकणारा असेल त्याला मिळणारे पैसे हे ऍक्च्युअल रेकॉर्ड होतात, रजिस्टर होतात, त्याच्यामुळे तो ऑफिशियल इकॉनॉमी मध्ये

0: आल्यानंतर तुम्हाला आज माहिती जवळजवळ 11-12 लाखापर्यंत तर टॅक्स फारच कमी आहे किंवा नाहीच आहे. त्याच्यामुळे 7 लाखापर्यंत तर कुठे काही टॅक्स हेच नाहीये. त्याच्यामुळे हे जे लोक आहेत हे मूळ कर रचनेच्या ह्याच्यात आल्या कारणाने बँका त्यांना सहजगत्या कर्ज देऊ शकतात, परंतु त्यांना जे काही छोटे छोटे 50,000-1,00,000 रुपयाचं हे हवं असतं ते आता कोण करतंय? आता सावकार किंवा लोक करतायत, जे वाटेल तो व्याज देतात. तर हा जो काही एक गोष्ट या छोट्या लोकांना कर्ज अवेलेबल नसल्याने भुर्दंड असायचा तो आज ते फॉर्मलाइज झाल्याने फार सहजगत्या उपलब्ध होणार आहे थ्रू ऑफिशियल चॅनल, बँकिंग चॅनल. त्याच्यामुळे त्याची अकाउंटेबिलिटी राहील आणि गडबडही होणार नाही. आपण बघतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या वगैरे सारख्या गोष्टी आपण पेपरातून वाचतो, पण तुम्ही बघाल तर मोस्ट ऑफ द टाइम्स हे सावकाराकडनं घेतलेलं कर्ज असतं आणि त्याच्यात तो शेतकरी एकतर जमीन घालवतो किंवा मग जीव गमावतो. तर हे पूर्ण थांबायच्या दृष्टीने सरकारचं हे पाऊल फारच महत्वाचं आहे. ह्या सगळ्यामुळे तुमचे GDP आणि त्याचा ऍक्च्युअल ग्रोथ रेट आहे तोही रेकॉर्ड रजिस्टर्ड होतोय, तोही देशाच्या फायद्याचाच आहे.
1: फिनटेकच्या यशाबरोबरच काही धोके देखील संभवतात, ते कोणते आहेत आणि त्यातून कसा मार्ग काढता येईल यावरही शेलटकर यांनी आपलं मत मांडलं.
0: फिनटेकचे धोके हे पूर्णपणे सायबर सिक्युरिटी या एका गोष्टीच्या आसपासच घुगावतात. आपण जर का ती सायबर सिक्युरिटी व्यवस्थित केली तर तो काही धोका म्हणावा तसा नाहीये. तुम्ही आज बघाल डेटा लीक हा प्रकार आपण सतत पेपरात वाचत असतो. म्हणजे काय की बाबा मी कर्ज घेतलं आणि माझी सगळी माहिती कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला माझ्या बँकेच्या थ्रू गेली कारण त्याची सायबर सिक्युरिटी वीक होती. तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे का? जरूर घ्यायला पाहिजे. तर तो धोका आहे का? तो धोका नक्की आहे. कुठल्याही इंटरनेट रिलेटेड मामल्यांमध्ये तो धोका आहे. जसं आज तुम्ही बघाल की कोणतरी जर का चुकून तुमच्या ह्याच्यातनं पैसे काढले आणि तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 24 तासाच्या आत कळवलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि ती बँक हे दोघे मिळून तुमचे पैसे परत येतील बघतं. भले ते 2-4 दिवसाचा लेट करून येत असेल पण ते येतात ना परत पैसे. तर तशा प्रकारची जर का तुम्ही सिस्टीम ठेवलीत तर हे काही तेवढं असं बाऊ करण्यासारखं नाहीये. हा त्याच्यावरती काळजी घ्यायला पाहिजे का? काळजी घ्यायला नक्की पाहिजे. शिवाय दुसरी अशी गोष्ट आहे की तुम्ही याच्यावर एक पर्टिक्युलर लिमिट ठेवा का? बाबा आज तुम्ही जर का बघितलं असेल तर परदेशात तुम्ही गेला तर दिवसाला 50,000 वरती रक्कम नाही विड्रॉ करता यायची. अशा टाइपची लिमिट जर का तुम्ही तुमच्या कार्डावर टाकलीत किंवा इंटरनेट बँकिंगवर टाकलीत तर हे कंट्रोलेबल शक्य आहे. त्यामुळे हा तसा भाऊ करण्याचा विषय नाही, हा सॉल्व्ह करण्याचा विषय आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही काही वाटेल ते तरी करायचा प्रयत्न केला तरी कोण ना कोण त्याच्यात काही ना काही उपद्व्याप करायचा प्रयत्न करणारच. तर त्याच्यावरती तुम्ही त्याचा अर्थ असा होत नाही की समजा 99 लोकांना या गोष्टीचा फायदा होणार असेल आणि एकाला नुकसान होणार असेल तर ते एकाच्या नुकसानीसाठी 99 लोकांचा फायदा तुम्ही अडवू शकत नाही. तुम्ही हे बघा ते एकाची नुकसानी कशी कमी करता येईल.
1: श्रोते हो, देशांतर्गत फिनटेक बाजारपेठेची भविष्यातील वाटचाल निश्चित करताना केवळ पेमेंट प्रोसेसिंग पुरतं मर्यादित न राहता कर्ज, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन उत्पादनांचा विस्तार वेगानं करण्याच्या गरजेवर प्रधानमंत्र्यांनी भर दिला आहे. याचाच अर्थ हा की फिनटेकच्या माध्यमातून आता मोठी भरारी घेण्यासाठी भारत सिद्ध झाला आहे. श्रोते हो, ग्लोबल फिनटेक फेस्टच्या निमित्तानं केलेला हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. हा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: श्रोते हो, आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 किलोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर, तसंच FM बँड 102 मेगाहर्ट्सवर. 7:30 वाजले तर प्रसारित करीत आहोत आमचं शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
2: शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादन वाढीची गुरुकिल्ली ठरलेले आणि सेंद्रिय कर्बाचा निरंतर पुरवठा करणारे
3: संचय अॅग्रोचे FCOAT 9. संचय अॅग्रो म्हणजेच विश्वासाची पेरणी आणि समृद्धीची कापणी. संचय अॅग्रो इनपुट्स 99211 999 71

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर,
1: मी शीतल निमजे,
0: आम्ही दोघीही आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्जा राजाचा सण हा उद्यावर आलेला आहे आणि आज आहे खानमळणी. मंडळी, बैलपोळ्याच्या अगदी आदल्या दिवसाला आपल्या ग्रामीण भागामध्ये खानमळणी किंवा खणमळणी असं देखील आपण म्हणतो आणि हा दिवस पोळ्याच्या मुख्य सणाची पूर्वतयारी म्हणून शेतकरी बंधूंनो आपण सर्वजण साजरा करतो, नाही का शीतल?
1: अगदी बरोबर आहे. आणि त्याचबरोबर वर्षभर शेतात राबून जडजू वाहून बैलाचे खांदे निभर झालेले असतात आणि या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून पूर्ण विश्रांती दिली जाते.
0: खरंय.
1: त्यांच्या खांद्याला कोमट तेल आणि हळद लावून मालिश केली जाते, ज्याला खांदेमळणी असंही म्हणतात. बरं का श्रोते हो?
0: नक्कीच.
1: आणि यामुळे त्यांच्या खांद्यांची सूज आणि वेदना कमी होतात.
0: अगदी खरंय. खानमळणीच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना नदी, ओढा किंवा विहिरीवर नेऊन अगदी प्रेमाने घासून पुसून आंघोळ घालतो आणि बैलांना खाण्यासाठी सुग्रास असा चारा या दिवशी दिला जातो.
1: होय,
0: नाही का?
1: नक्कीच.
0: आणि बघ शीतल, आपल्या भारतीय शेतीचा कणा म्हणजे आपली ही बैल आहेत.
1: हो, खरंच.
0: ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रे कितीही आली असली तरीही बैलाचं शेतीमधलं आणि शेतकऱ्याच्या आयुष्यामधलं महत्व आजही अनन्यसाधारण अशाच प्रकारे टिकून आहे.
1: अगदी खरंच आहे. तर वैशाली, दुर्गम आणि अवेळी कामांमध्ये आपल्याला बैल उपयुक्त ठरतात.
0: खरंच.
1: आणि त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता असेल, नाजूक कामे आणि त्याचबरोबर आर्थिक बचत सुद्धा या बैलाच्या मदतीने होत असतं.
0: आणि त्यासोबतच भावनिक जे नातं आहे ते देखील आपलं आणि बैलांचं घट्ट असं असतं.
1: खरंच आहे.
0: मंडळी, वर्षभर घाम गाळून जो मातीतून सोनं पिकवतो,
1: संकटाच्या छातीवर पाय देऊन जो आनंदाने जगतो,
0: अशा माझ्या काळ्या मातीतील राजाला, बळीराजाला आणि त्याच्या सोबतीला असणाऱ्या इमानदार सर्जाराजाला
2: बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

0: बघ शीतल, आपल्या या बळीराजाचा म्हणजेच आपल्या जीवाभावाच्या सवंगड्याचा सर्जाराजाचा सर्वात मोठा सण म्हणजे बैलपोळा.
1: अगदी खरंच आहे. ज्याच्या खांद्यावर संपूर्ण जगाच्या पोशिंद्याची धुरा असते त्या मुक्या जनावराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
0: नक्कीच मंडळी, या सणाच्या पूर्वसंध्येला आम्ही आपल्यासाठी एका विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांचं मनोगत देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्या या लाडक्या पशुधनाची काळजी कशी घ्यावी हे देखील डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. चला तर मग शेतकरी बंधूंनो, सर्जा राजाचा सण खानमळणी ते बैलपोळा या विशेष कार्यक्रमाकडे आता वळूयात आणि कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणीचे सहयोगी अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर विश्वास साळुंके यांनी शेतकरी बांधवांना दिलेला संदेश.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर विश्वास साळुंके, सहयोगी अधिष्ठाता पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी. आपल्याला बैलपोळ्याच्या निमित्तानं मी सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा देतो. शेतकरी बंधूंनो, या बैलपोळ्यानिमित्त आपल्या सर्वांना एक संदेश मला द्यायचा आहे. बैलपोळा म्हटलं की आदल्या दिवशी खांदमळणीच्या दिवशी आपण सर्व शेतकरी बांधव आपले बैल असतील, जनावरं असतील, त्यांना आपण धुतो. काही जण या जनावरांना पोहणी घालतात. पोहणी घालत असताना बऱ्याचशा शेतकरी बांधवांना एक गैरसमज असा आहे की आपण बैलांना अंडी पाजली पाहिजेत आणि बरेचसे शेतकरी बांधव ही नाकावाटे पाजतात. वास्तविक पाहता ही रवंत करणारी जनावरे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे नाकावाटे अंडी पाजतो ते तर अत्यंत चुकीचं आहे, ज्यामुळे फुफ्फुसाचा दहा होतो, ज्याला आपण न्यूमोनिया म्हणतो, आणि जनावर प्रसंगी मृत्युमुखीही पडतं आणि फार सिव्हिअर असा आजारी त्याला

0: म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, आव्हान आहे की आपण खांदमळणीच्या दिवशी बैलांना अंडी पाजू नये. दुसरा म्हणजे खांदमळणीच्या दिवशी संध्याकाळी पण बरेचसे शेतकरी बांधव बैलाला गुळवणी पाजतात. गुळवणी पाजणं अगदी मर्यादेत ठेवलं तर हरकत नाही. जसं की एका जनावराला एका वेळेला साधारणतः 50 ते 100 ग्रॅम गुळ, याच्यापेक्षा जास्त देणं चुकीचं आहे. जेव्हा द्यायचं आहे तेव्हा जनावराला समोर टोपल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये गुळवणीचं हे पाणी करून आपण द्यायचं, जेणेकरून जनावर स्वतःहून पिऊ शकेल. पण काही जनावरं पीत नसतील तर काही शेतकरी बांधव त्याच्यामध्ये तूप ओततात आणि हे सगळं द्रावण जे आहे ते नाकावाटे पाजतात आणि जनावर ठसकलं की मोकळं झालं असा त्यांचा गैरसमज आहे. कृपा करून नाकावाटे कुठलीही गोष्ट पाजू नये, हे करणे टाळावे. हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे फुफ्फुसाचा दाह होतो, जनावराला खूप सिव्हिअर असा न्यूमोनिया होतो. म्हणून हे करणे पण आपण टाळायला पाहिजे. तसेच पोळ्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण जनावरांना पोळ्याच्या निमित्तानं पूजा करतो, पण आपण शिजवलेलं अन्न बऱ्याच प्रमाणामध्ये आपण जनावरांना खाऊ घालतो. हे सुद्धा जनावराच्या शरीरासाठी घातक आहे. मर्यादेत एखादी दुसरी पोळी खाऊ घालणे ठीक आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी 10-10 पोळ्या 12-12 पोळ्या, घरातले 4 मेंबर असतील तर 4 वेगवेगळे ते वेगळ्याने खाऊ घालतात. ही जनावरं आहेत, शेवटी त्यांच्यासमोर जे येतं ते खातात. परंतु याच्यामुळं काय होतं की यांना अतिशय गंभीर असा चयापचयाचा आजार होतो, ज्याला आपण पोटफुगी म्हणतो, तात्काळ पोट फुगणे. जसं डाळवर्गीय खाऊ घातलं तरीही पोट फुगतं, नुसतं गव्हाचं मक्याचं हे जरी खाऊ घातलं तरीही पोट फुगतं. परंतु या दोन्ही प्रकारामध्ये पोटफुगी होणे म्हणजे ॲसिडॉसिस होणे किंवा अल्कोलॉसिस होणे अशा प्रकारचा आजार होतो. म्हणून हे टाळण्यासाठी दुसऱ्या दिवशी पण शिजवलेलं अन्न देण्याचे टाळावे. एखादा दुसरा नैवेद्याचा घास देणे ठीक आहे, तेवढ्यावर आपण करून ह्या जनावरांची हेल्दी किंवा तब्येत चांगली राहील यासाठी काळजी घ्यावी, असं आपल्याला मी या निमित्ताने आवाहन करू इच्छितो. यासोबतच अजून एक टीप आपल्या सर्वांना मी देऊ इच्छितो. जनावर पोळ्याच्या निमित्तानं सजवण्यासाठी आपले शेतकरी बांधव जनावरांचे शिंगे साळतात आणि त्यानंतर परत ही साळलेली शिंगे वार्निस किंवा पेंट लावून रंगवतात. ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत चुकीच्या आणि घातक आहेत. जनावराचे शिंगे साळल्यामुळे जनावरांना शिंगाचे ते आतलं जे आवरण आहे ते उघडं पडतं आणि त्याच्यावरती वरून मर्क्युरी टाईपचे पेंट लावले तर जनावराला शिंगाचा कॅन्सर होतो. म्हणून या पोळ्याच्या निमित्तानेही आपल्या सर्वांना नम्र आव्हान आहे की आपण जनावरांची शिंगे साळू नये, तसेच त्याच्यावरती पेंट लावू नये. ह्या दोन्ही गोष्टी टाळल्यास जनावरांना होणारा शिंगाचा कॅन्सर आपण टाळू शकतो. तर सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे, आपण या गोष्टींचं गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि या गोष्टी करायच्या टाळाव्यात. धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, आपल्या बैलांना सजवताना आपण रासायनिक रंगांचा वापर टाळला पाहिजे, कारण यामुळे त्यांच्या त्वचेला संसर्ग होऊ शकतो.
2: त्याचप्रमाणे पोळ्याच्या दिवशी बैलांना अतिप्रमाणात पुरणपोळी किंवा तेलकट अन्न देऊ नका, यामुळे त्यांना अपचन किंवा पोटफुगीचा त्रास होऊ शकतो.
1: नक्कीच, सध्याच्या वातावरणात आपल्या गोठ्याची स्वच्छता ठेवणं ही देखील खूप महत्त्वाचं आहे आणि सोबतच चिखल आणि घाणीमुळे खुरांचे आजार देखील निर्माण होऊ शकतात.
2: आणि त्याचबरोबर पोळ्याच्या निमित्ताने बैलाची स्वच्छता करताना त्यांच्या खुरांची तपासणी करून घेणं हे गरजेचं असतं. चला तर शेतकरी बंधूंनो, आता ऐकूयात डॉक्टर बी एस कातकडे यांनी शेतकरी बांधवांना केलेलं मार्गदर्शन.
3: नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर बी एस कातकडे, प्राध्यापक पशुवंश व प्रजनन विभाग तथा प्रभारी उपसंचालक संशोधन पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथे कार्यरत आहे. मित्रांनो, आज खांदेमळण व उद्या पोळा आहे. खांदेमळण म्हटलं की हा ग्रामीण महाराष्ट्रातील एक पारंपरिक पद्धत आहे. पोळ्याच्या आदल्या दिवशी आपण करतो. वर्षभर शेतकामामध्ये मेहनत करणाऱ्या बैलांच्या शरीराला आराम मिळावा आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. बैल हा शेतामध्ये वर्षभर नांगरणी, पेरणी आणि शेतीच्या कामामुळे त्याच्या खांद्यावर भरपूर असा ताण येतो. आपण हलक्या हाताने जर त्यांची स्नायूंची जर मालिश केली तर त्यांच्यामध्ये रक्तप्रवाह चांगला होऊन त्या स्नायूंना आराम मिळतो. तसेच खांद्यावर जू वापरून काही घासगीस किंवा सूज किंवा जखम जर आली असेल तर ती आपल्या

0: लक्षात येते. त्यामुळे खांदेमळण हे आदल्या दिवशी करतात आणि त्यामुळे जनावरांना आराम देखील मिळतो. आता मुख्य सण जो आहे तो आपला दुसऱ्या दिवशीचा आहे, तो म्हणजे पोळा. हा सण, पोळा सण म्हटलं की आपल्या समोर बैल दिसतो. हा बैल मुख्यतः रंगवलेला किंवा त्याच्या कपाळावर गोंडा असणे, अंगात झूल असणे, अशा प्रकारचा बैल आपल्या निदर्शनास येतो. मित्रांनो, आता पोळा सण म्हटलं की आपण पोळी करणार आणि जनावरांना खाऊ घालणार, परंतु त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये जर आपण पोळ्यांचा प्रमाण जर बैलांना दिले, त्यामुळे पोटफुगी, अपचन, पचनाचा त्रास निर्माण होतो. त्यामुळे त्यांना संतुलित आहार हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपण जर पाहिलं तर त्यांना आपण चांगल्या प्रकारचे खुराक, उदाहरणार्थ सुकी वैरण किंवा गवत देऊन विशेष असं त्यांचं काळजी घेऊ शकतो. दुसरी महत्वाची आहे, त्यांच्या शिंगांना रंग देतो. हे रंग हे रसायनयुक्त रंग असतात, त्यामुळे जनावरांना शिंगांना रंग दिल्यामुळे सुद्धा हॉर्न कॅन्सर सारखे आजार उद्भवतात. त्यामुळे शक्यतो गेरू लावून किंवा जे आपले नैसर्गिक रंग आहेत ते वापरून जर केलं हा अशा प्रकारचा आजार त्यांना होणार नाही. शेतकरी बांधवांनो, कलर देताना शरीराच्या त्वचेवर रंग न देता आपण काही शेतकरी बैल आकर्षित दिसण्यासाठी शरीराच्या त्वचेवर ठसे उमटवतात, त्यामुळे त्वचेचे आजार निर्माण होतात. तर हे शक्यतो टाळले पाहिजे. जे नैसर्गिक दिसतं तेच आपण शक्यतोपर्यंत केलं पाहिजे. जनावरांची दुसरी महत्वाची जर गोष्ट बघितली तर आपण बैलपोळा साजरा करताना मिरवणुकीमध्ये घेऊन जातो. अशा वेळेस ढोल, ताशे आणि घंटा यांचा खूप मोठा आवाज असतो, त्यामुळे जनावरांच्या त्यांच्या शरीरामध्ये जो थकवा असलेला असतो तो त्या थकवा जाणून येतो. त्यामुळे अशा मिरवणुकी शक्यतो थंड किंवा संध्याकाळच्या वेळेसच केल्या पाहिजे आणि आरामदायक पद्धतीने केल्या पाहिजे. आणखीन एक महत्वाची जर गोष्ट पाहिली, काही लोक जनावरांना साचलेल्या पाण्यामध्ये किंवा थोडक्या डबक्यामध्ये त्यांचे आंघोळ घालतात त्यांना. हे शक्यतो टाळलं पाहिजे, जेणेकरून त्यांना त्वचेचे आजार किंवा आणखीन दुसऱ्या प्रकारचे आजार उद्भवणार नाही. मित्रांनो, पोळा म्हणजे बैलाला त्रास देण्याचे नाही तर वर्षभर शेतात राबणाऱ्या आपल्या मुख्या जीवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. जर बैल सुखी असेल तर शेतकरी सुखी असेल. बैल पोळा साजरा करताना नैसर्गिक पद्धतीने करावा. धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, सर्जा राजाचा सण, खांदमळणी ते बैलपोळा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्ताच आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आपल्या पशुधनाची काळजी आपल्याला वर्षभर कशाप्रकारे घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या शेतीसाठी आपलं हे पशुधन चांगलं राहिलं पाहिजे, यासाठी छानसं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. आणि सोबतच शेतकरी बंधूंनो, ज्या सर्जा राजाचा सखा असा आपला जो बैल आहे, त्या बैलाबाबत आपल्या प्रगतशील शेतकऱ्यांचं मनोगत काय असेल हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला हा बैलपोळा साजरा करत असताना शेतकरी बांधवांचं मनोगत काय असेल हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. तर सुरुवातीला ऐकूयात पद्मश्री पुरस्कार प्राप्त दादा लाड यांचं बैलपोळ्याच्या निमित्तानं मनोगत.
2: नमस्कार, मी दादा लाड, भारतीय किसान संघाचा प्रदेश संघटन मंत्री आहे. शेतकऱ्याचा आवडता असणारा पोळा या संदर्भातला एक छोटासा विचाराचा भाग श्रद्धेय शेतकऱ्याच्या पुढे मी ठेवणार आहे. पोळा हा शेतकऱ्याचा सर्वात महत्वाचा सण, म्हणजे आपल्याकडे बैलाचा सण म्हणून ओळखला जातो, खऱ्या अर्थाने तो शेती करणाऱ्या शेतकऱ्याचा सण आहे. बैल आणि शेतकरी यांचं फार अतूट नातं आहे. तेव्हा वर्षभर बैल शेतात राबत असतो आणि हा बैलांचा सण म्हणजे त्याची पथ्य आहेत काही. ते पथ्य असं आहेत की पहिला दिवस ज्याला खांदेमळणी म्हणतात, बैलाच्या खांदेवर जू देऊन देऊन तर त्याचं कुठंतरी जसं आपण काही ओझं आणलं की मानेवर आपल्या तेल चोळतून मानेवर हात फिरवतो, तशा पद्धतीने वर्षभर बैलाच्या मानेवर जू ठेवतो आणि म्हणून त्या दिवशी एक विशिष्ट अशा प्रकारचं दुधात वगैरे टाकून त्या बैलाच्या खांद्यावर चोळण्याची पद्धत आहे. पहिल्या दिवशी रात्री बैलाला वरण फळ खाऊ घालतो आणि मग म्हणतात एखादा बैल रुसला आणि दुसऱ्या दिवशी मात्र बैलांसाठी मानाचा दिवस, म्हणजे सकाळी उठणं, त्यांना धुणं, मग दुपारी आणणं, त्यांना सजवणं, जेवढं म्हणून सजवता येईल त्या दिवशी. जसं एखादी मुलगी आता मांडवर जायच्या अगोदर जसं तिला सजवणं अलंकार, त्याच पद्धतीचं बैलावरती लोक प्रेम करतात. त्यांच्याकडे जेवढे जेवढे बैलांचे साज असतात ते अंगावर घालतात आणि त्या दिवशी प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा हा टिप्पणी

0: न्यासारखं असतं. आणि मग त्या बैलांना मंदिराजवळ न्यायचं. पूर्ण गावात ते बैल एकत्रित येतात. पहिलेपासून काही मानाच्या प्रथा आहेत. काही गावांनी मान तोडलाय, पण माझ्या गावात आणखीनही मान कायम आहे. जे काय पहिले मानकरी आहेत त्या मानकऱ्यांचे बैल वाजत गाजत मारुतीच्या मंदिरावर प्रदक्षिणा पाच प्रदक्षिणा घालतात. नंतर ते बैल गाडीत जातात आणि नंतर तो बँड आहे वाजंत्री एका जागेवर वाजवत राहतात आणि पूर्ण गावाचे बैल मंदिराला प्रदक्षिणा घालून कुठं मारणं नाही बैलाला पळवलं नाही आणि घरी आणतात. घरी आणल्यानंतर बाजेवरती अशा प्रकारचं एक अपशुभ्र अंथरून टाकतात. त्याच्यावर गव्हाचं वगैरे मटकं ठेवतात आणि बैलांना त्या दिवशी पहिल्या दिवशी निमंत्रित करतात. आणि मग आमच्या तरी गावात सर्व दूर अशी पद्धत आहे असं नाही, पण आमच्या गावात तरी त्या दिवशी बैलाचं लग्न लावतात. ते हातात अक्षता घेतात, हर हर महादेव म्हणून त्या बैलाच्या अंगावर अक्षता टाकतात. ते होणं म्हणजे बैलाचं लग्न झालं. गाय बाजूला उभी असते, बैलाचं लग्न झालं असं गृहीत धरतात. मग त्यांना नैवेद्य खाऊ घालतात आणि बैलांना पुरणपोळी खाऊ घालून मगच त्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक घरातली मंडळी खायला लागतात. अशा पद्धतीचा बैलांचा मानाचा असणार असं आणि शेतकऱ्याचा दिवाळीपेक्षाही शेतकऱ्याचा हा बैलांचा सण म्हणजे साजरा असतो. दिवाळी आल्यावर दोन चार दिवसातच काय घरातली साजन. पोळा म्हटल्यानंतर एक महिन्यापासून ज्याला आपण बैलांच्या मठाट्या म्हणतो वगैरे, एका अर्थाने बैलांचे अलंकार असा शब्द प्रयोग करू, ते करण्यामध्ये शेतकरी इतकं मग्न झालेला असतो आणि केलेले अलंकार मठाटी असेल मोरके असेल वगैरे त्या दिवशी बैलांना एका अर्थाने सुतिका होईना सुताचा का होईना तो बैलांचा अलंकार असतो. तो अलंकार घातल्यानंतर त्याच्याकडे पुन्हा पुन्हा शेतकरी ते नजरेने टिपत असतो आणि बैलाच्या अंगावर घातलेले अलंकार घागरमाळा शिंगाला बांधलेले घोंगळे हे पाहत असताना त्यावेळेला मात्र दुसऱ्याने बैलाकडे न पाहता शेतकऱ्याकडे पाहिलं पाहिजे. कारण त्यावेळेला शेतकऱ्याचा भाव शेतकऱ्याचा आनंद एका अर्थाने टिपण्यासारखा असा बैलांचा असा सण म्हणजे एका अर्थाने बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस. म्हणून एका अर्थाने केवळ माणसातच माणसात नाही बैलातही जनावरातही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पोळा सण आहे. पोळा एक महिना अगोदरपासून शेतकऱ्याला कामाला लावत असतो आणि मग बैलांची पूजा करून सर्व शेतकरी जेवत असतात आणि आनंद व्यक्त करतात असं एका अर्थाने बैलांच्या प्रती कृतज्ञता भाव साजरा करण्याचा दिवस त्याचंच नाव पोळा आहे.
1: मंडळी, हा मुका जीव कधीही बळीराजाची साथ सोडत नाही. दुष्काळ असो किंवा ओला दुष्काळ, हा नेहमी बळीराजासोबत उभा असतो. कितीही शेतीचं स्वरूप बदललेलं असेल तरीही बैलांचं महत्त्व आजही तितकंच आहे. कारण शेतीत ट्रॅक्टर आले असले तरी बैलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. ट्रॅक्टरने शेती होईल, पण जी माया आणि जिव्हाळा आपल्या बैलांच्या जोडीमुळे शेतात राहतो तो यंत्रात नसतो.
2: आजही माझ्या गोठ्यातली घंट्याची घणघण ऐकली की दिवसाची सुरुवात चांगली होते.
1: चला तर मग मंडळी, आता ऐकूयात प्रगतशील शेतकरी शरद बाबूराव पाटील यांचं बैल पोळ्याच्या निमित्तानं मनोगत.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शरद पाटील मावळगाव तालुका मतपूर जिल्हा लातूर येथील शेतकरी असून आजच्या या बैलपोळा किंवा खानमाळणी या निमित्तानं आपण भेटत आहोत. आपण सर्वांना नमस्कार. प्रथमतः मी आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे आभार मानू इच्छितो. कारण का सर्वसामान्य शेतकऱ्याचं व्यासपीठ आहे हे. शेतकरी शास्त्रज्ञ दोघांनाही इथं बोलावतात, त्याच्यामुळे आपण भेटत राहतो. प्रथमतःच मी या आकाशवाणी परभणी केंद्राचे आभार मानतो. मित्र हो, श्रावणी अमावस्या उद्या आहे म्हणजे बैलपोळा. शेतकरी बैलाची त्या अगोदरच्या दिवशी खानमाळणी करतो. खरीप पिकाची काढणी आणि रबी पेरणी यामध्ये थोडासा वेळ मिळतो. म्हणून बैलाच्या खांद्याला लोणी हळद लावून त्यावर मसाज करून आपण त्याची पूजा वगैरे नंतर करतो. परंतु खांद माळणी म्हणजे आता इथून पुढे काम सुरू करायचंय, खांद्याला काही दुखापत वगैरे होऊ नये म्हणून लोणी आणि हळद लावतो आपण आदल्या दिवशी. खांदमाळण्याच्या दिवशी आपण आवतन देतो, पोळ्याच्या दिवशी त्यांना जेवायला या असं निमंत्रण देतो. पोळ्याच्या दिवशी तर मग आंघोळ घालून सजवून धजवून खऱ्या अर्थाने आपले पशुधन लोकांसमोर मिरवत नेत असतो. सर्वांमध्ये आपले बैल श्रेष्ठ असावेत असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटते. आजच्या यंत्रयुगातही आम्हाला असं वाटतं एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये देखील आमच्या दावणीला जे गायी बैल आहेत ते आम्हाला हिरे आणि मोत्यापेक्षाही कमी नाहीत. कारण या यंत्रयुगातही शेतकऱ्याचे प्रचंड उदंड प्रेम करतात वर्षभर राबणारे बैल हे शेतकरी राजाचे

0: मुख्य प्रधान आहेत. वर्षानुवर्ष शेतात मशागतीसाठी वापरण्यात येणारे बैल कमी भांडवलातून शेतीसाठी उपयुक्त आहेत आमच्या. अलीकडे पाश्चात्य देशातील सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने बैलाची शेती कामाच्या दृष्टीने महत्व वाढले आहे. गाई बैलामुळे शेतीला शेणखत उपलब्ध होते, त्यामुळे जमीन कसदार होते व यासाठी मदत बैलाची व गाईची होते आपल्याला आणि जमिनीचा पोत सुधारतो. शेतकऱ्याकडील गुरे ही त्याची भाग्यलक्ष्मी आहे. गुरे सेंद्रिय शेती संवर्धनासाठी फायदेशीर आहेत, परंतु आपलं पशुवरील प्रेम तुझभरही कमी होऊन देता कामा नाही. पशूची कमी होणारी संख्या भावी काळात शेती नापीक होण्यास कारणीभूत ठरणार आहे. जमिनीच्या जडणघडणीसाठी उपयुक्त असणाऱ्या बैलांना सन्मान ही धान्य लक्ष्मीकडून मिळते. मला काय म्हणायचंय की ही धन्याकून मिळणारी मानाची पावती या बैलांना मुख्या प्राण्यांना मिळते, मात्र आधुनिकतेमुळे याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आपल्याला काय वाटतं की पशुधनामुळे काय होतं, काय फायदे होतात? शेतीला शेणखत मिळतं, शेणखतामुळे जमिनीतील जीवाणूचे संवर्धन होते. मित्र हो, कमी भांडवलातून शेतीची मेहनत होते. बैलाच्या वापरामुळे 40,000 मेगावॅट अश्वशक्तीची बचत होते. गोमूत्र अन्य घटकापासून आपण वस्तू बायप्रॉडक्ट ज्याला म्हणतो आपण ते बनवू शकतो. राष्ट्रीय उत्पादनात 6-7% आपण वाढ करून दाखवलेली आहे पशुधनाच्या माध्यमातून. गोबर गॅस ज्यांच्याकडे आहे त्या सर्वांच्या गोबर गॅसचे जर पाहिलं तर 47,00,000 टन जळाऊ लाकडाची आपण बचत केलेली आहे. अजाणतेपणी असो कसं असो आपण देश कार्य करत आहोत मित्रांनो या बैलाच्या माध्यमातून. भारतीय संस्कृतीत पशुप्राण्यांचे आदरातिथ्य केले जाते. बैला इतकं विश्वासू व निष्ठावान कष्टाळू असा शेतकऱ्याचा मित्र खचितच असेल. पोळा सणाच्या निमित्ताने कुठे कुठे बैलाच्या पळण्याच्या शर्यती लावतात, झुंजी घेतल्या जातात. आजकाल पोळ्याचे पारंपरिक स्वरूप मागे पडत आहे, पण स्वरूप बदलले तरी पोळा साजरा करण्यामागचा आनंद व हुरूप थोडाही कमी झालेला नाही. पोळा हा सर्व शेतकरी बांधवांसाठी केवळ नावापुरता साजरा न करता त्यामागील मतितार्थ जाणून घ्यावा, कारण बैल हयातीपर्यंत आपली पूर्ण पूर्ण सेवा करतो. मेल्यानंतरही माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे ही तिची अपेक्षा असते. म्हणून केवळ नावापुरता सण साजरा न करता त्यामागील मतितार्थ जाणून घेऊन तो साजरा केला जावा ही माफक अपेक्षा ठेवतो. माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार.
1: तर शेतकरी बंधूंनो, पशुधन ही आपली संपत्ती आहे आणि या संपत्तीची काळजी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना घ्यावीच लागते, कारण बैलाची जोडी आणि आपल्या सर्जाराजाची जोडी ही नेहमी आपल्यासोबत असते. त्यांच्या आरोग्याची, गोठ्याची, आहाराची काळजी घेणं हे आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं आद्य कर्तव्यच आहे, हो की नाही?
2: बरोबर.
1: चला तर शेतकरी बंधूंनो, आता ऐकूयात प्रगतशील शेतकरी बळीराम लाड यांचं मनोगत.
3: सर्व शेतकरी बांधवांना बळीराम मारुती लाड, मी लालकंदारी पशुपालक व शेतकरी, सर्वांना माझा रामराम. तसेच आज खांदेमळण उद्या बैलपोळा या दोन्ही सणाच्या माध्यमातून सर्व शेतकरी सर्वांच्या बैलांना व आकाशवाणीला माझ्याकडून अंतःकरणातून खूप खूप शुभेच्छा. आपण आपला हा पोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करत आहोत. एका दिवसाची जी आपण काळजी घेतो ही सर्वांनी मिळून बैलाची काळजी सालातले 365 दिवस काळजी घ्यायला पाहिजे. ही काळजी कशी घ्यायला पाहिजे तर तिन्ही ऋतूमध्ये आपण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूमध्ये आपण त्या त्या ऋतूप्रमाणे आपल्या बैलाची काळजी घ्यायला पाहिजे, कारण या बैलापासून आपल्या सर्व शेतकऱ्यांचं जीवन अवलंब आहे. बैल किती कष्ट करतो हे त्यालाच माहित आहे. एक उदाहरण आहे, संत तुकाराम महाराज म्हणतात, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशया तेव्हा कळे. जसं बैलाच्या जन्माला आलेल्याच्या नंतर त्या बैलाला माहित असतं की शेतीमध्ये कष्ट करताना किती मेहनत लागते, किती कष्ट लागतात. तर याचबरोबर जर काही बैलाला आजार आला तर आपण आपल्या लेकराप्रमाणे आपण त्या आपण बैलाची काळजी घ्यायला पाहिजे. पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून त्या बैलाच्या आजारावर कोणतं मेडिकल द्यायचं, कोणती काळजी घ्यायची हे आपण आपली सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये बैलाकून जे काम घेतो शेतीमध्ये, सकाळी 6 च्या अगोदर जर आपण बैलाकून काम घेतलं आणि जास्तीत जास्त 11:30 पर्यंत आपण या बैलाकून काम घ्यायला पाहिजे. तसेच बैल असो काय असो, कारण गाईपासूनच आपल्याला बैल तयार होते, म्हणून सर्व आपल्या गोठ्यातल्या पशूची आपण काळजी घ्यायला पाहिजे पावसाळ्यामध्ये, जेणेकरून आपल्या बैलांना गोठ्यातल्या पशूला चांगला निवारा बांधता येईल गाय गोठा, हे आपण आपल्या नियोजनातून ठरवलं पाहिजे. मीच माझं उदाहरण सांगतो,

0: वर्षी मी 1.5 लाख रुपये खर्च करून सर्व पशूंना बैलांना एक चांगल्या उत्कृष्ट प्रकारचा गोठा तयार केला आणि गोठ्यामध्ये फॅन बसून जेणेकरून आपल्या बैलांना गोठ्यातल्या गायीला याचा सुद्धा त्रास होऊ नये आणि त्याच्यापासून जनावरांचं टेम्परेचर म्हणजे ताप येते आणि जनावर आजारी पडतात ही आपण सर्व शेतकऱ्यांनी घ्यावायची काळजी आहे. तसेच राजा प्रधान रतन दिवान वजीर पटान चोस्त मस्त. खरंच मी चौथीला शिकताना असताना ही मला कविता होती आणि कविता मला पोळा आला की या सणाला मला ही कविता आठवती. कारण आपला देश कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामधून आपण आपली शेती बैलाच्या माध्यमातून करतो. म्हणून सर्व शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा मी कळकळीची विनंती करतो की आपण खरंच आपल्या बैलाची काळजी घेतली पाहिजे आणि पोळ्याच्या दिवशी शेत करून आपण काळजी घेतो पण ही फक्त एका दिवसाकरता काळजी घेतो. पण जेणेकरून आपण वर्षभर आपल्या शेतामध्ये बैल कष्ट करतो आणि या कष्टांच्या माध्यमातून आपण बैलाची काळजी घेणं ही सर्व शेतकऱ्यांची गरज आहे आणि आपण या बैलावर खूप खूप लक्ष केलं पाहिजे. कारण बैलावरच आपलं सर्व शेतकऱ्यांचं जीवन अवलंबून आहे, शेती अवलंबून आहे. नवे नवे गाय आपल्याला दूधच देत नाही तर गायच्या शेणापासून गोमूत्रापासून आपल्या शेतीला कष्ट करते आणि ती आपल्याला कष्ट करण्याकरता एका वासराला जन्म देते तीच म्हणजे नंदीला आणि त्याचा आपण बैल करतो आणि त्या बैलाच्या जीवावर आपलं आपण जीवन जगवतो. मी आकाशवाणीचे खूप खूप कौतुक करतो. सामान्य शेतकऱ्याला नाव लौकिक करतात. धन्यवाद.
1: आम्ही कष्टाळू शेतकरी.

0: तेव्हा सगळ्या आमच्या शेतकरी बांधवांना उद्या येणाऱ्या बैलपोळ्यासाठी आकाशवाणी परभणी परिवाराकडून
1: हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
0: शेतकरी बंधूंनो, सर्जा राजाचा सण, खानमळणी ते बैलपोळा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आपल्या प्रगतशील शेतकरी बांधवांचं मनोगत आपण ऐकलं. आणि या माध्यमातून शेतकरी बंधूंनो, बैलपोळ्याच्या निमित्तानं एकाच दिवशी काळजी न घेता वर्षभर आपल्याला आपल्या या बैलांची काळजी घ्यायची आहे. तसं तर तुम्ही सर्वजण काळजी घेताच, पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून देखील आपण ही काळजी वेळोवेळी घ्यायला हवी. तर शेवटी जाता जाता काळ्या मातीत राब राबतो, नाही कष्टाला त्याच्या पारावार,
2: त्याच्याच घामातून फुलतो आमचा सुंदर आवार आणि शिवार.
0: आज आला रे आला माझ्या बैलांचा सण पोळा,
2: सजली दावण आनंदाने सगळा गोतावळा झाला गोळा.
0: शिंगे रंगवली बिगडाने, गळ्यात बांधल्या घुंगुरमाळा,
2: आज नाही घालायचा नावे कष्टाला त्याच्या विश्रांतीचा लळा.
0: पुरणपोळीचा नैवेद्य तुझला, न तमस्तक चरणी हा शेतकरी राजा.
2: तुझ्याच बळावर चालते सृष्टी, तूच आहे खरा मान माझा.

0: आणि या छानशा चारोळीने आज मात्र कार्यक्रमात आम्ही इथेच थांबतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी वैशाली वांगीकर,
1: मी शीतल निमजे,
0: आम्ही दोघी आपला निरोप घेतो. नमस्कार.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि बहिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
0: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेतशिवार या कार्यक्रमाअंतर्गत येणारे

0: सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक, दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
0: हॅलो आकाशवाणी.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता एक तास भर प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी सकाळी 11:05 स्वरलहरी जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1300 KHz तसंच FM बँड 102 MHz. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
2: मराठी बातम्या.

आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान। महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार। जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या 3र्या स्तराच्या स्पर्धेमध्ये भारताची 2 सुवर्ण आणि 4

0: कांस्य पदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यामध्ये मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई या मार्गांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली.
1: रेलवे की मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है, कंप्लीट मॉडर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स. रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं, उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं. दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल.
0: या मार्गाची एकूण लांबी 11,000 किलोमीटर असून त्यावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधल्या 17 आकांक्षित जिल्ह्यांमधली सुमारे 120 खेडी मुख्य मार्गांना जोडली जातील. पर्यावरणस्नेही प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जनामध्ये दरवर्षी 43 कोटी किलोग्रॅम एवढी लक्षणीय घट होईल असं ते म्हणाले. या प्रकल्पांवर 10,021 कोटी रुपये खर्च येणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल तसंच इंधनात बचत होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे प्रवास जलद होईल, कनेक्टिव्हिटी मजबूत होईल आणि मालवाहतूक क्षमता वाढेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते.
2: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सन 2026-2027 साठी ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांच्या पुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीमध्ये सविस्तर आढावा घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांच्या कल्याण आणि विकासाकरता एकत्रित काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या भेटीदरम्यान श्रीलंकन हवाई दलासाठी L-70 तोफांच्या आधुनिकीकरणावर आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयामधल्या सहकार्यावर सामंजस्य करारांची सोय करण्यात आली. डिजिटल वित्तीय क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि लघु उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून एजेंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MMRDA आणि SEBI, राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान BKC मध्ये विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं.

या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मराठी या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं आयोजित जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारतानं 2 सुवर्ण 4 कांस्य पदकांसह 6 पदकं जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जगातली अव्वल क्रमांकाची भारतीय तिरंदाज आणि विद्यमान जगज्जेती शीतल देवीनं महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारामध्ये कझाकस्तानच्या एजादा सैदान हिचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. पॅरालिम्पिक पदक विजेत्या हरविंदर सिंगनं भावनाच्या साथीत रिकरो मिश्र सांघिक प्रकारामध्ये चीनच्या जोडीचा 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव करत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. याआधी शीतल देवीनं तोमन कुमारसह मिश्र सांघिक प्रकारामध्ये कांस्य पदकही मिळवलं आहे. याशिवाय महिलांच्या वैयक्तिक रिकरोमध्ये भावना महिला वैयक्तिक कंपाऊंडमध्ये सरिता आणि पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये तोमन कुमारनं भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली. चीनमध्ये मोची इथं सुरू कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या मुलांच्या संघानं चायनीज तैपैचा 15-0 असा धुव्वा उडवत दिमाखामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या दणदणीत विजयामुळे भारतीय संघ 10 गुणांसह पूल अ मध्ये अव्वल स्थानी आला आहे. दरम्यान भारताच्या मुलींच्या संघानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये उद्या त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुषांच्या एकेरीत अमेरिकेच्या बेन शेल्टन आणि फ्रान्सिस टियाफो यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे ठाकतील. महिला एकेरीमध्ये गतविजेती आणि अव्वल मानांकित आयर्ना सबालेंका आणि तिसरी मानांकित जेसिका पिगुला यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई हावडा दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, रात्रीचे 8:15 आणि 45 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज आपण ऐकणार आहोत विठ्ठल थोरात आणि सहकारी.

यांनी गायलेली संगीत भजनं. सुरुवातीला भाविकासाठी उभा हा सेना महाराजांचा अभंग आणि त्यानंतर छुम छननन छुम ही संत एकनाथ महाराजांची गवळण आपण ऐकूया.

श्रोतेहो, आताच आपण लोकसंगीतामध्ये विठ्ठल थोरात आणि सहकारी यांनी गायलेली संगीत भजनं आत्ताच आपण ऐकलीत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोतेहो, श्रावणातील अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या. या दिवशी मातृदिन देखील आपण साजरा करतो. वात्सल्य, प्रेम आणि त्यागाची मूर्ती म्हणजेच परमेश्वर स्वरूप आई. मातृदिनाच्या निमित्ताने बोलूया आईच्या महतीविषयी यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमामध्ये. उद्याचा आपला विषय आहे प्रेम स्वरूप आई. गुरुवारी दिनांक 10 सप्टेंबर 2026 सकाळी 11:05 ते 11:40 आमचे संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. संवादिका आहेत सुचेता गरुडे. उद्याच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा सकाळी 11:05. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:31 आणि 3 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा अमोणकर यांनी गायलेलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत.

श्रोते हो भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया दशरथ पुजारी आणि प्रमिला दातार यांनी गायलेलं गीत. शब्द आहेत पतंगा जशी ओढ ज्योतीने. गीत आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं समूह स्वरातील हे गीत. शब्द आहेत सरे निराशा आता कालची. गीत लिहिलं आहे प्रवीण दवणे यांनी आणि संगीतबद्ध केलं आहे कानू.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:00 न्यूज @9 हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 8:45 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:20 झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन, राग तिलक श्याम. त्यांना तबला साथ आहे राजेंद्र अंतरकर यांची. विलंबित गत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन, राग तिलक श्याम.

विलासात होती राजेंद्र अंतरकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित माधव इंगळे यांचं गायन राग केदार बसंत आणि भैरवी. त्यांना तबला साथ आहे गिरीश नलावडे यांची आणि हार्मोनियम साथ आहे प्रभाकर पेडणेकर यांची. ऐकूया पंडित माधव इंगळे यांचं गायन राग केदार बसंत आणि भैरवी.

श्रोत्यो, नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित माधव इंगळे यांचं गायन. आपण ऐकलात राग केदार, बसंत आणि भैरवी. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. रात्री ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही इथे सहक्षेपित करू.